नमस्कार धाराशिव, सुप्रभात श्रोते हो. एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आजच्या प्रसारण सभेमध्ये मी स्वाती कुलकर्णी आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनस्वी स्वागत करते. श्रोते हो, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 19 श्रावण शके 1948 अर्थात दिनांक 10 ऑगस्ट 2026. श्रोते हो, सकाळचे 5:56 झाली आहेत. आजच्या प्रसारण सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

विजय राजवाडे यांची भक्तिरचना आपण ऐकली. स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजामध्ये विकास फडके यांनी संगीतबद्ध केलेली. श्रोते हो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये आता ऐकूया पुष्पा पागधर यांनी सहकार्यांनी गायलेली गौतम सुत्रावे यांची भक्तिरचना, मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली.

श्रोते हो, आताच आपण ऐकलात सुरेश वाडकर यांच्या स्वरातील संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया संध्या मुखर्जी यांनी गायलेली संत मीराबाई यांची हिंदी भक्तिरचना, जे पी घोष यांनी संगीतबद्ध केलेली.

श्रोतेहो मंगलप्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया साहिर लुधियानवी यांची हिंदी देशभक्ती परचना मोहम्मद रफी बलवीर सिंग आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये.

0: आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. सकाळचे 6:35 होत आहेत.
1: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
0: श्रोते हो, जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांविषयीची रूपरेषा.

श्रोतेहो, सकाळी ठीक 6:40 कृषीवाणी हा कार्यक्रम प्रसारित करू. यामध्ये सर्पदंश आणि विषारी प्राण्यांच्या दंशानंतर घ्यावयाची काळजी याविषयी माहिती आपण ऐकणार आहोत. संकलन निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं. सकाळी 6:00

45 मिनिटांनी आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सकाळी 6:55 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:40 आणि सकाळी 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:15 लखलख चंदेरी हा कार्यक्रम प्रसारित करू. सकाळी 9:00 वेदभारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 10:00 प्रासंगीत या कार्यक्रमामध्ये जागतिक सिंह दिन आणि आंतरराष्ट्रीय युवा दिन, डावखुऱ्या व्यक्तींचा जागतिक दिन तसेच जागतिक अवयवदानाच्या अनुषंगानं संकलित माहिती आपण ऐकू शकाल. संकलन निवेदन आहे शीतल कुलकर्णी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

सकाळी 10:30 वाजता गीतांजली मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11 वाजता मैफिले गझल हा कार्यक्रम प्रसारित करू. 11:30 वाजता गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद घ्याल. 12:00 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 1:00 वाजल्यापासून ते 5:00 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दरम्यान 1:40 वाजून जालना जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 1:05 वाजता. यामध्ये गीतगुंजन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू. 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये पंडित राजेंद्र प्रसन्ना यांनी भास्त्रीवर वाजवलेला राग मारवा आपण ऐकू शकाल. 6:30 संध्या छाया या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कमलताई नलावडे यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. 6:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 घर शिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम प्रसारित करू. यामध्ये सोयाबीन पिवळी पडण्याची कारणे आणि उपाय याविषयीची माहिती संकलन निवेदन अश्विनी पाटेकर यांचं. अतिवृष्टीबाधित लोळलेल्या ऊसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना याविषयीची माहिती संकलन निवेदन अश्विनी पाटेकर यांचं. आणि आरोग्य बळीराजाचे या अंतर्गत मानसिक ताणतणाव या व्यवस्थापन याविषयी डॉक्टर स्मिता शहापूरकर यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग 6. आणि त्यानंतर हवामान अंदाज आपण ऐकू शकाल. 7:15 लोकरंग लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये बिरुदेव विठ्ठल एडके यांनी सहकार्याने गायलेली धनगरी ओव्या आपण ऐकू शकाल. संसद समीक्षा 7:30 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 9:00 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आणि 10:00 वाजता हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यासह हिंदी इंग्रजी आणि मराठीतील बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती आजच्या दिवसभर प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.

0: आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. सकाळचे 6:40 झाली आहेत.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.

0: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्रोते आता प्रसारित करीत आहोत सर्पदंश आणि विषारी प्राण्यांच्या दंशानंतर घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती. संकलन निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचा.

शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सर्पदंश आणि विषारी प्राण्यांच्या दंशानंतर घ्यावयाची काळजी. शेतकरी बंधूंनो, पावसाळा सुरू झाला की शेतात कामांची लगबग वाढते, पण त्याच काळात साप, विंचू आणि इतर विषारी प्राणीही मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक साप हा विषारी नसतो, पण कोणता साप विषारी आहे आणि कोणता नाही हे ओळखण्याच्या नादात वेळ घालवू नका. साप चावला म्हणजे तो विषारी आहे असं समजूनच तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात जाणं हाच एक सर्वात सुरक्षित मार्ग आहे. शेतकरी बंधूंनो, साप चावल्यावर अनेकदा घाबरून जाण्यामुळं रुग्णाची प्रकृती अधिक बिघडू शकते, त्यामुळं सर्वप्रथम रुग्णाला धीर द्या, त्याला शक्य तितकं शांत ठेवा आणि हालचाल कमी करू द्या, कारण जास्त हालचाल केल्यास विष शरीरात अधिक वेगानं पसरू शकतं. साप चावलेला हात किंवा पाय शक्यतो स्थिर ठेवा, त्याला फळी, काठी किंवा घट्ट आधार देऊन हलू नये अशी व्यवस्था करा. त्यानंतर रुग्णाला शक्य तितक्या लवकर जवळच्या सरकारी किंवा योग्य सुविधा असलेल्या रुग्णालयात घेऊन जा. तेथे आवश्यक असल्यास सर्पविष प्रतिबंधक औषध म्हणजेच अँटी स्नेक व्हेनम दिलं जातं. शेतकरी बंधूंनो, आता एक महत्वाची गोष्ट, गावाकडे काही चुकीच्या समजुती अजूनही दिसून येतात, जसं की साप चावलेल्या जागी चिरा मारणं, विष तोंडानं शोषून काढण्याचा प्रयत्न करणं, हळद, माती, औषधी पानं किंवा इतर कोणताही लेप लावणं, गरम लोखंड लावणं किंवा अतिशय घट्ट दोरी बांधणं, हे सर्व प्रकार धोकादायक आहेत असं अजिबात करू नका. त्यामुळे रुग्णाला फायदा होत नाही, उलटकी असल्यास खाटेवर झोपा. शेतकरी बंधूंनो, जमिनीवर झोपावे लागल्यास आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. चप्पल किंवा बूट घालण्यापूर्वी ते हलवून पाहण्याची सवय लावा. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका. मांत्रिक, झाडफूक किंवा इतर उपचारांमध्ये वेळ वाया घालवू नका. सर्पदंश किंवा विषारी प्राण्यांच्या दंशांवर योग्य वैद्यकीय उपचार हाच जीव वाचवण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग आहे. शेतकरी बंधूंनो, पावसाळ्यात काम करताना स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. थोडीशी खबरदारी आणि योग्य वेळी योग्य उपचार केल्यास मोठा धोका टाळता येतो. शेतकरी बंधूंनो, आजचा हा विषय इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढील कृषीवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

सर्पदंश आणि विषारी प्राण्यांच्या दंशानंतर घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये संकलन निवेदन होतं अश्विनी पाठेकर यांचं. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 6:45 होत आहेत. प्रथम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या भागात आपण काही आजार जाणून घेतले, त्यातला अस्थमा या आजाराविषयी आपण आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आता श्वसन

0: नलिकेशी संबंधित दम्यामधलाच दुसरा प्रकार आपण म्हणालात सीओपीडी असतो, तर हा नेमका काय असतो?
1: तर सीओपीडी पण एक फारच सामान्य आजार आहे ज्याची लोकांना माहिती नाही आहे. तर अस्थमाच्या कंपॅरिझनमध्ये सीओपीडी एक आजार आहे ज्याच्यात तुमच्या श्वासनळिकेमध्ये काही बदल येतात. श्वासनळिका रुंदीला लहान होते, सतत कफ होतो, परंतु हा आजार मुख्यतः धूम्रपान किंवा धुराशी संबंधित असतो. ज्यांनी कोणी धूम्रपान केलेलं आहे, सिगरेट, बीडी, हुक्का, वेपिंग यामुळे जो नुकसान होतो, किंवा ज्यांनी चुलीवर स्वयंपाक केला आहे, किंवा ज्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात जे लोक कोल फील्डमध्ये काम करतात, किंवा बरेचदा अशी लोक जे वर्षोनवर्ष अगरबत्ती लावतात, धूप लावतात, तर या धुरामुळे जे श्वासनळिकेमध्ये बदल येतात याला आम्ही सीओपीडी म्हणतो. अस्थमाच्या कंपॅरिझनमध्ये हा इररिव्हर्सिबल राहतो. याच्यात जे लक्षणं आहेत ते एकदा सुरू झाले तर परत कधी जात नाही, आणि याचा जो उपचार आहे तो दीर्घकालीन असतो. याच्यासाठी लाईफलाँग ट्रीटमेंट घेणं अनिवार्य होऊन जातं. म्हणून बरेचदा धूम्रपान किंवा धुराशी वाचून राहणे हे अति आवश्यक असतं, कारण सीओपीडी हा खूप कॉमन आजार आहे आणि एकदा हा सुरू झाला तर पेशंटला लाईफलाँग दम, खोकला आणि वेळेसोबत मग वजन कमी होणे, मसल लॉस होणे आणि बरेचसे दुसरे हार्ट किंवा बोन्सशी संबंधित आजार पण धूम्रपानामुळे होतात.
0: डॉक्टर, आपण इन्फेक्शन्सचा पण उल्लेख केला होता, तर श्वसननलिकेचे इन्फेक्शन कुठले असतात?
1: आपली जी श्वसननलिका असते जी आपल्या नाकातून सुरू होते, तर आपल्या श्वसननलिकेचे वेगवेगळे कार्य असतात. सगळ्यात मुख्य कार्य असतं की आपल्या वातावरणात जे काही ऑक्सिजन आहे ते लंग्समध्ये पोचवणे. हे हवेतला ऑक्सिजन मग रक्तात जाता आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर येतं. यासोबत आपल्या नाकात, आपल्या सायनसेसमध्ये घशात जो टेम्परेचर आहे किंवा जो ओलवा आहे याला मेंटेन करणे पण श्वासनळिकेचं काम आहे. आणि तिसरं मुख्य काम आहे की आपल्या शरीराची डिफेन्स सिस्टीमचा एक मुख्य भाग असतो रेस्पिरेटरी सिस्टीम. आपल्या आजूबाजू जे काही वातावरणात बॅक्टेरिया, व्हायरस असतात, हे सगळ्यात आधी आपल्या नाकात, घशात आणि श्वासनळिकेत पोचतात. तर आपल्या श्वासनळिकेचं काम असतं इथे डिफेन्स करणे. जेव्हा केव्हा हा डिफेन्स फेल होतो, समजा कोणाला ॲलर्जीमुळे त्रास असेल किंवा कोणाला सतत सर्दी खोकला असेल, तर अशा व्यक्तीला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त राहतात. अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे घशात, नाकात इन्फेक्शन होणे, ज्याला एक साधारणतः 7 ते 15 दिवसाचा सर्दी खोकला असतो आणि याला आम्ही शॉर्ट टर्म अँटीबायोटिक्सनी ट्रीट करू शकतो. आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे निमोनिया, म्हणजे लंग्समध्ये इन्फेक्शन होणे, ज्यामुळे पेशंटची तब्येत खराब होते, ताप येतो आणि बरेचदा भरती व्हावं लागतं, कारण याचं ट्रीटमेंट थोडंसं लांब चालतं. तर बॅक्टेरिया, व्हायरसमुळे होणारे जे इन्फेक्शन आहे हे सगळ्यात कॉमन रेस्पिरेटरी सिस्टमला अफेक्ट होतात, कारण आपलं रेस्पिरेटरी सिस्टम आपल्या आजूबाजू जे काही धूळ, माती, प्रदूषण आहे याच्याशी डिरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतो.
0: मग याची काही वेगळी लक्षणं असतात?
1: याचे लक्षणं बरेचदा ओव्हरलॅप होतात. पेशंटला खोकला येणे, दम भरून येणे, यासोबत ताप येणे, खोकल्यात ठसा किंवा रक्त पडणे आणि वजन कमी होणे हे कॉमन लक्षणं आहे. परंतु समजा तुम्हाला 3 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल, अनकंट्रोल फीवर असेल, तर हे मुख्य लक्षण असू शकतात रेस्पिरेटरी इन्फेक्शनचे.
0: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार श्रोतेहो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: Clarissa.
1: श्रोत्याहो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती. आणि ही माहिती

0: ते देतील गौरव अंबारे. आज या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकूया.
1: मित्रांनो, जलसंवर्धनच्या पहिल्या भागात आपण जाणून घेतलं होतं आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. आज जलसंवर्धनच्या दुसऱ्या भागात आपण जाणून घेऊया घरात आणि रोजच्या आयुष्यात पाण्याचा अपव्यय कसा टाळावा. आधीच्या भागात आपण पाण्याचे महत्त्व आणि आपल्या परिसरामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे याविषयी सविस्तर जाणून घेतले. आजच्या भागात आपण आपल्या रोजच्या आयुष्यात घरोघरी लहान लहान सवयी बदलून पाण्याचा अपव्यय कसा टाळू शकतो हे सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, जेव्हा जेव्हा जलसंवर्धन किंवा पाणी वाचवा असा विषय निघतो तेव्हा बऱ्याच लोकांना वाटतं खूप मोठे मोठे प्रकल्प उभारावे लागतील, लाखो रुपये खर्च करावे लागतील किंवा खूप कठीण काहीतरी करावं लागेल. पण तसं अजिबात नाही. पाणी वाचवण्याची पहिली आणि सर्वात मोठी सुरुवात ही आपल्या स्वतःच्या घरापासून आणि आपल्या दैनंदिन सवयीपासून होते. बघा, आपल्या रोजच्या आयुष्यात नकळतपणे किती पाणी वाया जातं. पहिली गोष्ट म्हणजे नळाचा वापर. सकाळी दात घासताना, शेविंग करताना किंवा स्वयंपाकघरात भांडी घासताना आपण काय करतो? काम चालू असताना बेसिनचा नळ सतत पूर्णपणे चालू ठेवतो. ब्रश करेपर्यंत नळातून लिटरभर पाणी वाहून गेलेलं असतं. जर आपण फक्त ब्रश करताना किंवा भांडी घासताना नळ बंद ठेवला आणि गरज असेल तेव्हाच चालू केला तर एका दिवसात एका घरातून 15 ते 20 लिटर पाण्याची बचत होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे नळ गळती, लीकिंग टॅप्स. आपल्या घरात बाथरूममध्ये किंवा बिल्डिंगच्या मुख्य टाकीजवळ अनेकदा नळ थेंब थेंब गळत असतात. आपण त्याच्याकडे अरे एकच तर थेंब पडतोय असं म्हणून दुर्लक्ष करतो. पण शास्त्रज्ञांनी आणि तज्ज्ञांनी अभ्यास करून असं सांगितलंय की एका मिनिटाला फक्त एक थेंब गळणारा नळ एका महिन्यात तब्बल 700 ते 800 लिटर पाणी वाया घालवतो. विचार करा, एका थेंबाची ताकद किती मोठी आहे. त्यामुळे आपल्याला घरातील किंवा परिस्थितीतील गळणारे नळ ताबडतोब प्लंबरला दाखवून दुरुस्त केले पाहिजेत. तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा पुनर्वापर. आपण स्वयंपाकघरात तांदूळ, डाळी किंवा भाज्या धुतो, ते धुतलेलं पाणी आपण थेट सिंकमध्ये ओततो. तेच पाणी जर आपण एका घामेल्यात किंवा बादलीत गोळा करून आपल्या गॅलरीतल्या किंवा अंगणातल्या झाडांना घातलं तर झाडांनाही चांगलं पाणी मिळेल आणि पिण्याच्या पाण्याचीही बचत होईल. विचार करा, जर आपल्या परिसरात 500 आणि 1000 कुटुंबियांनी हे साधे नियम पाळलेत तर रोज किती हजार लिटर पाण्याची बचत होईल. जलसंवर्धन या विषयाच्या भाग 2 मध्ये आपण आज पाहिलं की घरात आणि रोजच्या आयुष्यात पाण्याचा अपव्यय कसा टाळावा. धन्यवाद
0: श्रोत्याहो. आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. आज या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकलात. श्रोत्याहो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.

3.3 मेगाहर्ट्झ वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सेवा. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट हास संगीत हा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया रामराम पाहुणे या चित्रपटातील शांता शेळके यांचं गीत लता मंगेशकर यांनी गायलेलं.

0: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवी लाईट्स, सोबत नवीन कारी घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. चार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

नसती उठा ठेव या चित्रपटातील प्रभाकर कारेकर आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं रवींद्र भट यांचं गीत आपण ऐकलं. राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं. श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया जावयाची जात या चित्रपटातील जगदीश केबुडकर यांचं गीत अनुराधा पुडवारांनी सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये.

आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळची 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: FM 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत, पण त्याआधी
1: आमचे लेख आमचा अभिमान हे ब्रीद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील वंचित माता भगिनींच्या कल्याणासाठी हजारो मुलींच्या आरोग्य शिक्षण आणि संस्कार सेवेचा वसा घेऊन सोलापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि आशीर्वाद, तसंच मोहन डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आई शक्ती फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा मानेकृत जय हो ही मालिका.
2: गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात. 17 तारखेपर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता येत नसल्यास 15 ऑगस्टपासून कायदेशीर कारवाईचा परिवहन विभागाचा इशारा. विविध उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक आदिवासी दिन साजरा. आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा हे अभियान कालपासून सुरू झालं.

0: झालं. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य आहे. यानिमित्तानं देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी काल अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे, त्यामुळे सर्वांनी या मोहिमेत उत्साहाने सहभागी होऊन विकसित भारत घडवण्याच्या कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल पुद्दुचेरी इथं हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. या अभियानांतर्गत राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवनात हातात तिरंगा धरून राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीताचं गायन केलं. हर घर तिरंगा मोहिमेत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या वतीनं हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या अभियानात प्रत्येक घर, दुकान आणि व्यावसायिक आस्थापनांवर तिरंगा फडकावून नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या अभियानाअंतर्गत काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. आज निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा, 11 ऑगस्टला तिरंगा रॅली आणि स्वच्छता श्रमदान, तर 12 ऑगस्टला सार्वजनिक इमारतींवर तिरंगा रोषणाई करण्यात येईल. 13 ऑगस्ट रोजी घरांवर तिरंगा फडकावण्यासह राष्ट्रगीत गायन, 14 ऑगस्टला सांस्कृतिक कार्यक्रम, तर स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला ग्रामसभेत ध्वजवंदन, 16 ऑगस्टला देशभक्तीपर चित्रपट प्रदर्शन आणि 17 ऑगस्टला तिरंगा प्रतिज्ञा आणि या अभियानाचा समारोप होणार आहे. बीडमध्ये हर घर तिरंगा अभियानाचा उत्साहात शुभारंभ झाला. जिल्हा क्रीडा संकुलातून काल तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीच्या प्रारंभी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत सादर करण्यात आलं. रॅली दरम्यान खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिकांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या, त्यामुळे परिसरात देशभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं. छत्रपती संभाजीनगर इथल्या गृहिणी तृप्ती पालोदकर यांनी नागरिकांना हर घर तिरंगा या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. त्या म्हणाल्या,
1: आपला तिरंगा हा भारताच्या स्वातंत्र्याचा, एकतेचा आणि अभिमानाचा मानबिंदू आहे. हर घर तिरंगा या अभियानाचा उद्देश प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणे हा आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून देशाप्रती असलेला आदर आणि अभिमान व्यक्त करावा, हा या अभियानाचा संदेश आहे. जय हिंद, जय भारत.
0: दरम्यान भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त काल देशभरात स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांच्या प्रेरणादायी जीवन कार्यावर आधारित आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन काल सांगली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी आष्टा शैक्षणिक संकुलातल्या विविध इमारतींचं उद्घाटनही करण्यात आलं. महाराष्ट्राला पहिल्यांदा टँकरच्या जाळ्यातून मुक्त करण्याचं श्रेय अण्णासाहेब डांगे यांना जात असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या जन्मगावचा कायापालट करण्यासाठी 700 कोटी रुपयांचं सुरू असलेलं काम, त्याचबरोबर वाटेगाव इथं देखील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक तयार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान फडणवीस यांनी काल कोल्हापूर महापालिकेच्या सुमारे 1850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं. कोल्हापूर सांगलीत पूर नियंत्रणासाठी महाराष्ट्र रेझिलियंट डेव्हलपमेंट प्रोग्राम पुन्हा मार्गी लावण्यात आला असून संपूर्ण पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीनं उपाययोजना केल्या जाणार असल्याचं ते म्हणाले. 35 ते 40 TMC पुराचं पाणी डायव्हर्शन कॅनलद्वारे दुष्काळी तालुके, उजनी धरण आणि पुढे मराठवाड्याकडे वळवण्याची योजनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठीही बोलता येत नसल्यास 15 ऑगस्टपासून कायदेशीर कारवाईचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. अमराठी चालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मराठी भाषा प्रशिक्षण अभियानाला मोठा प्रतिसाद

0: मिळाला असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक चालकांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चालकांना 17 ऑगस्टला प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात येणार असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली. उर्वरित अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी 15 ऑगस्टपूर्वी मराठी भाषा प्रशिक्षण पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. जागतिक आदिवासी दिन काल साजरा करण्यात आला. 1994 संयुक्त राष्ट्र महासभेनं या दिवसाला मान्यता दिली. जगभरातल्या आदिवासींचे हक्क, संस्कृती, परंपरा, भाषा आणि सामाजिक आर्थिक विकासाबाबत जनजागृती करणं तसंच त्यांच्या योगदानाचा गौरव करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आदिवासी सुयिणींचा सन्मान, जीवन आणि आरोग्याचं संरक्षण ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. नागपूर इथं काल आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत आदिवासी दिन उत्साहात साजरा केला. विधानभवन परिसरात गोंड राजीव बख्त बुंदेलशहा तसंच आदिवासी गोवारी शहीद स्मारक इथं अभिवादन करण्यासाठी नागपूरसह विविध भागातून हजारो आदिवासी समाज बांधव एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आले. गडचिरोली आणि गोंदिया शहरात देखील जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात परभणी जिल्ह्यानं संगणकीकरणाचं काम 100% पूर्ण करत मराठवाडा विभागात प्रथम तर राज्यात एकूण कामगिरीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय प्रलंबित बाबींवर विशेष लक्ष केंद्रीत करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या, त्यामुळे अंतिम टप्प्यातल्या कामकाजात सातत्य आणि गतिमानता कायम राहिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आषाढी एकादशीचा सोहळा पूर्ण करून पंढरपूरहून शेगावकडे पायी परतणाऱ्या श्रीसंत गजानन महाराज संस्थानच्या पालखीचं काल जालना शहरात आगमन झालं. महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांनी पालखीचं स्वागत केलं. उद्या 11 तारखेला जिजामाता कमानीतून श्रीदत्त आश्रम मार्गे पालखी सिंदखेड राजाकडे प्रस्थान करणार आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचं विभागीय अधिवेशन काल छत्रपती संभाजीनगर इथं पार पडलं. यावेळी साहित्य, कला, पत्रकारितेसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 26 मान्यवरांना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. लेखणीची क्रांती या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकारांनी सहभाग घेऊन आपली मतं मांडली. छत्रपती संभाजीनगर इथं मेकदेम स्माईल फाउंडेशनच्या वतीनं काल यशस्वी शिक्षकांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ प्रवीण वक्ते, फाउंडेशनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ डॉ श्रीरंग देशपांडे यावेळी उपस्थित होते. वैयक्तिक यश, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीपेक्षा समाजासाठी केलेल्या सेवेतून मिळणारं समाधान अधिक मोलाचं असल्याचं मत प्र कुलगुरू वक्ते यांनी यावेळी व्यक्त केलं. युवकांचा विचार जसा असेल तसं देशाचं भविष्य घडेल, त्यामुळे युवकांचे विचार प्रखर, सकारात्मक, संवेदनशील आणि चैतन्यमय असणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांना 2 लाख रुपयांचं अनुदान द्यावं या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शिरूर ताजबंद इथल्या निवासस्थानासमोर काल ठिय्या आंदोलन करण्यात आलं. आंदोलनापूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार मंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात. 17 तारखेपर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता येत नसल्यास 15 ऑगस्टपासून कायदेशीर कारवाईचा परिवहन विभागाचा इशारा आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक आदिवासी दिन साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाली आहेत.

0: आई गं, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: दूध सारीचा

0: 2159.
1: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.

श्रोते, आमच्या कार्यक्रमाविषयीचे एक निवेदन. आज सकाळी 10 वाजता प्रासंगिक या कार्यक्रमात ऐकायला विसरू नका जागतिक सिंह दिन आणि आंतरराष्ट्रीय युवा दिन. डावखुऱ्या व्यक्तींचा जागतिक दिन तसेच जागतिक अवयवदानाच्या अनुषंगानं संकलित माहिती. संकलन निवेदन आहे शीतल कुलकर्णी यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. ठीक सकाळी 10 वाजता प्रासंगिक या कार्यक्रमात

आज सायंकाळी 6:30 वाजता संध्याच्या या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कमलताई नलावडे यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकायला विसरू नका. ठीक सायंकाळी 6:30 वाजता संध्याछाया या कार्यक्रमामध्ये

0: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन, अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी।
1: श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही, जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मिळ नाही, अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या, अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या, सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया, जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून।
2: आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 7:25 होत आहेत। महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत, प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: आपण स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीये. यामध्ये सर BLO जे आहेत ते घरभेटी घेताना कशा पद्धतीने घेतात? कारण 3 वेळा समजा एखाद्या मतदाराची किंवा नागरिकाची भेट झाली नाही त्यानंतर सुद्धा कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी?
1: घरभेटी करून तपासण्याचं काम ग्रामीण भागामध्ये थोडा सोपा असतात, परंतु अर्बन एरियामध्ये थोडा अडचण आहे. काही जिल्ह्याच्या आढावा घेताना असा निदर्शनात आले, दिवसामध्ये लोक घरात राहत नाही, नोकरीसाठी निघून जातात आणि फार उशिरा येतात, म्हणजे 8 च्या नंतर येतात. आता 8 च्या नंतर सुद्धा आमच्या BLO ते जाणे शक्य नाहीये आणि ते सुद्धा एवढं उशिरानंतर आपल्याला माहिती देणे शक्य नाहीये. म्हणून कुठे गृहभेटी दिवसामध्ये होत नाही म्हणजे अर्बन एरियामध्ये, त्या ठिकाणी आम्ही असं ठरवलेलं आहे की शनिवार रविवार गृहभेटीसाठी आमचं BLO आणि पूर्ण महानगरपालिकाच्या सर्व यंत्रण घरोघरी जाण्यासाठी प्रयत्न करतील. आता गृहभेटीला एक वेळ मिळाला नाही, आयोगांच्या सूचना आहे 3 वेळ तिथे आपण प्रयत्न करावे. 3 वेळ व्हिजिट देऊन सुद्धा मिळत नसेल तर त्यांच्या नाव यादीमधून वगळण्यात येईल, कारण ते तिथे राहत नाही तसा पुरावा आहे. मी आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पुनरीक्षणचे एक महत्वाचे आहे, त्या व्यक्ती तिथे राहत आहेत का हे तपासणे महत्वाचे आहेत. म्हणजे आपल्या कायद्याप्रमाणे मतदान करण्यासाठी एक नागरिक असायला पाहिजे, वय 18 असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी राहायला पाहिजे. हे तिन्ही तपासतो आपण. 3 वेळ तिथे गैरहजर असेल आम्ही गृहित धरतो आपण दुसरा कुठे स्थलांतर झालेलं आहे, म्हणून आपल्या नाव वगळण्यात येतील. परंतु आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे चुकून आपण पूर्ण 1 महिना कुटुंबानी बाहेर गेले, फार काळजी करण्याची गरज नाही. मी आपल्याला सूचित केल्याप्रमाणे 17 ऑगस्टच्या नंतर यादीमध्ये आपले नाव नसेल, आपण तिथेच राहत असेल, आपण फॉर्म 6 नवीन भरू शकतात, त्याबाबत आपण फार काळजी करू.
0: सर, यामध्ये सुद्धा BLO जेव्हा घरोघरी जातात तर त्यांच्यासाठी ते कधी अडचणीचं होतं का किंवा त्यांच्यासाठी ओळखपत्र वगैरे दिलं जात आहे?
1: ग्रामीण भागामध्ये हे मोठा विषय नसतात, लोक लोकांना ओळखतात, परंतु नागरी भागामध्ये मोठा विषय आहे. कोण येतात, कशासाठी येतात आपल्याला माहिती होत नाहीये. म्हणून आम्ही 2-3 विशेष प्रयत्न केलेले आहे. एक आहे की राज्यामध्ये असले सर्व BLO कडे प्लास्टिक कार्ड मध्ये त्यांना व्यवस्थित ओळखपत्र दिलेले आहे, आपण कृपया ते ओळखपत्र तपासावे, आपल्या सिक्युरिटीसाठी ते महत्वाचे आहेत. त्या व्यतिरिक्त अपार्टमेंट्स आहेत, आम्ही सर्व सोसायटीच्या सचिव आणि अध्यक्षांना विनंती केलेल्या आहेत की आपल्याकडे BLO येत असेल तर आपण सोबत त्यांचं एक व्यक्ती सोसायटीचे एक व्यक्ती पाठवावे, जेणेकरून आपल्याला ओळखीच्या कोणी व्यक्ती BLO च्या सोबत येतील आणि आपण माहिती देऊ शकतात. या व्यतिरिक्त सोसायटीमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये बसून सर्व माहिती गोळा करण्यासाठी सुद्धा विनंती केली. त्याप्रमाणे BLO एक जहामध्ये बसतात, सर्व माहिती गोळा करतात, नंतर व्हिजिट करतात, जेणेकरून ते मतदार आणि BLO च्या ओळख झाले असते आणि त्यांच्या नंतर घरच्या गृह भेटला येतात. म्हणून आपण ओळखपत्र तपासावे, तपासून BLO ला नक्की मदत करा. आपण लक्ष ठेवा की BLO 1,012 गणना पत्र भरून घ्यायच्या 1 महिन्यामध्ये.
0: मागील SIR जे होतं त्या SIR मधील माहिती पुन्हा वापरण्यामागील सुद्धा उद्दिष्ट काय आहे, कशासाठी ती वापरली जाते?
1: पुनरीक्षणाच्या 2 महत्वाच्या काम आहे. संबंधित मतदार तिथे राहत आहेत का ते तपासणे एक, आणि दुसरा या पुनरीक्षणामध्ये आपण तपासतो संबंधित व्यक्ती या देशाच्या नागरिक आहेत का. परंतु नागरिक आहेत का असा तपासण्यासाठी उदाहरण म्हणून आपल्या राज्यामध्ये घेतले तर 9.5 कोटीच्या नागरिकत्व तपासणीमध्ये सोपं नाहीये. म्हणून आपण काय करतो, मागील सखोल पुनरीक्षणामध्ये आपल्या नाव असेल किंवा आई वडिलाच्या नाव असेल, आपल्या कायद्याप्रमाणे आपण या देशाच्या नागरिक आहे असं आम्ही गृहीत धरतो.
0: अच्छा,
1: त्यासाठीच मागील पुनरीक्षणाच्या यादीमध्ये आपले नाव आहेत का तपासतो आणि आमच्या यंत्रणा मार्फत BLO 76% मतदारांच्या जुळवणी करून घेतलेल्या आहेत. म्हणजे या लोकांना दुसरा काही पुरावा देण्याची काही आवश्यकता नाही, त्यांच्यामध्ये डिस्क्रिपन्सी असेल तर ते पुरावा द्यावा लागते. आणि आता आम्ही आपल्याकडे येताना आपण सुद्धा जुळवणीच्या माहिती देणार आहे, म्हणजे 80% आसपास लोकांना काही अलग कागदपत्र देण्याची काही गरज नाही. म्हणजे थोडक्यात हे जुळवणी मागच्या यादीला का करतो, आपल्याकडून अनावश्यक कागदपत्र मागण्याची आवश्यकता नाही, त्यासाठीच करतो. परंतु जुळवणी झालं नसेल तर सुद्धा आपण कागदपत्र देऊ शकतात.
0: अच्छा, बऱ्याचदा होतं की जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की मतदार घरी नसतात, कामासाठी बाहेर जातात, रात्री उशिरा

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, विशेष सखोल पुनरीक्षण सुरू असताना प्रत्येक मतदारानं स्वतःची नोंद मतदार यादीत योग्य आहे का याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रं, माहितीतील दुरुस्ती आणि नव्या नावांची नोंदणी याविषयीच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं

0: येतात. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी बिर्लो कशा पद्धतीनं या मोहिमेमध्ये काम करतात?
1: दोन पर्याय आहेत. आपण आपल्या बाजूला राहत असले रहिवासी आपल्या मित्राकडे सांगून ठेवू शकतात, अमुक अमुक तारीखला मी थांबू शकतो, बीएलओला विचारून ठेवा. आणि आमचं बीएलओ घरी आल्यानंतर एक स्लिप टाकतात, मी आलेलो आहोत परंतु आपण उपलब्ध नसल्यामुळे मी परत जातो, या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करावे, असा एक स्लिप टाकत आहेत. या व्यतिरिक्त शहरी भागामध्ये आपण सर्व मोबाईल वापरत आहेत, आपल्याला विनंती आहे ईसीआय नेटचा मोबाईल ऍप डाउनलोड करावे. त्यांच्यामध्ये बुक कॉल विथ बीएलओ म्हणजे बीएलओ कडे कॉल बुक करावे असं एक सुविधा आहे. तो आपण आपल्या मतदार यादीमध्ये कुठल्या बूथमध्ये आहे एवढं माहिती टाकले, मतदार संघाचा नंबर, नाव आणि कुठले मतदार केंद्रामध्ये आहेत एवढं टाकलं तर कुठले बीएलओ असा ऍपमध्ये कळतात. तुम्ही बुक कॉल क्लिक केले, बीएलओ इतर कामामध्ये असू शकतात म्हणून त्यांनी फ्री झाल्यानंतर आपल्याला कॉल करतील. हे बुक करू शकतात जेणेकरून आपल्या संपर्क होईल, आपण दोघं ठरवून त्या दिवसामध्ये करू शकतात. समजा तुम्ही बुक कॉल केले नाही या काही विशेष बाब केलं नाही, आपल्या सर्वांना विनंती आहे पुढील दोन शनिवार रविवार आहेत त्या वेळामध्ये विशेष मोहीम राबवणार आहेत. आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण वीक डेज मध्ये कामावर असेल तर हे दोन दिवस किंवा आपण सहा दिवस काम करत असेल तर रविवार या दिवसामध्ये विशेष कॅम्प राबवणार आहेत, आपण कृपया त्यांचा फायदा घ्यावे.
0: यानंतर एकापेक्षा जास्त ठिकाणी सुद्धा नावं असतात, त्या अशा वेळेस सुद्धा कशा पद्धतीनं ते काम केलं जातं? आणि मग एकापेक्षा जास्त ठिकाणी नावं असतील तर मग कारवाई होते का, हा सुद्धा एक प्रश्न आहे.
1: दोन्ही विषय आहेत. काही मतदार त्यांचे नाव एक ठिकाणी आहे असा माहिती असून सुद्धा दुसऱ्या ठिकाणी नवीन नोंद करतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकतात, लक्ष ठेवावे. या मोहिमामध्ये आपण कृपया आपल्या नाव दोन ठिकाणी असेल तर आता कुठे राहत आहे तिथे आपण गणनापत्र भरून द्यावे, दुसऱ्या ठिकाणी गणनापत्रामध्ये माझे नाव या ठिकाणी असल्यामुळे तिथून वगळावे असा नोंद करायला बीएलओला सूचित करावे. आपण तिथे सही सुद्धा करण्याची गरज नाहीये, आपले नाव दुसऱ्या यादीमध्ये आहे ते तपासून आम्ही वगळू शकतो. परंतु काही ठिकाणी मतदारांनी कळवलेलं आहेत माझे नाव इथून वगळावे इथे घ्यावे असं कळवून सुद्धा चुकून नाव दोन ठिकाणी असण्याच्या शक्यता आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने दोन काम केलेलं आहे, डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे नाव सारखे असणे, म्हणजे संतोष पाटील मध्ये संतोष पाटील म्हणून दोन ठिकाणी असणे, हे असा यादी बीएलओला उपलब्ध करून दिलेला आहे. बीएलओ तपासतील, परंतु त्यांच्यामध्ये दोन संतोष पाटील असू शकतात म्हणून ते दुबार नाव आहे असा सत्य नाही. तपासणीनंतर दोन अलग अलग व्यक्ती असू शकतात, तसं असेल तर वगळण्याची गरज नाही, पण एकच व्यक्ती असेल तर वगळण्याची आवश्यकता आहे. या पुनरीक्षणामध्ये आम्ही एक नवीन राबवत आहे, फोटो सिमिलर एंट्रीज, छायाचित्र सारखे असणे असा फोटो काढून आम्ही प्रत्येक बीएलओना दिलेले आहेत. तुमचं नाव राज्यामध्ये कुठेही दुसऱ्या ठिकाणी असेल छायाचित्र सह बीएलओ कडे उपलब्ध आहे, ते आपल्याला विचारतील दोन ठिकाणी तुमचे फोटो आहेत कुठे ठेवायचे कुठे वगळावे सांगावे असं आपल्याला विचारतील, कृपया आपण कुठे राहताय तिथे ठेवावे दुसऱ्या ठिकाणी वगळून घ्यावे, हे आमच्या स्तरावर करत आहेत. परंतु आपल्याला प्रश्नाला उत्तर आहे की कोणी माहिती असून सुद्धा दोन ठिकाणी नाव ठेवत असेल कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल.
0: यामध्ये पण आणखीन एक मुद्दा महत्वाचा म्हणजे लग्न झाल्यानंतर पुन्हा नाव बदललं जातं, त्यानंतर कुणी नावं बदलतात स्वतःची आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर होतात, तर यांच्यासाठी कशी वेगळी प्रक्रिया आहे?
1: दोन पद्धतीने सांगतो, नाव बदललं तर सुद्धा फोटो वापरून दुबार नाव शोधतो म्हणून माहिती मिळून जातात. आता नाव बदललं असेल तर काही कारणामुळे दोन प्रक्रिया आहेत, म्हणजे मतदार यादीमध्ये तुमचे नाव आहेत पण जुने नाव आहेत आपल्याला नाव बदलायचं आहे, त्यासाठी आपल्याकडे फॉर्म 8 आहे.
0: अच्छा,
1: 8 भरपूर कामासाठी वापरू शकतात. आपले नाव बदलले, जुने नाव असं आहे, नवीन नाव लग्नाच्या नंतर बदल झाले किंवा माझं वय चुकीचं लिहिलेलं आहे, नाही माझे मोबाईल नंबर बदललेले आहेत, माझं छायाचित्र बदलायचं आहे, म्हणजे कुठलेही बदल 8 वापरून आपण करू शकतो. तुम्ही मतदार आहेत फक्त माहिती बदलायचं, त्यासाठी आपण भरू शकतो. सखोल पुनरीक्षण चालू असल्यामुळे दुसरा विषय काय आहे, 2002 मध्ये तुमचे नाव अलग होते, तुमच्या वय कमी जास्त काही लिहिलं होते आणि आता फरक आहे. असा असेल तर तुम्ही जुळवणी केल्यानंतर तिथे लॉजिकल डिस्क्रिपन्सी किंवा

0: अनामली, फरक काय म्हणून एक यादी येतील, त्यांच्यामध्ये आपले नाव आल्यानंतर आपण का नाव बदल झाले, आडनाव बदल झालं असेल तर त्यांचा काही पुरावा, वयाचा फरक असेल तर बर्थ सर्टिफिकेट किंवा वयाचा काही पुरावा दिला तर पुरेसा आहे. म्हणजे साधारण कालामध्ये फॉर्म 8 भरून देणे, पुनरीक्षणामध्ये 2002 आणि आजच्या यादीमध्ये फरक असेल तर आपण कागदपत्र तयार ठेवावे.
1: श्रोतेओ, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच सशक्त लोकशाही आणि आपल्यासाठी नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे SIR मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं BLO-ची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी धाराशिव केंद्रावरचं प्रसारण आपण ऐकत आहोत 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर.
1: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.
0: श्रोतेहो सकाळचे 7:40 झाली आहेत. आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

भावधारा या कार्यक्रमात ऐकूयात स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील काही गीतं. गीत आहे मिलिंद जोशी यांचं आणि या गीताला संगीत आहे कमलेश भडकमकर यांचं.

0: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।
1: श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही, जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मेळ नाही, अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या, अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या, सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया, जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता कार्यक्रम

सुगम संगीत या कार्यक्रमामध्ये आताच आपण ऐकलं चंद्रशेखर साणेकर यांचं गीत. स्वर आणि संगीत होतं स्वप्नील बांदोडकर यांचा. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.

0: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी,
1: तंत्रज्ञान, तज्ज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी,
0: काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची
1: ऐकायला विसरू नका कृषी कार्यक्रम
0: घर शिवार कृषीवाणी आणि किसान वाणी.
2: ऐकत रहा आपलीच धाराशिव आकाशवाणी.
3: श्रोतो, आमच्या कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज संध्याकाळी 7:30 ऐकायला विसरू नकात घर शिवार या शेतकरी बांधवांच्या कार्यक्रमामध्ये सोयाबीन पिवळी पडण्याची कारणे आणि उपाय याविषयी माहिती. त्यानंतर अतिवृष्टीबाधित लोळलेल्या ऊसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना याविषयीची माहिती. संकलन निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं. आरोग्य बळीराजाच्या या अंतर्गत मानसिक ताणतणाव व्यवस्थापन याविषयीच्या माहितीचा भाग 6 डॉक्टर स्मिता शहापूरकर यांनी सांगितलेली माहिती. आणि त्यानंतर हवामान अंदाज आपण ऐकू शकाल. वाचक स्वर आहे अश्विनी पाटेकर यांचा. हा कार्यक्रम प्रसारित करू आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. तेव्हा ऐकायला विसरू नकात आज सायंकाळी 7:30 घर शिवार हा कार्यक्रम. निवेदन संपलं. कार्यक्रमात आता ऐकूया अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं महेश घाटपांडे यांचं गीत स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजामध्ये.

श्रोत्यो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत मनोजी यादव यांचं गीत. स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरामध्ये संगीत होतं चिनार महेश यांचं. यावरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळच्या 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतो लखलख चंदेरी या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया प्यार किया तो डरना का क्या या चित्रपटातील सुधाकर शर्मा यांचे गीत कुमार सानू अलका यांनी गायलेलं आहे.

0: आणि श्रोतेहो, या गीतावरच आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. मराठी राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
1: 30:15 झालीत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
2: आकाशवाणी, संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज विधानसभेवर मोर्चाची हाक. आणि आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत महाराजन अरुमुगपंडियन याला रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल मोठ्या उत्साहात हर घर तिरंगा मोहिमेला सुरुवात झाली. हर घर तिरंगा अभियान येत्या 17 तारखेपर्यंत चालणार असून नागरिकांना आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होण्याचं आणि विकसित भारत घडवण्याच्या कार्यात योगदान देण्याचा सामूहिक संकल्प पुन्हा दृढ करण्याचं आवाहन केलं आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात विविध ठिकाणी काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. नागपूरमध्ये आयोजित तिरंगा यात्रेमध्ये 700 फुटांचा भव्य तिरंगा ध्वज हे विशेष आकर्षण ठरलं. बीडमध्येही जिल्हा क्रीडा संकुलातून काल तिरंगा रॅली काढण्यात आली. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल देशभरात स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी काल अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. या बेटांच्या दौऱ्यादरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावरील अनेक ऐतिहासिक स्थळांना त्यांनी भेट दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुदुचेरी इथल्या मुरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा

झेंडा दाखवला. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीच्या बेस कॅम्प रुग्णालयात सिंदूर महारक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं. महाराष्ट्रातल्या अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात रक्तदान केलं. राज्यात इतर ठिकाणीही क्रांती दिनानिमित्त वृक्षारोपण, हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यांच्या जिद्दीनं आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट क्रांतीदिनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मिती क्षमतेत जुलै अखेर भारतानं 300 गिगावॉटचा टप्पा ओलांडला आहे. 2030 सालासाठी 500 गिगावॅट क्षमतेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यापैकी 60% अधिक क्षमतेचा टप्पा गाठण्यात भारताला यश आलं आहे असं नव आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे. या वाढीत सौर ऊर्जेचा मोठा वाटा आहे. 2025-26 या काळात देशात जीवाश्म इंधनावर आधारित नसलेल्या वीज निर्मिती क्षमतेत विक्रमी 55.29 गिगावॉटची भर पडली. यामध्ये सौर ऊर्जेचा 44.6 गिगावॅट आणि पवन ऊर्जेचा 6 गिगावॅट इतका मुख्य वाटा होता. जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशभरात तसंच राज्यात काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात नंदुरबार, धुळे, गडचिरोली जिल्ह्यातले आदिवासी बांधव सहभागी झाले होते. झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्ध 2 आठवड्याहून अधिक काळापासून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज विधानसभा मोर्चाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर झारखंड पोलिसांनी विधानसभा परिसराभोवती प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून रांचीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. दरम्यान जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्यांवर झारखंड सरकारनं सहमती दर्शवली आहे. 14वी जेपीएससी प्राथमिक परीक्षा आणि 2023-25 मधील बॅकलॉग परीक्षा रद्द करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे. तसंच जलदगती न्यायालय स्थापन करण्यासही सरकारनं सहमती दर्शवली असल्याचं राज्याचे मंत्री सुदिव्य कुमार सानू यांनी काल सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांनी देशासाठी मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं. यावेळी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय तसंच युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होते. जो खेलेगा वो खिलेगा हा संदेश देत पंतप्रधानांनी खेळ आणि युवा शक्तीचं महत्व अधोरेखित केलं. पंतप्रधानांनी या संवादासंदर्भातील व्हिडिओ संदेशही समाज माध्यमावरून सामायिक केला आहे. स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं 23 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत झालेल्या या स्पर्धांमध्ये विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्यपदकांसह एकंदर 39 पदकांची कमाई केली आणि भारतानं पदक तालिकेत 4थं स्थान मिळवलं. धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या समुद्री मार्गांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी रशियानं हिंदी महासागर आणि भारतापर्यंत रेल्वे मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार तुर्कमेनिस्तान, इराण आणि अफगाणिस्तानमधून हा रेल्वे मार्ग काढता येऊ शकेल असं खुसुनलीन यांनी नमूद केलं आहे. या पर्यायी मार्गांमुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ आणि बॉस्फोरसची समुद्रधुनी यासारख्या 2 महत्वाच्या समुद्री मार्गांशी संबंधित समस्या हाताळण्यास मदत होऊ शकेल असं खुसुनलीन यांनी म्हटलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गाझासाठीची 15 कलमी योजना फेटाळली आहे. जोपर्यंत हमास खऱ्या अर्थानं शस्त्र टाकत नाही तोपर्यंत इस्रायल आपले सैन्य मागे घेणार नाही आणि इस्रायली सैन्य आणि नागरिकांना असलेल्या धोक्यांविरुद्ध कारवाई सुरूच ठेवेल असं पंतप्रधान नेतन्याहू यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं.
पुढील वाटचाल कशी करावी याबाबत इस्रायल आणि अमेरिका दरम्यान चर्चा सुरू आहे. हमासचं संपूर्ण निशस्त्रीकरण करण्याच्या उद्देशानं एक करार झाला आहे.

0: अध्यक्ष ट्रम्प यांच्या बोर्ड ऑफ पीसनं गेल्या महिन्यात म्हटलं होतं, परंतु इस्रायलनं आपले हल्ले पूर्णपणे थांबवले आणि गाझामधील सैन्य माघारी घेतलं तरच हमास शस्त्र टाकेल असं हमासनं म्हटलं आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या महाराजन अरुमुगा पांडियाननं काल पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलं. महाराजांना स्नॅच प्रकारात 128 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 157 किलो वजन उचलून एकंदर 285 किलोची कामगिरी नोंदवली. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. व्हिएतनामच्या थोआंग थाच यानं 291 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावलं. अमेरिकेतील ओरेगॉनमधील युजिन इथं सुरू असलेल्या अॅथलेटिक्स U20 विश्वकरंडक स्पर्धा 2026 बसंतकुमार मेघवाल यानं पुरुषांच्या उंच उडीत रौप्य आणि शाहनवाज खान यानं लांब उडी प्रकारात कांस्य पदकं जिंकून इतिहास घडवला आहे. शुक्रवारी भालाफेकीत आशिष यादवनं जिंकलेल्या रौप्य पदकानंतर मिळालेल्या या दोन पदकांमुळे युजिन इथल्या स्पर्धेत भारताच्या पदकांची एकंदर संख्या 3 झाली आहे. भारतानं आता 2021 आणि 2022 आवृत्त्यांमधील आपल्या पदकांच्या संख्येची बरोबरी केली आहे. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं कोरिया मास्टर्स 2026 विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान क्वियानशी हिच्यावर 14-21, 21-14, 21-14 अशी मात केली आणि कारकिर्दीतलं पहिलं BWF जेतेपद पटकावलं. अहमदाबादमध्ये येत्या 13-23 ऑगस्ट दरम्यान 18 वर्षांखालील आशिया बास्केटबॉल चषक स्पर्धा म्हणजे फिबा आयोजित केली जाणार आहे. भारताचा पहिला सामना 14 ऑगस्ट रोजी जपान विरुद्ध होणार आहे. गट फेरीमध्ये भारतीय संघाचा सामना कोरिया, जपान आणि कझाकस्तान यांच्याशी होईल. हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातील पश्चिमेकडील भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आज आणि उद्या दिल्ली, हरियाणा, चंदीगड, आसाम, मेघालय, पूर्व मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाब, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीजनिर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज विधानसभेवर मोर्चाची हाक. आणि आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत महाराजन अरुमुगपंडियन याला रौप्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर श्रोते हो, आपण ऐकत आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सेवा. सकाळचे 8:40 आणि 45 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.
2: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
1: श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांनी गायलेली सुमधुर गीतं.

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: हरित क्रांतीचा वसा घेऊनी धवल क्रांतीचा विडा उचलुनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 ऐकत रहा घरशिवार आणि किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।

0: श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकलं उषा मंगेशकर यांनी गायलेली काही गीतं. याबरोबरच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: श्रुती हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज वन AIR या मोबाईल ॲप वरून.
0: आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतो, FM 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम

0: सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रासंगिक हा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात संदेश.
1: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
0: श्रोतेहो, प्रासंगिक या अंतर्गत आता ऐकूया जागतिक सिंह दिन आणि आंतरराष्ट्रीय युवा दिन, डावखुऱ्या व्यक्तींचा जागतिक दिन, तसेच जागतिक अवयवदानाच्या अनुषंगानं संकलित माहिती. संकलन निवेदन आहे शीतल कुलकर्णी यांची आणि सादरकर्ते आहेत किशोर पवार.
2: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या प्रासंगिक या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी शीतल कुलकर्णी. श्रोते हो, काळ पुढे सरकत जातो, दिवस बदलत जातात, पण प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी देऊन जात असतो. कधी इतिहासाची उजळणी, कधी प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख, तर कधी मौल्यवान संदेश सुद्धा आपल्याला मिळत असतो. आणि श्रोते हो, असाच आजचा प्रासंगिक दिनविशेषांनी सजलेला, घटना विशेषांनी अर्थपूर्ण आणि मनाला समृद्ध करणाऱ्या विचारांनी उजळलेला. चला तर मग आजच्या प्रासंगिक मध्ये जाणून घेऊया काही विशेष माहिती. श्रोते हो, आजच्या प्रासंगिक मध्ये आज असणाऱ्या महत्वाच्या दिवसाविषयी प्रथम बोलूया. आणि आजचा दिवस ज्याच्यासाठी महत्वाचा आहे तो प्राणी म्हणजे सिंह, ज्याचं नाव घेताच डोळ्यासमोर धैर्य, ताकद आणि रुबाब उभा राहतो. श्रोते हो, दरवर्षी 10 ऑगस्ट हा दिवस जागतिक सिंह दिवस म्हणून साजरा केला जातो. पण हा दिवस फक्त सिंहाचं कौतुक करण्यासाठीचा नाही, तर हा दिवस आहे आपल्याला विचार करायला लावणारा. जर जंगलाचा राजाच नसेल तर जंगलाचं राज्य कोण सांभाळणार, बरोबर ना? तर श्रोते हो, सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं, पण त्याचं राजपण फक्त त्याच्या ताकदीमुळे नाही. सिंह हा अन्न साखळीतील सर्वोच्च शिकारी समजला जातो. तो जंगलातील प्राण्यांची संख्या संतुलित ठेवतो. सिंहामुळे जंगलाचं नैसर्गिक चक्र सुरळीत चालत असतं. पण आजचा विचार केला तर परिस्थिती मात्र अगदी चिंताजनक आहे असं पाहायला मिळतं. आपण सगळीकडे पाहतो, जंगलाची तोड, वाढतं प्रदूषण, मानवी अतिक्रमण आणि शिकार, यामुळं सिंहाची संख्या अनेक भागात कमी झालेली आपण पाहतो आहोत. म्हणजेच काय, आपल्या कृतीमुळं आपण जंगल कमी करत आहोत.

आणि मग हे वन्यजीव आपल्या वस्त्यांकडे येतात. पण यामध्ये त्यांचा दोष असतो का? तर नक्कीच नसतो, कारण आपणच त्यांच्या घरात घुसलो आहोत हे आपण लक्षात घ्यायला हवं. पण श्रोते हो, भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आशिया खंडातील सिंह आज प्रामुख्याने गुजरातमधील गीर राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकेकाळी नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेला हा सिंह आज संवर्धनाच्या प्रयत्नामुळे पुन्हा वाढतो आहे आणि हा आपल्या देशासाठी अभिमानाचा विषय म्हणावा लागेल. हा जंगलाचा राजा सिंह फक्त जंगलाची शान नाही, तर निसर्गाच्या संतुलनाचा एक महत्वाचा भाग समजला जातो. जंगलातील प्रत्येक झाड, प्रत्येक नदी, प्रत्येक पक्षी आणि प्रत्येक प्राणी सुद्धा श्रोते हो एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यातील एक कडी तुटली तर संपूर्ण साखळी कमकुवत होत असते. श्रोते हो, खरं तर आपण या रुबाबदार सिंहाला रोज पाहत नाही, पण आपण त्याच्यासाठी मात्र काहीतरी करू शकतो बर का. झाडं लावू शकतो, जंगलाचं महत्व समजावून सांगू शकतो, वन्यजीवांविषयी जागरूकता पसरू शकतो आणि पर्यावरणाचा आदर सुद्धा करू शकतो. म्हणूनच एक गोष्ट आपण सर्वजण नेहमी लक्षात ठेवूया, जंगलात सिंह गर्जला की फक्त त्याचा आवाज घुमत नाही, तर निसर्ग अजूनही जिवंत असल्याची साक्ष आपल्याला मिळत असते. श्रोते हो, आज असणाऱ्या जागतिक सिंह दिनी एक छोटासा संकल्प आपण प्रत्येकजण करूया. जंगल वाचूया, वन्यजीवांचं संरक्षण करूया आणि पुढच्या पिढीसाठी हिरवागार समृद्ध निसर्ग जपूया.

श्रोतेहो, या गाण्यानंतर सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आजच्या प्रासंगिक मध्ये. श्रोतेहो, नेहमी असं म्हटलं जातं, ज्या देशातील तरुण जागा असतो त्या देशाचं भविष्य नेहमी उज्ज्वल असतं, आणि ती शक्ती म्हणजे आजची तरुण पिढी. आज आपण त्याच शक्तीबद्दल बोलणार आहोत जिच्यात स्वप्न पाहण्याची ताकद असते, आव्हानांना समोर जाण्याची हिंमत असते आणि जग बदलण्याची क्षमता सुद्धा या तरुणाईमध्ये असते, आणि त्या शक्तीला आपण युवा शक्ती असं सुद्धा म्हणत असतो. श्रोतेहो, दरवर्षी 12 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जात असतो. हा दिवस जगभरातील तरुणांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सर्वत्र साजरा केला जातो. तरुण फक्त एका ठराविक वयाची मंडळी असतात का? तर तसं नक्कीच नाही. तरुण म्हणजे उत्साह, तरुण म्हणजे नवीन विचार, तरुण म्हणजे धाडस, आणि तरुण म्हणजे परिवर्तनाची सुरुवात. श्रोतेहो, आपला इतिहास साक्षी आहे, ज्यामध्ये अनेक मोठे बदल तरुणांच्या विचारामधून घडलेले आहेत. मग त्यामध्ये स्वातंत्र्याचा लढा असो, विज्ञानातील प्रगती असो किंवा समाजातील परिवर्तन असो, प्रत्येक ठिकाणी या तरुणांनी आपली भूमिका

बजावलेली आहे. आजच्या युवा पिढीकडे पाहिलं तर ही युवा पिढी तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहे. त्यांच्या हातात मोबाईल आहे, त्यांच्यासाठी ज्ञानाची दारं खुली आहेत आणि समोर असणाऱ्या संधीचं मोठं आकाश सुद्धा उभं आहे. पण या संधीसोबत जबाबदारीही तितकीच मोठी आहे हे सगळ्याच तरुणांनी लक्षात घ्यायला हवं. खरं तर श्रोते हो, आजच्या या तरुणांसमोर जशी जबाबदारी आहे तशीच अनेक आव्हानं सुद्धा उभी आहेत. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे, ताणतणाव आहे, रोजगाराच्या संधी आणि चुकीच्या मार्गाला आकर्षित करणाऱ्या गोष्टी सुद्धा या तरुणांसमोर उभ्या आहेत. पण त्या प्रत्येक आव्हानाला सामोर जाण्याची ताकद तरुणांमध्ये असायलाच हवी. कारण तरुण वय म्हणजे वाऱ्यावर वाहून जाण्याची वेळ नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वानं इतिहास घडवण्याची वेळ असते. म्हणूनच श्रोते हो, आपल्या देशातील प्रत्येक तरुणानं स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. कारण एक यशस्वी तरुण म्हणजे फक्त एका कुटुंबाचा आधार नसतो, तर तो असतो समाजाच्या प्रगतीचा एक मजबूत स्तंभ. चला तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय युवा दिनी प्रत्येक तरुणामध्ये एक नवी आशा जागूया. याच युवकांच्या हातात फक्त मोबाईल नाही तर आपल्या देशाचं भविष्य दडलेलं आहे आणि त्यांच्या विचारामध्ये उद्याचा नवा इतिहास सुद्धा दडलेला आहे.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या विशेष कार्यक्रमात अर्थात प्रासंगिकमध्ये आज आपण बोलणार आहोत अशा वेगळेपणाबद्दल, जे अनेकांच्या आयुष्यात एक खास ओळख बनला आहे, आणि तो दिवस म्हणजे 13 ऑगस्ट. श्रोतेहो, या दिवशी असतो आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन. खरं तर आपण आपल्या लहानपणी पाहिलं असतं, ऐकलेलं असतं की एखादं मूल डाव्या हाताने लिहितंय, चित्र काढतंय किंवा एखादं काम करतंय, तेव्हा सहज हा प्रश्न विचारला जातो, अरे हा डाव्या हाताने का करतो? पण खरं सांगायचं तर निसर्गानं प्रत्येकाला एक वेगळी शैली दिली आहे. कुणी उजव्या हातानं सुंदर अक्षर लिहितं, कुणी डाव्या हातानं अप्रतिम कलाकृती निर्माण करतं. खरं तर हाताची दिशा वेगळी असू शकते, पण स्वप्नांची दिशा नेहमी मोठी असायला हवी, हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. श्रोतेहो, डावखुरं असणं ही खरं तर कमजोरी नाही, तर ती एक मेंदूची नैसर्गिक रचना आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेक डावखुऱ्या व्यक्तींनी कला, विज्ञान, क्रीडा, साहित्य आणि नेतृत्वाच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आपण पाहत असतो, आणि मग यातून एक गोष्ट स्पष्ट होते, आणि ती म्हणजे यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी हात कोणता आहे हे महत्वाचं नसतं, तर त्या हातात किती मेहनत आणि कौशल्य आहे हे जास्त महत्व.

महत्वाचं असतं. पण कधी कधी होतं असं की आपण म्हणजे ज्याला आपण समाज असं म्हणतो तोच समाज वेगळ्या गोष्टीकडं आश्चर्यानं पाहत असतो. पण कोणत्याही वेगळेपणाचा स्वीकार आपण सहजपणे करायला हवा, आणि असा सहजपणे जर आपण स्वीकार केला तर समाज खऱ्या अर्थानं सुंदर होत असतो हे आपण लक्षात घ्यायला हवं. श्रोते हो, आपली लहान मुलं डाव्या हातानं लिहित असतील तर त्यांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांच्या आत्मविश्वासाला आपण बळ द्यायला हवं, कारण प्रत्येक मुलामध्ये एक वेगळी क्षमता दडलेली असते. खरं म्हणजे हा डावखुरा दिन आपल्याला एक सुंदर संदेश देत असतो, आणि तो संदेश असा की सगळ्यांसारखं असणं ही गरज नाही, स्वतःसारखं असणं हीच खरी ओळख आहे. म्हणूनच श्रोते हो, या विशेष दिवशी या डावखुरा दिनाच्या निमित्तानं डाव्या हातानं काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आपण सन्मान करूया, कारण हात डावा असो किंवा उजवा त्या हातानं जर प्रेम दिलं, ज्ञान निर्माण केलं आणि आपल्यामध्ये असणारी कला फुलवली आणि जगासाठी काहीतरी चांगलं केलं तर तो हात नक्कीच खास बनत असतो.

श्रोते हो, खरं तर प्रत्येकाच्या वेगळेपणाचा, त्याच्यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक गुणांचा आणि कर्तृत्वाचा आपण सन्मानच करायला हवा. तरी त्या हातून निर्माण होणारी कला, विचार आणि योगदान किती मौल्यवान असतं यावर आपण संवाद साधायला हवा. आणि श्रोते हो, यानंतर आता आपण बोलणार आहोत तो विषय सुद्धा माणसाच्या अस्तित्वाशी आणि संवेदनशीलतेशी जोडलेला आहे. 13 ऑगस्ट जागतिक अवयव दान दिन. माणसाचं शरीर ही निसर्गाची अनमोल देणगी आहे. आपण जगताना ज्या अवयवांनी आपल्याला साथ दिली तेच अवयव आपल्या नंतरही कोणाच्या तरी आयुष्यात आशेचा किरण बनू शकतात. आणि याचंच महत्व विशद करणारा दिवस म्हणजेच जागतिक अवयव दान दिन. श्रोते हो, काही दानं अशी असतात जी पैशांनी किंवा संपत्तीनी मोजताच येत नाहीत, कारण ती थेट एखाद्याच्या आयुष्याशी जोडलेली असतात. आणि अवयवदान असंच एक महान दान समजलं जातं जे एखाद्याला फक्त मदत करत नाही तर त्याला पुन्हा जगण्याची आशा देत असतं. श्रोते हो, माणूस आयुष्यभर अनेक गोष्टी कमावतो, घर, पैसा, संपत्ती, यश, मान सन्मान, पण या सगळ्यांपेक्षा मोठी कमाई असते ती म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करणं, आपल्या आयुष्यातील शेवटचा क्षण कोणासाठी तरी नव्या आयुष्याची सुरुवात ठरू शकतो हा विचारच किती सुंदर आहे ना. श्रोते हो, आपण जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपल्या लक्षात येतं एखादा रुग्ण नवीन अवयवाच्या प्रतीक्षेत असतो. त्याच्या कुटुंबाच्या डोळ्यात आशा असते की कधीतरी आपल्या या नातेवाईकाला लागणारा अवयव नक्कीच मिळेल. आणि अशावेळी एका दात्याचा निर्णय त्या कुटुंबासाठी आशेचा किरण बनत असतो. आणि आपण केलेल्या दानामुळं एखाद्याला पुन्हा जग पाहता येतं, एखाद्याला पुन्हा श्वास घेता येतो, एखाद्याचं आयुष्य पुन्हा आनंदानं फुलू शकतं. खरं तर श्रोते हो, निसर्गानं आपल्याला दिलेली ही आपली शरीररूपी अमूल्य देणगी आयुष्यभर आपल्याला साथ देत असते. पण या प्रवासाच्या शेवटीही जर आपल्या शरीराचा एखादा भाग कोणाच्या तरी आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करू शकत असेल तर त्यापेक्षा मोठं समाधान कोणतं असेल, नाही का? श्रोते हो, जरा विचार करा. आपले डोळे हे फक्त पाहण्याचं माध्यम नाही तर एखाद्याच्या अंधाऱ्या आयुष्यात आशेचा दिवा सुद्धा पेटवू शकतात. ज्यांच्या डोळ्यासमोर कधीच रंगाची दुनिया नव्हते अशा व्यक्तीला पुन्हा हे सुंदर जग अनुभवण्याची संधी डोळ्यांच्या दानातून मिळू शकते. त्याचप्रमाणे हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसं यासारखे अवयव हे देखील अनेक रुग्णांसाठी नव्या आयुष्याची आशा बनू शकतात. श्रोते हो, एखाद्या आईला तिचं मूल पुन्हा असताना पाहता येऊ शकतं. आपण या जगाचा निरोप घेता घेता आपण केलेल्या दानामुळं एखाद्या आईला तिचं मूल पुन्हा हसताना पाहता येऊ शकतं. एखाद्या कुटुंबाला आपला प्रिय व्यक्ती पुन्हा एकदा आयुष्याच्या प्रवाहात येताना दिसू शकतो. म्हणूनच श्रोते हो, हे अवयवदान म्हणजे केवळ शरीराचा एखादा भाग दान करणं नाही तर आपल्या जाण्यानंतरही माणुसकी जिवंत ठेवण्याचा एक सुंदर मार्ग आहे. पण श्रोते हो, याविषयी अनेकदा अनेकांच्या मनामध्ये भीती असते, गैरसमज असतो आणि अपुरी माहिती सुद्धा असते. पण योग्य माहिती घेऊन आपल्या कुटुंबाशी संवाद साधून आपण हा महान निर्णय नक्कीच घेऊ शकतो, कारण आपण या जगातून जाताना आपल्यासोबत काहीही घेऊन जात नाही पण कोणाला तरी जीवनाची भेट नक्कीच देऊन जाऊ शकतो. म्हणूनच श्रोते हो, या दिवसाच्या अनुषंगानं जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. त्यासाठी अवयवांची गरज असलेल्या गरजू व्यक्तींच्या वेदना आपण समजून घ्यायला हव्यात आणि अवयवदानाचं महत्व आणि मानवतेचा सुंदर संदेश समाजापर्यंत पोहोचवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच श्रोते हो, आपण सगळेजण लक्षात ठेवूया, देह संपला तरी माणुसकी संपायला नको. श्रोते हो, चला तर मग जीवनदानाच्या या महान कार्याला साथ देऊया, अवयवदान करूया, जीवनदान देऊया.

श्रोतेहो, या गाण्यानंतर प्रासंगिक या कार्यक्रमामध्ये आज आपण इथं थांबतो आहोत. पण श्रोतेहो, आजचे सगळे दिनविशेष आणि या दिनविशेषाच्या निमित्तानं घेतलेले संकल्प आपण मनात कायम जपूया.

0: घेतलेल्या संकल्प आपण मनात कायम जपूया, कारण प्रत्येक दिवस ही एक नवी संधी असते, काहीतरी शिकण्याची, काहीतरी घडवण्याची, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला नव्याने ओळखण्याची. तर श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या प्रासंगिक या कार्यक्रमात नवीन विचार आणि नवीन प्रेरणा घेऊन. तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, सकारात्मक रहा आणि ऐकत रहा आकाशवाणीचं धाराशिव केंद्र.
1: तभी देखो मन नहीं जागे, पीछे पीछे सपनों के भागे, तो भी देखो मन नहीं...

0: कभी तो हंसाए।
1: श्रोते हो, प्रासंगिक या अंतर्गत आत्ताच आपण ऐकलं जागतिक सिंह दिन आणि आंतरराष्ट्रीय युवा दिन, डावखुऱ्या व्यक्तींचा जागतिक दिन, तसेच जागतिक अवयदानाच्या अनुषंगानं संकलित माहिती संकलन निवेदन होतं शीतल कुलकर्णी यांचं। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार। हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।

0: श्रोते हो, ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरींवर बहरतात हॅलो आपकी पसंद, किसानवाणी, दर्पण, लखलख चंदेरी, युवावाणी, संध्याछाया असे सदाबहार कार्यक्रम जुळतात श्रोत्यांशी ऋणानुबंध भक्ती सुगम आणि चित्रपट गीताच्या माध्यमातून. जगभरात फेरलीये न्यूज ऑन AIR ऍप वरून अभंगवाणी अशी ही बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य जपणारी आपली धाराशिव आकाशवाणी.
1: बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले. आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले. श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका. दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे

0: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।
1: उंच घे भरारी कर मोकळे मनाला भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला। युवा मनाची उभारी ऐकूया तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमया न्यारी। युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।
2: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत 101.3 MHz। श्रोते हो, सकाळचे 10:30 वाजले आहेत। आता प्रसारित करीत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया पैजेचा विडा या चित्रपटासाठी शांताराम नांदगावकर यांचं गीत। अनुराधा पोडवाल आणि भूपिंदर सिंग यांच्या आवाजामध्ये संगीत आहे अशोक पत्की यांचं।

तूच माझी राणी या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये. आता ऐकूयात घर गंगेच्या काठी या चित्रपटासाठी ग. दि. माडगुळकर यांचं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं संगीत आहे प्रभाकर जोगी यांचं.

0: संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या, संत साहित्याची कासधरू। श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ॲप वरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।
1: श्रोती हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर। अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात। पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका। मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम।

0: पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून।
1: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया शेवटचा मालुसरा या चित्रपटातील दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश केबुडकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजामध्ये।

आशा भोसले यांनी गायलेलं मधुसूदन यांचं गीत आपण ऐकलं. शंकरराव कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं. चित्रपट होता बोले तैसा नाचाले. श्रोते हो गीतांजली मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये आता ऐकूया भालू या चित्रपटासाठी पी सावळाराम यांचं गीत जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

मला वाटते साखर वाटून पोट मी काटते।

श्रोते हो, गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेली सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार आहेत सुधीर फडके आणि चित्रपट आहे पुढचं पाऊल.

श्रोते हो, मराठी चित्र गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलात पुढचं पाऊल या चित्रपटातील सुधीर मोघे यांचे गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. यावरच आजचा गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. सकाळचे 11 वाजले आहेत. आता वेळ झाली आहे मैफिली गझल या कार्यक्रमाची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया रूपकुमार राठोड आणि सोनाली यांनी गायलेलं इसरार यांचं गीत. यांची गझल रूपकुमार राठोड यांनी संगीतबद्ध केलेली आहे.

0: मुशहीर झुंझुन यांची गझल आत्ताच आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत होतं हरिहरण यांचं. मैफिले गझल हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.
1: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
0: श्रोते हो, कार्यक्रमात ऐकूया समीर यांची गझल पंकज उदासी यांच्या स्वरामध्ये. संगीत आहे दिलीप सेन समीर सेन यांचं.

जगजीत सिंग यांनी गायलेली पयाम सईद यांची गझल आत्ताच आपण ऐकलीत मैफिले गझल या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया नुसरत बदर यांची गझल पंकज उदास यांच्या आवाजामध्ये. संगीत आहे निखिल विनय यांचा.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे 11:30 वाजले आहेत. आता वेळ झाली आहे गीतबहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया राम तेरे गंगा मैली या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेल्या रवींद्र जैन यांचं गीत.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं रवींद्र जैन यांचं गीत राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील. कार्यक्रमात आता ऐकूया प्रेमरोग या चित्रपटातील संतोष आनंद यांचं गीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं. स्वर आहे लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.

श्रोते हो, गीतबहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं लता मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील रवींद्र जैन यांची गीतरचना. संगीत होतं रवींद्र जैन यांचं आणि चित्रपट होता हिना.

गीतवहार या कार्यक्रमात आता ऐकूया दिल तुझको दिया या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. गीत आणि संगीत आहे राजेश रोशन यांचं.

दिल तुझको दिया या चित्रपटासाठी राजेश रोशन यांनी यांचं गीत आत्ताचं आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. या गीताबरोबरच आजचा गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

0: क्रम हॅलो आपकी पसंद आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62.
1: आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया असे बहरते गाणे. संगीत संयोजक आनंद सहस्त्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार. वनिता मंडळाच्या आजच्या या विशेष कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. परवा माझ्या मुलाने बोलता बोलता मला विचारलं, आई गीतकार म्हणजे कोण ग? मी म्हटलं, अरे गीत म्हणजे गेय कविता आणि ते लिहिणारा तो गीतकार. मग समोरून दुसरा प्रश्न आला, आणि मग संगीतकार म्हणजे काय? मी म्हटलं, गीताला संगीत देणारा, चालीत बांधणारा तो संगीतकार. अच्छा आई ग, गीताला संगीत दिलं की सुरेल गाणं तयार होतं, हो ना? मी म्हटलं, हो, पण त्याबरोबरच त्या गाण्याला आपल्या जादुई संगीत संयोजनाने आभूषित करणारा, अलंकृत करणारा, सर्वांगाने नटवणारा असतो तो संगीत संयोजक. एखादं गाणं तुमच्या भाषेत पॉप्युलर किंवा ट्रेंडी करणारा किमयागार असा असतो संगीत संयोजक. आजच्या पिढीतील हरहुन्नरी अवलिया संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे आज आपल्या भेटीला आकाशवाणीत आला आहे. आनंददा, तुझं मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर्वात प्रथम मला तुला विचारायला आवडेल की तुझ्या आयुष्यात संगीत केव्हा आलं?
2: माझी आजी असं सांगायची की मी वयाच्या तिसऱ्या वर्षी हार्मोनियम वाजवायला लागलो. म्हणजे आईच्या माहेरी हार्मोनियम होती आणि मी हट्ट करायचो की मला ती त्या खोक्यातनं काढून द्या. आणि आजीचं असं सांगणं होतं की टीव्हीवर चित्रहार किंवा रंगोली असा कुठला तरी एक कार्यक्रम लागला होता आणि त्यात कुहू कुहू बोले कोयले हे गाणं सुरू होतं आणि मी हार्मोनियमवरती ते गाणं फॉलो करायचं. तर ती सुरुवात तशी झाली हार्मोनियम वादनाची. पण गाणं ऐकणं किंवा गाण्याशी जवळीक जी निर्माण झाली ती साधारण 6-7 वर्षांचा असताना बाबा दर रविवारी एक कुठली कॅसेट टेप रेकॉर्डरमध्ये लावायचे आणि ती पूर्ण कॅसेट वाजत राहायची आणि ती सगळी गाणी कानावर पडायची. त्यामुळे त्या 6-7 वर्षांच्या वयामध्येच मी पंडित भीमसेन जोशींना पण ऐकलं, पंडित कुमार गंधर्व पण ऐकले, जगजीत सिंग साहेबांना ऐकलं, रफी साहेबांना ऐकलं, एस डी बर्मन यांची गाणी ऐकली, नय्यर साहेबांची पण गाणी ऐकली, मराठी बालगीतं ऐकली. सो असा एक सर्वांगीण संस्कार संगीताचा त्या वयात माझ्यावर होत गेला आणि मला ती सगळी गाणी आवडायला लागली. मग हळूहळू जसं वय वाढत गेलं तसं एखाद्या गाण्यातलं हे आवडतंय, त्या गाण्यातलं ते आवडतंय, असे काही प्रेफरन्सेस निर्माण झाले आणि तिथून पुढे असं वाटू लागलं की मला जे काही करायचंय ते संगीत क्षेत्रातच पुढे करायचंय. म्हणजे अभ्यास हा माझ्यासाठी दुय्यम झाला आणि गाणी ऐकणं किंवा गाण्यांबद्दल विचार करणं किंवा गाण्यांबद्दल माहिती मिळवणं हे माझ्यासाठी खूप प्रामुख्याने आवडणारी गोष्ट झाली. त्यामुळे साधारण वाजवायला मी वयाच्या तिसऱ्या वर्षी लागलो, पण 6-7 वर्षांचं असल्यापासून गाण्याशी नातं जे जोडलं गेलं ते कायम जोडलेलंच राहिलं आतापर्यंत.
1: पण मग तुझी शाळा, कॉलेज किंवा तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय?
2: मी बीकॉम केलंय. माझी शाळा हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरीत.

0: आणि त्या शाळेने मात्र माझ्या कलेच्या दृष्टीने खूप प्रोत्साहन दिलं मला. कारण आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या भाषांच्या नाईट्स असायच्या, म्हणजे इंग्लिश नाईट, मराठी नाईट, हिंदी नाईट. तर त्या विशिष्ट नाईटला त्या भाषेतली सगळे कार्यक्रम किंवा त्या भाषेतली नाटकं, त्या भाषेत असलेल्या गाण्यांचं सादरीकरण असं सगळं व्हायचं. तर मी त्या सगळ्या नाईट्समध्ये भाग घ्यायचो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या भाषातली गाणी ऐकणं, इंग्लिश गाणी म्हणा, मराठी, हिंदी, ती ऐकली गेली. आणि काही गाणी जी आवडतात ती हार्मोनियमवरती इन्स्ट्रुमेंटल सादर करायची, किंवा काही गाणी तिथे गाऊन दाखवायची, नाटकांमध्ये कामं करायची, हे सगळं तिथून सुरू झालं. त्यामुळे आर्टिस्टिक एक्सप्रेशन जे असतं ना, कलात्मक पद्धतीने स्वतःला व्यक्त करणं, भावना व्यक्त करणं, हे मला वाटतं त्याचं बीज तिथे रोवलं गेलं शाळेत, की आपण क्रिएटिव्हली स्वतःला एक्सप्रेस करणं, ह्याची सुरुवात तिथून झाली. आणि म्हणून मग पुढे कविता लिहिणं किंवा स्वतःची गाणी तयार करणं हे सगळं तिथून सुरू झालं. किंवा संगीत संयोजक म्हणून सुद्धा जे मी काम करतो ते सुद्धा काय ते एक एक्सप्रेशनच आहे ना. मी आमच्या पूर्ण फॅमिलीमधला मी पहिलाच असा आहे जो प्रोफेशनली या क्षेत्रात काम करतोय. पण आईला गाण्यांची खूप आवड, ऐकण्याची, गाण्याची. म्हणजे मी ज्या हार्मोनियमचा उल्लेख केला, ती हार्मोनियम आईच्या लहानपणी आजोबांनी तिला आणून दिलेली होती. तीच हार्मोनियम मी वाजवायला लागलो आणि आजही ती हार्मोनियम माझ्याकडे आहे. त्यामुळे आईला ती आवड आणि बाबांचं प्रोत्साहन भरपूर, कारण बाबांना खूप आवड संगीत क्षेत्राची. तेव्हा लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन यांचा कुठेही उल्लेख झाला, किंवा त्या काळचे हिरोज देवानंद, दिलीप कुमार, अशी नावं कुठेही जरी आली तरी बाबा पटकन म्हणजे हे सगळे आमची माणसं आहेत. आणि म्हणजे मी त्या जनरेशनला त्या सगळ्या लोकांबद्दल खूप पॉझिटिव्ह असलेलं बघितलंय. आणि नंतर नंतर तर मला असं कॉम्प्लेक्स यायला आलं, म्हणजे ही सगळीच तुमची माणसं, मग आमची माणसं कोण? त्यामुळे जेव्हा मी नंतर पुढे काही वर्षांनंतर प्यारेलालजींना भेटलो, तेव्हा मी बाबांना जाऊन सांगितलं होतं, म्हटलं बाबा आज मी प्यारेलालजींना भेटलो, प्यारे अंकलना भेटलो. तर तेव्हा ते मला म्हणाले की तू त्यांना किती अंकल अंकल केलंस तरी ते आहेत आमचीच लोक. पण ते सुरुवात सगळी तिकडूनच झाली, आई बाबांकडूनच ती झालेली आहे. आणि मुख्य म्हणजे एनकरेजमेंट त्यांच्याकडून मिळाली.
1: म्हणजे पहिलं वाद्य तू हातात घेतलंस ते हार्मोनियम
0: वयाच्या तिसऱ्या वर्षी.
1: आणि मग संगीताचं रीतसर प्रशिक्षण, म्हणजे तू कंठ संगीत किंवा वाद्य संगीत असं काही शिक्षण?
0: मी कुठलंच वाद्य वाजवायला शिकलेलो नाहीये. मी हार्मोनियम, कीबोर्ड, पियानिका म्हणजे मेलॉडिका आपण ज्याला म्हणतो ते वाजवतो. पण मी याचं प्रशिक्षण कुठेच घेतलेलं नाहीये कुठल्याच वाद्याचं. ते उपजत आहे आणि ते ऑब्झर्व करत करत ऐकत जसं मी आत्मसात करू शकलो तसं मी करण्याचा प्रयत्न केला. माझं ट्रेनिंग कुठेच नाही घेतलं.
1: मी मगाशी म्हटलं खरं की एखाद्या मुळात संगीतबद्ध केलेल्या रचनेला आणखी नटवणारा तो संगीत संयोजक, पण हे असंच बरोबर आहे का?
0: हो तसं आहे, पण मी असं म्हणेन की मुळात ती जी रचना आहे ती संगीतकाराने सुद्धा खूप नटवलेली असते. म्हणजे असं नसतं की त्यांनी चाल दिली म्हणजे काहीच नाही केलं, तसं नाही आहे. गीतकाराने शब्द लिहिले ते शब्दसुद्धा खूप भावनाप्रधान असे शब्द असतात, मनाला अगदी भिडणारे शब्द असतात. त्याच्यावरती चालसुद्धा तशी अनुरूप लागली की ते सुद्धा एक नटवणंच झालं त्या शब्दांना. आणि मग त्याच्यावरती पुढचे जे संस्कार असतात ते संगीत संयोजक घडवतो. त्याच्यामुळे एक गाणं जेव्हा तयार होतं तेव्हा गाणं हे फक्त आपल्याकडे गीतकार, संगीतकार आणि गायक, गायिका यांचंच असतं असंही समज आहे. तर त्याच्यापेक्षा असं मला वाटतं की एक गाणं जितकं गीतकार, संगीतकार आणि गायक, गायिका ह्यांचं असतं तितकंच ते संगीत संयोजक, त्यातलं वाजवणारे वादक आणि त्या गाण्याचा ध्वनिमुद्रक यांचं सुद्धा असतं. त्यामुळे गाण्याचा विचार करताना ह्या सगळ्याच पैलूंबद्दल श्रोता म्हणून आपण जर विचार केला तर मला वाटतं त्याला रिस्पॉन्सिबल लिस्निंग म्हणता येईल, जे मला वाटतं असणं खूप गरजेचं आहे. या गाण्याचे हे सगळेच पैलू जर श्रोता म्हणून आपण त्याची माहिती घेतली की हे गाणं कोणी रेकॉर्ड केलंय, म्हणजे जरी गाण्याचं रेकॉर्डिंग कोणी केलंय याचं तसं तुम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं जरी नसलं असं आपण म्हटलं तरी त्या रेकॉर्डिंगने जर गाणं रेकॉर्ड केलं नसतं तुमच्यापर्यंत आलंच नसतं ना. म्हणजे जे गाणं तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या तरी टप्प्यावर तुमच्या त्या भावनेला अनुरूप असं ठरतं, तुम्ही एखादी गोष्ट व्यक्त करू शकत नाही आहात आणि पटकन ते गाणं तुम्ही ऐकताना डोळ्यातनं पाणी येतं, ते गाणं तुमच्यापर्यंत पोचताना फक्त गीतकार, संगीतकार आणि गायक, गायिका जबाबदार नाही आहेत. संगीत संयोजक, वादक आणि ध्वनिमुद्रक पण जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल सुद्धा त्या कॉन्ट्रीब्युशनची जाणीव असणं आपल्याला एक श्रोता म्हणून ही असावी असं मला वाटतं.
1: पण याही आधी मला एक तुला विचारावं असं वाटेल की म्हणजे तुझा पहिला कार्यक्रम वादक म्हणून असा कोणता होता?
0: मी 1998 साली वादक म्हणून काम करायला

0: सुरुवात केली आणि ते कार्यक्रम जे असायचे ते बरेचसे घरगुती कार्यक्रम असायचे, म्हणजे कोणाकडे सत्यनारायणाची पूजा आहे किंवा फॅमिली फंक्शन आहे एखादं, तिथे घरात कार्यक्रम केलेले किंवा सोसायटीमध्ये कार्यक्रम केलेले, किंवा माझा खूप जवळचा मित्र विनीत गोरे जो एक अतिशय यशस्वी आयोजक आहे, तो स्वरोदय नावाची एक स्पर्धा आयोजित करायचा त्यावेळेला मी डहाणूकर कॉलेजमध्ये असताना, त्या स्पर्धेला मी वादक म्हणून जायचो आणि तेव्हा दिवसात काय मला वाटतं 120-150 गाणी वगैरे आम्ही वाजवायचो.
1: तेव्हा तू महाविद्यालयीन शिक्षण घेत
0: कॉलेजमध्ये? हा, FYBCOM ला होतो मी. किंवा आमच्या कॉलेजमध्येच नाट्यमंडळ होतं, तर त्या नाट्यमंडळाच्या नाटकांना बॅकग्राऊंड म्युझिक वाजवायला, हार्मोनियम वाजवायला जाणं, सुरुवातीचा तो काळ तसा होता. छोटेखानी एखाद्या सभागृहात ऑडिटोरियम मध्ये कार्यक्रम आहे अशा स्वरूपाचे होते.
1: एखाद्या संगीत संयोजकाचा कोणत्या कोणत्या गोष्टींचा त्याला अभ्यास असावा लागतो?
0: आपण ज्याचं संगीत संयोजन करतोय ते कोणीतरी लिहिलेले शब्द आहेत आणि त्याला कोणीतरी दिलेली चाल आहे, त्यामुळे काव्य आणि संगीत याची समज तर असलीच पाहिजे. काव्य आणि संगीत म्हणजे आता समजा ते जे आपण गाणं अरेंज करणार आहोत ती समजा एखादी गझल असेल, तर गझल या गीतप्रकाराची थोडीशी माहिती असणं, त्याचा ते काव्य कसं लिहिलं जातं किंवा त्याच्यातल्या काय खुबी आहेत, काय बारकावे आहेत, ते चाल दिल्यानंतर त्या गाण्याचा सब्जेक्ट काय आहे, त्याचा मेन सब्जेक्ट प्रेम आहे का, विरह आहे, दुःख आहे, वेदन आहे, त्या भावनांशी तुम्हाला जवळ जाऊन त्या समजण्यापेक्षा त्या अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगाशी त्याला कोरिलेट करणं, जोडणं आणि मग वेगवेगळ्या वाद्यांमधनं ती भावना तुम्ही कशी पुढे श्रोत्यांपर्यंत नेऊ शकता त्याचा विचार करणं, ह्या काही गोष्टी असतात. त्याच्यानंतर तुम्हाला वाद्यांची समज असणं, वाद्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीचं जे नोटेशन्स असतात, स्वरलिपी असते, ती तुम्हाला लिहिता आली पाहिजे. वाद्यांची निवड कशी करावी, कुठलं वाद्य त्या भावनेसाठी, ती भावना व्यक्त करण्यासाठी योग्य आहे, तुम्ही त्याच्यावरती कुठला पीस तयार करता, त्याची सुरावट तुम्ही कशी निर्माण करता त्या वाद्यावरती, म्हणजे उदाहरणार्थ व्हायलिन सारखं वाद्य हे एखाद्या दुःखी गाण्यामध्ये सुद्धा खूप छान वापरलं जातं, एखाद्या रोमॅन्टिक गाण्यात सुद्धा तितकंच अप्रतिमरित्या वापरलं जातं, पण तुम्हाला त्याच्यावरती ती सुरावट तशी निर्माण करता आली पाहिजे. त्यामुळे एखाद्या वाद्यावरती काय काय वाजतं ह्याची आधी तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून संगीत संयोजक म्हणून आपलं काम त्या गाण्यावरती करण्याच्या आधी तुम्हाला स्वतः श्रोता म्हणून ते गाणं ऐकावं लागतं, किंवा कुठल्याही वाद्याचा वापर एखाद्या गाण्यासाठी करताना, मी संगीत संयोजक आणि आता त्या गाण्यामध्ये मी ट्रम्पेट वापरलं, त्या गाण्यामध्ये मी सॅक्सोफोन वापरला, हे होण्याआधी सॅक्सोफोन आणि ट्रम्पेटचा मी श्रोता असणं गरजेचं आहे. ती वाद्य, त्यांचं वादन मी ऐकणं गरजेचं आहे. आज सुदैवाने आपल्याकडे सोशल मीडिया आहे, आय मीन वी आर लिव्हिंग इन द बेस्ट ऑफ आवर टाइम्स असं मला वाटतं, कारण एका क्लिकवरती तुम्हाला ट्रम्पेट कसं बनतं, इथपासून ते कसं वाजतं आणि कुठे कुठे कसं कसं वाजलंय हे सगळं तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे ती माहिती तुम्हाला असणं, वाद्यांची रेंज काय असते, म्हणजे प्रत्येक वाद्यामध्ये सगळ्यात खालचा सूर हा आणि सगळ्यात वरचा सूर हा, अशी ती रेंज असते प्रत्येक वाद्याची, कुठली फ्रेज कुठल्या वाद्यावरती चांगली वाटेल ऐकायला. म्हणजे आता सारे ग म प म ग रे सा ही एक फ्रेज आहे, आता ही सतारीवरती जर मला वाजवायची असेल तर डा डा डा डा डा डा डा डा डा, ही जर व्हायलिनवरती असेल तर रा रा रा रा रा रा रा, बासरीवर असेल तर तू रु रु रु रु रु रु रु रु, मेंडोलिन वर असेल तर दंग दर डंग दंग दंग दर डंग डंग डंग, हे जे मी आत्ता गातोय ही अरेंजमेंट अशी गाता आली पाहिजे आपल्याला. पण ते करण्यासाठी तुम्ही त्या वाद्याचे श्रोते पाहिजे, कारण तुम्ही जिथे जिथे ते वाद्य श्रोता म्हणून ऐकलेलं आहे, मग तुम्ही लाईव्ह कार्यक्रम ऐका, रेकॉर्डिंग्स ऐका, बासरी कशी वाजते, सरोद कसं वाजतं, हे तुम्ही जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत तुम्ही त्याची फ्रेज कशी तयार करणार.
1: बरोबर.
0: म्हणजे मी एका गाण्याची अरेंजमेंट करत होतो, पुर्या धनश्रीतलं ते गाणं होतं आणि सरोदचे पीसेस मला त्या गाण्यासाठी करायचे होते आणि काही केल्या मला सरोदच्या अंगाने पुर्या धनश्री हे सुचेच ना. मी बराच प्रयत्न केला पण ते सुचतच नव्हतं. शेवटी मी युट्यूबवरती जाऊन उस्ताद अली अकबर खान साहेबांचं सरोद ऐकलं पुर्या धनश्री आणि त्याच्यानंतर मला ते फ्रेजेस सुचायला लागल्या. त्यामुळे ते श्रोता असणं खूप गरजेचं आहे.
1: आणि आपल्यासारख्या कलाकारांना म्हणजे श्रोता आणि त्या श्रोत्यातनंच शिष्य होणं महत्वाचं आहे. म्हणजे तू जसं मगाशी म्हणालास मी वाद्य कुठलं शिकलो नाहीये, ही जी संगीत संयोजनाची कला आहे या कलेतले तुझे गुरु कोण?
0: मी 2000 साली माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विख्यात संगीत संयोजक आणि संगीतकार अनिल मोहिले सर यांना मुंबई विद्यापीठात भेटलो. मुंबई विद्यापीठाचा एक कोर्स आहे म्युझिक कॉम्पोजिशन डिरेक्शन, जो त्यावेळेला एक

0: सर्टिफिकेट कोर्स होता, मला वाटतं 4-5 महिन्यांचा कोर्स होता. त्या कोर्सच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी आहे आणि तिथे माझी मोहिले सरांशी भेट झाली आणि अक्षरशः एक संगीत संयोजनाचं किंवा एकूणच संगीताचं एक खूप मोठं दालन माझ्यासमोर खुलं झालं मोहिले सरांच्या रूपाने. त्यामुळे संगीत संयोजन म्हणजे काय असतं, ते किती गाण्याला पूरक आणि पोषक होऊ शकतं जर तुम्ही खूप विचार करून ते केलं तर, आणि गाण्याचं सौंदर्य किती पट वाढतं उत्तम संगीत संयोजन झाल्याने, याची अनेक उदाहरणं सरांनी स्वतः केलेल्या गाण्यांमधनं तर आपल्या समोर आहेतच, पण त्यांनी संगीत संयोजन ही प्रक्रिया काय आहे हे इतक्या रंजकतेने आम्हाला समजावून सांगितलं की त्याची खूप गोडी लागली. आणि आजच्या काळात म्हटलं तर ग्लॅमर हा जो विषय आहे हा संगीत संयोजन क्षेत्राला जरी फारसा नसला, तो संगीतकार ह्या व्यक्तीकडे जास्त जरी गेलेला असला तरी सुद्धा संगीत संयोजनच करायची इच्छा निर्माण होणं ह्याच्यातच सरांनी आम्हाला काय शिकवलं असेल हे समजून येतं.
1: पण मग त्यांच्याकडे शिकतानाचा एखादा लक्षात राहिलेला किस्सा?
0: भरपूर आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आमची ऑफिशियल वेळ लेक्चरची 5 ते 7 असताना 2 तासात काय होतं रे, आपण लवकर भेटलं पाहिजे असं सांगणारे मोहिले सर, ज्यांना आम्ही 12 वाजता भेटायला लागलो. आणि 12 ते 5 हा सुवर्ण काळ होता त्या प्रत्येक जे काही दिवस आम्ही त्यांना भेटलो. 5 ते 7 जे असायचं ते तर कमाल असायचंच, पण 12 ते 5 हे म्हणजे मास्टर क्लास होता तो म्युझिक अरेंजमेंटचा. संगीतकार म्हणून किंवा संगीत संयोजक म्हणून विचार करण्याचा, वादक म्हणून विचार करण्याचा, कलाकार म्हणून विचार करण्याचा असा तो 5 तासांचा काळ आम्ही अक्षरशः वाट बघायचो त्याची. ते असेल किंवा जेव्हा आम्ही आमचा कोर्स सुरू झाला तेव्हा सरांनी आम्हाला सांगितलं होतं की ह्या कोर्समध्ये मी सगळ्यांना तेच सांगणार आहे, एकच गोष्ट सांगणार आहे. तुम्ही 10 जण समोर बसलेले आहात, सगळ्यांना 10 जणांना मी तीच गोष्ट सांगणार आहे. कोर्स तुम्हाला काय देतं आणि तुम्ही कोर्समधून काय घेता या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही काय घेता कोर्समधनं ते ठरवेल की तुम्ही कुठे जाणार पुढे. कोर्स तोच असणार आहे, मी तीच गोष्ट सांगणार आहे सगळ्यांना. किंवा जेव्हा मला नोटेशन्स त्यांनी शिकवलं तेव्हा मी सरांना सांगितलं, म्हटलं मला खूप बोर होतो नोटेशन्स लिहायला, मी नाही लिहिणार नोटेशन्स. तर मला वेडा आहेस तू, तुला गाणं ऐकून तुला सूर समजत आहे आणि तू म्हणतोस मी नोटेशन लिहिणार नाही. म्हटलं सर पण मला नाही लिहायचं आहे. आणि तेव्हा त्यांनी असं छान मोकळं वातावरण केलं होतं की आपल्या मनात जे आहे ते आपण सांगायचं सरांना सरळ. तर मला म्हणाले ठीक आहे तू एका रिहर्सलला, आठवड्याभरानंतर एक रिहर्सल आहे, मग आपण तिथे ठरवूया काय करायचं ते. तर मी तिथे गेलो आणि ती रिहर्सल नेमकी लताबाईंची होती आणि मी त्या हॉलमध्ये गेलो आणि उजव्या बाजूला लताबाई बसल्या होत्या. अरे बापरे, म्हटलं कुठे आलो आपण आता. आणि मी अगदी कोपऱ्या कोपऱ्याने जसा चोरून चोरून जाता येईल तसं अगदी शेवटच्या खुर्चीपर्यंत जाऊन बसलो आणि रिहर्सल सुरू झाली. वादक अतिशय निष्णात होते पण त्यांच्या समोर जे नोटेशन लिहिलेलं होतं ते पण तितकंच ताकदीचं होतं हे माझ्या नंतर लक्षात आलं. आणि रिहर्सल झाल्यानंतर सरांनी विचारलं मग काय वाटलं. म्हटलं सर तुम्ही बरोबर म्हणताय, मी नोटेशन शिकलं पाहिजे. तर कारण अट अशी होती की जर मला तरी वाटलं की नोटेशन नाही शिकायचंय तर सर मला आग्रह करणार नाहीत, पण जर मला पटलं की नोटेशन शिकायचं आहे तर मग सर जे म्हणतील ते मला करावं लागणार आहे. चान्सच नव्हता की मी हे सांगेन की नाही मला नाही शिकायचं नोटेशन, कारण मला ते इतकं पूर्णपणे पटलेलं होतं की हे आपल्याला शिकलंच पाहिजे. आणि हे जर आत्ता मी नाही शिकलं तर मी स्वतःच नुकसान करून घेतोय. त्याच्यानंतर मग सरांनी जे ट्रेनिंग सुरू केलं ते ट्रेनिंग म्हणा किंवा मला आठवतंय सरांबरोबर आम्ही एका कार्यक्रमाला चाललो होतो. म्हणजे प्रतिभा कशी असते कलावंताची की आम्ही कार्यक्रमाला नाशिकला चाललो होतो आणि अचानक काय झालं सरांना एकदम काहीतरी सुरावट सुचायला लागली. तर ते पण आराम करत होते, मी पण गाडीत जरा झोप काढत होतो आणि अचानकपणे ते अरे आनंद सर मी सांगतोय ते पटकन लिहून घे. आणि मी दचकून उठलो, लिहून घे म्हणजे जवळ काही नाही, काही कागद नाही काही नाही, मध्ये टोल नाक्यावरची रिसीट, एखादं व्हिजिटिंग कार्डच्या मागची बाजू किंवा टिश्यू पेपर एक होता त्याच्यावरती काय काय वेगवेगळ्या चिटोऱ्यांवरती काय काय ते जे सांगत होते ते धडाधड मी आपलं लिहित होतो. कारण त्यांनी ती सवय लावली होती आम्हाला की फ्रेज ऐकू आली की लगेच नोटेशन लिहिता आलं पाहिजे. ती मी जरा वाजवून बघतो हा म का प, तर ते सांगायचं म्हणजे का तुमच्या कानावर विश्वास आहे का स्वतःचा, ते म्हणायचे ते लगेच तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर ते धडाधड गात गेले आणि मला काहीही कळलं नाही, मी आपलं लिहित गेलो जे काय ते गातायत ते. शेवटी आम्ही नाशिकला पोचलो आणि त्या जिथे आम्ही आमची सोय होती थांबायची ते मी सगळ्या त्या चिटोऱ्या समोर ठेवल्या. म्हटलं सर आता मला सांगा कशानंतर काय येतं, कारण म्हटलं मला ह्याच्यातला काहीही लिंक लागत नाही आहे. मग ते म्हणाले ह्याच्यानंतर ते त्याच्यानंतर ते असे ते कागद एकानंतर एक मी लावले. मग मी म्हटलं सर हे नेमकं काय आहे जे लिहिलंय ते. तर म्हणाले हे आता आपल्या कार्यक्रमाचं टायटल म्युझिक आहे, हे इन्स्ट्रुमेंट्सवरती वाजवायचं आपण. मग त्याचा एक स्कोरचार्ट तयार केला. अशा पद्धतीने ते सांगायचे आणि अशा पद्धतीचं ट्रेनिंग असायचं. आणि अजून एक कमालीची आठवण म्हणजे

0: जे षण्मुखानंद हॉलला एक कार्यक्रम होता जिथे बाबूजी आणि अनिल विश्वास यांना लता मंगेशकर पुरस्कार होता, तर त्यांची जी गाणी होती त्या लिस्टमध्ये एक गाणं बदललं होतं काही कारणाने आणि ते गाणं मला माहीत नव्हतं. तर जेव्हा सरांनी मला ती लिस्ट दिली म्हटलं सर हे गाणं मला माहीत नाही आहे, हे आपण रिहर्स नाही केलं आहे, ते म्हणाले हो काही कारणाने गाणं बदललं, आज सकाळीच कळलं मला, तर मी नोटेशन लिहून आणलं तू हे घे आणि वाजव. म्हटलं सर मी गाणं ऐकलंच नाही आहे. पण तुम्हाला त्याने काय फरक पडतो तुला, तुला नोटेशन समोर दिलं की काय तुला वाजवता आलं पाहिजे. म्हणजे एखादा मराठी भाषेतला उतार आपण कधीच वाचलेला नसतो, पण आता समोर आणून दिला तर मराठी वाचता येतं म्हणजे वाचता येणारच ना. म्हणजे मला नोटेशन वाचताय तर मग तुला काय प्रॉब्लेम आहे आणि मला काय प्रॉब्लेम, हा काय सांगू आता मी तिथे माझे हात पाय गार पडले होते. मी म्हटलं पण सर मला नाही माहिती आहे गाणं. म्हणाल पण नाही माहिती म्हणूनच नोटेशन देतो ना, म्हणजे ते ऐकायलाच तयार नाहीत. मी आपलं माझ्याकडनं डिफेन्स सारखा आपला पुढे करतोय ते एक ऐकायला तयार नाहीत. शेवटी मी ते नोटेशन घेतलं आणि कॉपी करून घेतलं आणि जसं जसं ते गाणं येत गेलं म्हणजे निवेदक पुढचं गाणं अनाऊन्स करतायत तसं तसं माझं टेन्शन वाढायला लागलं. आणि जेव्हा ते गाणं आलं तेव्हा मी हार्मोनियम कमीत कमी आवाजात वाजवायचा प्रयत्न करत होतो आणि सर प्रत्येक गाण्यानंतर विंगेत जो साऊंड इंजिनियरचा माणूस उभा होता हार्मोनियम बढाईये असं करत करत जेव्हा ते गाणं आलं तेव्हा सिंगर आणि हार्मोनियम हे एकाच लेवलला होते व्हॉल्युम वाईज. आणि आता मी कितीही हळू जरी वाजवलं तरी ऐकू जाणारच आहे. म्हटलं जाऊ दे आता ते स्कोर चार्ट जो आहे समोर लिहिलेला सरांनी शिकवलं ना आपल्याला कसं वाचायचं वगैरे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे आहे ते सगळं वाजवत सुटायचं, जे असेल ते वाजवायचं. आणि मी जे असेल ते वाजवत सुटलो आणि ते गाणं झालं एकदाचं. त्यांनी पुढच्या गाण्याचं निवेदन सुरू केलं आणि सर माझ्या दिशेने चालत येत होते आणि मी म्हटलं झालं आता हे बहुतेक आपल्याला इथे आल्यानंतर अशी तंबी देणार आहेत, आपण खूप घाण वाजवलेलं आहे त्यामुळे हे इतके ओरडणार आहेत आता आपल्याला की आता आपल्याला पुढचं काहीच सुचणार नाही आहे. आणि ते जसे जवळ आले जवळ आल्यानंतर मग मला विचारत काय सहस्रबुद्धे कसं वाटलं. म्हटलं सर वाटलं म्हणजे लिटरली ते मिक्सरमध्ये वाटल्यासारखं वाटलं. म्हटलं काय का करताय तुम्ही असं, ते म्हणाल तुला टेन्शन कशा झालं ते सांगा दे मला. तुला नोटेशन वाचता येतं, हार्मोनियम वाजवता येते, नोटेशन समोर ठेवायचं आहे, हार्मोनियम वाजवायचे, दोन्ही ओळखीची कामं आहेत, मग टेन्शन कसलं आलं. म्हटलं गाणं माहीत नव्हतं याचं टेन्शन आलं, त्यामुळे त्याचा काय संबंध आहे. मग ह्या याच्यावर तुम्ही आर्ग्यू करूच शकत नाही अशा पद्धतीचं ट्रेनिंग होतं ते. आणि म्हणून आम्ही साधारण एकाच वयाची जी मुलं होतो आम्ही त्या ट्रेनिंगला कमांडो ट्रेनिंग असं चोरून नाव दिलं होतं. सरांना माहीत नव्हतं ते, पण आम्ही त्याचं नाव कमांडो ट्रेनिंग.
1: त्या गुरुला एका गुरुला माहीत असतं की कुठला शिष्य पोहू शकणार आहे, त्या शिष्यालाच तो गुरु ढकलून देतो पाण्यामध्ये आणि शिष्य अगदी तरतो, म्हणजे शिष्य घडतो म्हणायला हरकत नाहीये.
0: कारण त्याच्या पुढची पायरी म्हणजे सरांनी मला लता दिदींच्या शो साठी संगीत सहाय्यक म्हणून बोलवणं, जो माझ्यासाठी अविस्मरणीय असा क्षण होता.
1: तू गेली अनेक वर्ष अनेकानेक उत्तम उत्तम कार्यक्रमांचं संगीत संयोजन करतो आहेस, तर तुला विशेष लक्षात राहिलेला कार्यक्रम किंवा तुझ्या सोबत अनेक संगीतकारांसाठी तू काम केलंस, गायक गायिका वादक, तर असे कोणकोणते गायक गायिका वादक हे सगळे तुला भावलेले तुला आवडलेले आणि ज्यांच्या बरोबर काम करायला मिळालं?
0: मी कार्यक्रमाचं म्हणशील तर 2007 साली मी एक कार्यक्रम केला होता रिवायविंग मेमरीज ऑफ लक्ष्मीकांत प्यारेलाल. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला प्यारेलालजींना भेटता आलं, म्हणजे मी जो मगाशी प्रसंग सांगितला की मी बाबांना म्हणालो तुम्ही भेटल्यात का प्यारे अंकलना, तर ते मला त्या कार्यक्रमाच्यामुळे त्यांना भेटता आलं. आणि लहानपणापासून ज्यांची गाणी ऐकत आलो त्यांना साक्षात समोर बघणं हा खूप वेगळाच अनुभव असतो. किंवा माझं मी लिहिलेलं स्कोर चार्ट्स त्यांना दाखवणं, त्यांचं त्याच्यावरचं त्यांचं मत ऐकणं, त्यांनी जे सजेशन्स दिली त्याच्यावर काम करणं हा खूप शिकण्यासारखा अनुभव होता. त्यामुळे तो कार्यक्रम मला कायम लक्षात राहिलेला आहे. कारण असे बरेच कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये स्टेजवरती विख्यात सॅक्सोफोन प्लेयर मनोहरी सिंग यांना स्टेजवर त्यांच्याबरोबर काम करता आलं, ते सगळे कार्यक्रम खूप लक्षात राहिलेले आहेत. कारण आर डी बर्मन यांचे म्युझिक अरेंजर आणि खूप विख्यात असे सॅक्सोफोन वादक त्यांना स्टेजवरती बघणं आणि त्यांच्या समवेत स्टेजवर उभं राहणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता माझ्यासाठी. संगीतकारांचं म्हणशील तर मी जास्ती गाणी जी केलीत ती माझा गायक संगीतकार मित्र मंदार आपटे आणि माझा अजून एक खूप छान संगीतकार मित्र मयुरेश मडगावकर यांच्या गाण्यांवरती मी जास्त काम केलंय.
1: मंदारचं मला वाटतं तू कोणतं गाणं केलंय?
0: सर हलकीशी होई अनावर नावाचं एक गाणं आहे, तर ते आता 2 तारखेलाच रिलीज झालं. त्याच्याबरोबर खूप गाणी केली आणि वेगवेगळे प्रोजेक्ट म्हणजे आम्ही एक महाराष्ट्राची मायबोली नावाचं एक गाणं केलं होतं ज्याच्यामध्ये गायक अभिनेते अभिनेत्री असे बरेच

0: रंगमंचाशी, फिल्म्सशी, टेलिव्हिजनशी जोडलेली सगळी कलाकार मंडळी, गायक, वादक, निवेदक, ध्वनी संयोजक असे सगळे महाराष्ट्राची मायबोलीमध्ये सहभागी झाले होते. किंवा अंबईकर सरांनी चाल दिलेलं वंदे मातरम, याची अरेंजमेंट मी केली होती, जे आम्ही प्रोजेक्ट केलं.
1: लाईव्ह प्रोग्राम आणि रेकॉर्डिंग किंवा डबिंग एखाद्या गाण्याचं, तर या दोघांमधल्या संगीत संयोजनात काय फरक आहे?
0: मला असं वाटतं, जिक्सॉ पझल जे असतं, ते जिक्सॉ पझलमध्ये वेगवेगळ्या आकाराचे तुकडे असतात. ते जिक्सॉ पझलमधले ते सगळे तुकडे त्या पझलमधनं काढणं, एक एक तुकडा काढणं, हे म्हणजे लाईव्ह कार्यक्रमाचं संगीत संयोजन आहे. आणि जिक्सॉ पझलमध्ये एक एक तुकडा बसवणं हे एखाद्या नवीन गाण्याचं संगीत संयोजन आहे. कारण लाईव्ह कार्यक्रमामध्ये एक प्री रेकॉर्डेड गाणं असतं, आधीच ध्वनीमुद्रित झालेलं गाणं असतं.

0: एक प्री रेकॉर्डेड गाणं असतं, आधीच ध्वनिमुद्रित झालेलं गाणं असतं, मग त्याच्यामध्ये कुठली वाद्य वाजली आहेत, त्याच्यामध्ये कसं फ्रेझिंग आहे, त्याचं नोटेशन काढणं आणि वादकांना देणं आणि ते काम सगळ्यांनी एकत्र मिळून करणं. पण जेव्हा आपण नवीन गाण्याचं संगीत संयोजन करतो त्यामध्ये तो विषय पूर्णपणे नवा असतो, ते गाणं अजूनपर्यंत लोकांनी ऐकलेलं नाहीये, त्यामुळे त्या गाण्यामध्ये आपल्याला जसं मी मगाशी म्हटलं की काव्याची समज असणं, संगीतकाराला काय नेमकं म्हणायचं, सिच्युएशन काय आहे, ह्या सगळ्या विचार, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ती स्वरलिपी तयार केलेली असते, ते संयोजन केलेलं असतं आणि मग ते गाणं लोकांपर्यंत जातं. सो लोकांपर्यंत पूर्णपणे सजलेलं गाणं जे गेलंय ते पुन्हा वादकांकडून, ऑर्केस्ट्राकडून स्टेजवरती सादर करून घेणं हे लाईव्ह कार्यक्रमाचं संगीत संयोजन आहे. आणि जे गाणं लोकांपर्यंत गेलंच नाहीये त्याच्यावरती आपले संस्कार घडवून ते गाणं अजून सजवून ते पूर्ण गाणं करून लोकांसमोर आणणं हा फ्रेश कॉम्पोझिशन्सना म्युझिक अरेंजमेंट करणं
1: म्हणजे जास्त चॅलेंजिंग आहे.
0: जास्त चॅलेंजिंग
1: कारण संगीतकारासारखंच चॅलेंजिंग आहे, कारण संयोजन करायला लागतं, वाद्य ठरवायला लागतात, कुठे काय वाजायला पाहिजे.
0: हो, पण मला असं वाटतं की लाईव्ह कार्यक्रमांचं जे संयोजन असतं, संगीत संयोजन, ते सुद्धा मला एका वेगळ्या पद्धतीने तितकंच चॅलेंजिंग वाटतं. कारण ज्यांचं काम स्टेजवर सादर करायचं आहे ते केरसी लॉर्ड, सेबास्टियन सर किंवा पॅरेलालजी, अशी सोनिक मास्टरजी, अशा खूप मातब्बर म्युझिक अरेंजर्सनी केलेलं काम आहे आणि अतिशय कॉम्प्लेक्स असं काम आहे, त्यामुळे ते सगळं एक एक भाग त्यातला लिहून काढणं ते सुद्धा तितकंच चॅलेंजिंग असतं.
1: आणि अर्थात ते लाईव्ह आहे, म्हणजे गायकाला कम्फर्ट करणं आणि ते बरोबर त्याच वेळी ते पोहोचवणं
0: आणि ते लोकांनी अनेक वर्ष ऐकलेली गाणी असतात, म्हणजे अगदी लोकांना त्या म्युझिक सकट पाठ असतात ती गाणी, त्यामुळे ते तसंच्या तसं लोकांसमोर सादर करणं हा एक हा वेगळ्याच प्रकारचा चॅलेंज असतो.
1: पण मग आता नवनवीन येऊ घातलेल्या ट्रेंड्स मध्ये तू स्वतःला अपडेट कसा ठेवतोस?
0: आता रेकॉर्डिंग करण्याची पद्धत, म्हणजे ज्या पद्धतीने गाणी रेकॉर्ड होतात ते पूर्वीसारखं आता नाहीये, म्हणजे 80-90 वादक एकाच स्टुडिओमध्ये बसलेत आणि वाजवत आहेत असं आता सहसा होत नाही. इट इज अ व्हेरी रेअर थिंग. म्हणजे मीच 80 वादक स्टुडिओत बसलेत आणि मी कंडक्ट करतोय असा एकच अनुभव घेतलेला आहे. पण आता सगळं वेगवेगळ्या सेशन्स मध्ये गाणी रेकॉर्ड होतात. आता प्रोग्रामिंगचा एलिमेंट आलाय, त्याच्यामुळे म्युझिक प्रोग्रामिंग केल्यानंतर तसाच तसा तो बॅकअप स्टुडिओमध्ये आणला जातो आणि त्याच्यावरती डायरेक्ट व्होकल्स डब केले जातात, किंवा कधीतरी तो एक ब्लेंड असतो की थोडासा प्रोग्रामिंगचा भाग आहे, थोडासा लाईव्ह अरेंजमेंटचा भाग आहे, तो केला जातो. तर प्रोग्रामिंगचा कुठला भाग आपल्याला हवाय, त्याच्यासाठी प्रोग्रामिंग म्हणजे नेमकं काय, ते कशा पद्धतीने केलं जातं, त्यांनी गाण्यावर परिणाम कसा होतो, प्रोग्राम केलेला गाण्याचा साऊंड हा लाईव्ह अरेंज केलेल्या गाण्याच्या साऊंडपेक्षा वेगळा कसा असतो, मग तो जर ब्लेंड करायचा असेल तो ब्लेंड कसा करायचा, किंवा फक्त प्रोग्रामिंग केलेलं गाणंच आपल्याला जर हवं असेल तर त्याच्यामध्ये कुठले भाग हवेत आपल्याला प्रोग्रामिंगचे त्या गाण्याच्या अनुरूप, त्याचा विचार करावा लागतो. त्याच्यासाठी प्रोग्रामिंगचा अभ्यास मी करतो, किंवा वेगवेगळे जे सॉफ्टवेअर आता वापरले जातात, जे ऑडिओ इंटरफेसेस वापरले जातात ते कसे काम करतात, गाणं त्याच्याप्रमाणे त्याच्या अनुषंगाने केल्यावर गाणं कसं सजतं, किंवा गाण्यात कुठले एलिमेंट्स प्रोग्रामिंगमुळे आल्यानंतर गाणं अजून छान वाटू शकतं ह्याचा अभ्यास करणं, वेगवेगळे प्रोग्रामर जे आता काम करतात त्यांनी केलेलं काम ऐकणं, ती एक रेफरन्स लायब्ररी तयार ठेवणं, तेही मी करतो.
1: संगीत संयोजक हा संगीतकार असू शकतो का?
0: हो, नक्कीच असू शकतो. म्हणजे तुम्हाला जर काव्याची तितकी जाण असेल आणि तुम्ही गाणं कंपोज करण्याच्या दृष्टीने किंवा त्याची गेयता जी असते ते त्याच्यात खूप महत्वाचं असतं, की तुम्ही जे तयार करणार आहात ते गायक किंवा गायिका गाणार आहेत, संगीत संयोजक जे करतो ते वादक वाजवणार असतात, त्यामुळे तो फरक जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजत असेल आणि तुम्ही गेयता किंवा गाण्याच्या दृष्टीने, सिंगिंगच्या दृष्टीने जर तशी चाल बांधू शकत असाल तर नक्कीच करू शकतो. आणि आपल्याकडे अशी खूप चांगली उदाहरणं आहेत, म्हणजे सिनियर्स मध्ये माझे गुरुजी स्वतः अनिल मोहिले सर स्वतः संगीतकार होते, संगीत संयोजक होते, अशोक पत्की काका ते स्वतः ज्येष्ठ संगीतकार आहेत आणि ते तितकंच उत्तम संगीत संयोजन सुद्धा करतात, किंवा माझे सिनियर्स किंवा माझ्या बरोबरीचे तसे म्हटले तर कमलेश भडकमकर आहे, मिथिलेश पाटणकर आहे, हे सगळे खूप चांगलं संगीत संयोजन ते करतातच, ते तितकेच चांगले कंपोजर सुद्धा आहेत.
1: आणि तू स्वतः सुद्धा म्हणजे तू कंपोज केलेस?
0: हो, पण मी खूप जास्त कंपोज केलं नाहीये, काही थोडीफारच गाणी कंपोज केली आहेत. माझी जी गाणी मी लिहितो ती मला शब्द आणि चाल अशी एकत्रच सुचतात, त्याच्यामुळे त्या दृष्टीने मी कंपोजर आहे असं म्हणूया आपण.
1: भविष्यात आणखी नवनवीन काय करण्याचा मानस आहे?
0: म्युझिक नोटेशन हा जो विषय आहे हा कलाकारांपर्यंत दूरवर पोचवायचं.

0: असं आहे. म्हणजे मी असं बघितलंय की काही वादक हे म्युझिक नोटेशन्सना घाबरतात. तसं करून चालणार नाही, कारण जसं तुम्हाला मराठी अगदीच तोडकं मोडकं येत असलं, तुम्ही फार तर काय पत्ता विचारू शकाल कोणाला तरी. थोडं अजून चांगलं येत असेल तर तुम्ही संभाषण करू शकाल. अजून चांगलं येत असेल तर तुम्ही मराठी साहित्य वाचू शकाल. अजूनही चांगलं येत असेल तर तुम्ही स्वतः साहित्य निर्माण करू शकाल. त्यामुळे भाषा जितकी तुमची प्रगल्भ होत जाते तितकी तुम्ही तिचा वापर अजून चांगल्या पद्धतीने करू शकता, त्याच्यात तुमची क्रिएशन्स तयार होऊ शकतात. तसंच म्युझिक नोटेशन तुम्हाला जितकं चांगलं येतं तितकं तुमचं वादन हे चांगलं होत जातं, कारण तुमच्याकडे कम्युनिकेशनची भाषा निर्माण होते, संपर्क करण्याची भाषा निर्माण होते. तर ते म्युझिक नोटेशन कलाकारांना यावं याच्यासाठी मी नोटेशन नो टेन्शन नावाचा एक उपक्रम सुरू केला. आणि त्याच्यामध्ये जसं मोहिले सरांनी आम्हाला शिकवलं की तुम्हाला नोटेशन लिहिण्यासाठी वाद्याची गरज लागत नाही, म्हणजे वाद्यावर वाजवून बघितलं आणि मग तुम्ही ते लिहून काढलं, म्हणजे जे तुम्ही ऐकताय त्याच्यावर विश्वास नाही का तुमचा, असं जे सर विचारायचे की आम्हाला ते ज्या पद्धतीने ट्रेन करायचे की एक गाणं टेप रेकॉर्डरवरती चालू केलं आणि सांगायचं चला लिहून काढा आणि समोर हार्मोनियम ठेवलेली असायची आणि सर रूममधनं बाहेर जायचं, आम्हाला वाटायचं हे बाहेर गेले कुठेतरी आणि एक कुठली तरी फ्रेज अडते हे कळत नाही हा कुठला सूर येतो, तेव्हा असं वाटायचं की जरा हार्मोनियम समोर जाऊ पटकन वाजून बघूया कुठला येतो, आणि आम्ही हार्मोनियम जवळ जातो आणि सर नेमके दाराशी उभे असायचे. तर असा हा सगळा जो अनुभव तिकडनं घेतला तो मला असं वाटतं की तो पुढच्या कलाकारांना मिळायला पाहिजे आणि नोटेशनची भीती गेली पाहिजे. तुम्हाला नोटेशन लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, त्यांनी भाषेचं बंधन राहत नाही. आता मी मराठी भाषिक आहे पण मला उद्या जर बंगाली गाणं वाजवायचं असेल त्याचं नोटेशन जर समोर असेल तर ते मी वाजवू शकतो. हे त्या नोटेशनमुळे झालं आहे की भाषेचं बंधन राहत नाही. किंवा मी जवळजवळ 19 वर्ष गरबाक्वीन फाल्गुनी पाठक यांच्याकडे जे वाजवतोय, गुजराती भाषेतली गाणी वाजवता येण्यासाठी जर नोटेशन मला येत असेल तर मी ती वाजवू शकतो आणि मी आता 18 वर्षात नोटेशनमुळेच ते वाजवू शकतोय. आणि इट्स लाईक अ रिले रेस, म्हणजे ही इतकी कमालीची रिले रेस आहे. गीतकारांनी शब्द लिहिले आणि संगीतकाराला दिले, आता तुम्ही बघा काय, असं नसतं. 400 मीटरची जर रेस असेल तर गीतकार फक्त 100 मीटर नाही धावत, तो 400 मीटर धावतो, तो त्या गाण्याच्या रेकॉर्डिंग पर्यंत असतो. संगीतकाराने फक्त शब्द दिले आणि गायकाला दिलं आता तुम्ही गा, नाही असं नसतं. जो संगीतकार आहे तो पुढची पूर्ण रेस धावतो. त्यामुळे ही इतकी कमालीची रिले रेस आहे की ते बॅटन दिलंय समोरच्याच्या हातात पण सगळे धावतायत एकत्र. त्यामुळे असं क्रिएशन निर्माण होणं, त्याचे बारकावे तुम्हाला समजणं, ते तुम्हाला लिहिता येणं एक अरेंजर म्हणून किंवा एक वादक म्हणून, त्याच्याबद्दलचा अभ्यास करावासा वाटणं, त्याच्यात अभ्यास करण्यासारखं आहे हे पटणं आणि त्याच्यातून प्रेरणा मिळणं की आपण ह्याच्याबद्दल अजून अभ्यास करूया, हे असं काहीतरी घडावं अशी माझी खूप इच्छा आहे. म्युझिक अरेंजमेंट हा विषय मुलांना यावा, त्याच्यासाठी बेसिक्स ऑफ म्युझिक अरेंजमेंट किंवा ॲडव्हान्स्ड म्युझिक अरेंजमेंट असे ऑनलाईन कोर्सेस मी सुरू केले होते. तर त्याच्यामध्ये संगीत संयोजन हे नेमकं काय आहे हे त्यांना कळावं, किंवा इंटिरियर डेकोरेशन ऑफ अ सॉन्ग नावाने मी एक प्रेझेंटेशन करतो ज्याच्यामध्ये संगीत संयोजक नेमकं गाण्यासाठी काय करतो हे लोकांपर्यंत जावं, त्याचं एक अंडरस्टँडिंग कुठेतरी त्याची सुरुवात व्हावी, ते विकसित व्हावं असं मला वाटतं.
1: तुला 2003-04 या साली अपकमिंग ऑर्केस्ट्रा अरेंजर असं अनिल मोहिले अवॉर्ड मिळालं. आपल्या गुरूंच्या नावे मिळालेल्या या अवॉर्डमुळे मनात काय भाव होते?
0: खूप भीती वाटली होती पहिलं, म्हणजे कारण जेव्हा सरांनी सांगितलं की असा अवॉर्ड सुरू होतोय आणि आम्ही पहिल्याच वर्षी तो तुला देणार आहोत, तेव्हा मी सरांना सांगितलं होतं सर मला हा अवॉर्ड नका देऊ. आणि सर म्हणाले काय झालं, काय प्रॉब्लेम आहे तुला? म्हटलं सर ते काय ना असं ते होईल की अरे ह्यांचा स्टुडंट आहे म्हणून देऊन टाकला याला पहिला अवॉर्ड. त्यांनी मला विचारलं अरे अवॉर्डचं नाव काय आहे? मी म्हटलं अपकमिंग ऑर्केस्ट्रा अरेंजर. ते म्हणाले तू अपकमिंग आहेस? म्हटलं हो. म्हणाले तुला काय प्रॉब्लेम आहे अवॉर्ड घ्यायला? म्हणजे तू अवॉर्ड घ्यायला ये, तिथे काय बोलायचं ते मी बघेन. आणि मी अवॉर्ड घ्यायला गेलो आणि मी सरांना जेव्हा भेटलो तेव्हा ते म्हणाले की आता अवॉर्डसाठी तुझं नाव अनाऊन्स होईल. तर मी अवॉर्ड घेण्यासाठी जेव्हा गेलो तेव्हा ते म्हणाले की तुम्ही कदाचित आता या मुलाला ओळखत नाही आहात पण अजून 10 वर्षांनंतर तुमच्या लक्षात येईल की अनिल मोहिलेंनी योग्य माणसाला अवॉर्ड दिला. आणि हे माझ्या गुरूंकडनं ऐकणं हे त्या अवॉर्डपेक्षा कितीतरी पट मोठं होतं. आणि तो अवॉर्ड मिळणं हे इतकं मोठं प्रोत्साहन होतं माझ्यासाठी, कारण ज्यांनी अनेक दशकं संगीत संयोजन हे क्षेत्र इतक्या उच्च स्तरावरती नेऊन ठेवलं आपल्या कामाने, त्या माणसाच्या नावे दिला जाणारा पुरस्कार, परत ते स्वतः माझे गुरु असणं, त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मिळणं, हे सगळंच माझ्यासाठी खूप दैवी होतं. सौभाग्य आहे माझं की हे माझ्या नशिबी आलं.
1: खूपच छान.

0: मला तरी असं वाटतंय की संगीत संयोजक हा बरगद का पेड, म्हणजे आपलं वडाचं झाड जे असतं, तसं म्हणायला हरकत नाही. कारण जो पूर्ण वाद्यवृंदाला आपल्या कुशल नेतृत्वाने समान धाग्यात गुंफून एका अनोख्या कार्यक्रमाची माला गुंफतो, तर असा हा अत्यंत कल्पक संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे आज तुम्ही इथे आलात आणि संगीत संयोजनाबद्दलचे तुमचे विचार आमच्या समोर मांडलेत, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात असे बहरते गाणे, संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: मंडळी आता आपण ऐकूया स्मृतीवर्धन या मालिकेचा शेवटचा आणि चौथा भाग, अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. स्मृतीवर्धन अंतर्गत तुमच्या आमच्या मेंदूला खाद्य देणाऱ्या अनेक गोष्टी, अनेक सोप्या सोप्या युक्त्या, अनेक छोटे छोटे उपक्रम हे आपल्याला सांगताहेत अलकनंदा पाध्ये. आजच्या भागातही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि मला त्याआधी तुम्हाला हे सांगायला आवडेल की अलकनंदा पाध्ये स्वतः अशा वेगवेगळ्या व्यवसायांचा विचार तर करत असतात. व्यवसाय म्हणजे तुमच्या आमच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे आणि मेंदूला चालना देणारे असे त्याचा विचार त्या करतच असतात. पण त्या स्वतःसुद्धा भाज्यांची देठ, भाज्या, फळं याचा वापर करून अतिशय सुंदर अशी रांगोळी किंवा चित्र तयार करत असतात. त्याविषयी सुद्धा आम्हाला सांगा ना.
2: म्हणजे मला हे अनेक जण विचारतायत की हे कशी करतेस किंवा तू काही याचं घेशील.

0: का प्रात्यक्षिक वगैरे, तर मी परत अगदी प्रामाणिकपणे सांगते की माझ्याकडे जेव्हा भाज्या येतात आणि मी आता भाजी करायची म्हटली की मी जेव्हा त्या साध्या सुध्या कटिंग ट्रेवर ठेवते आणि ती कापताना मला एकदम असं येतं की हा याची ही फोड जी आहे त्याला मी असं करू का, मग त्याला आता हा हे फुलासारखं वाटतंय, मग त्याला आता मी पानाचा आकार, मग कोथिंबीरीची काडी दिसते मला त्याच्यात मग मी ती घेते, किंवा कधीतरी देठ अशी म्हणजे मध्यंतरी आता परवाचीच गोष्ट अशी की लाल माठ होता आणि त्याची पानं खुडली आणि ते देठ असं दिसत होतं, तर त्याचे ते अशा आजूबाजूला अशा फांद्यांसारखं दिसलं, मला ते खूप छान वाटलं की ही छान लाल फांदी अशी नाजूकशी सडसडीत आहे, पण मग ती नुसती म्हणजे मग ते निष्पर्ण झालं असतं किंवा काहीतरी झालं असतं, मग आता त्याला काय करावं, तर हिरवी कोथिंबीरीचं पान तिथे जोडलं तर ते थोडंसं वेगळं वाटेल. मग माझ्याकडे बाजूला डाळिंब सोललेलं होतं, दाणे काढलेले होते, मग मी ते दाणे त्याला असे ठिकठिकाणी चिकटवले आणि त्याच्यातून माझी ती एक कलाकृती तयार झाली. पण ती हे अशी असते, पालक निवडायला बसले तर त्याची ती हिरवी देठ दिसतात, तर त्याच्यातनं मला असं वाटतं की हा ह्याच्यातून काय बरं करता येईल आपल्याला. किंवा सांगायची गोष्ट, एक दिवस रविवार होता आणि आदल्या दिवशी फुली गोळा खेळत होतो आम्ही घरातल्या घरात, तर मला एकदम दुसऱ्या दिवशी कोथिंबीर निवडताना त्या काड्या दिसल्या, तर त्याच्यावर मग मी त्याचा चौकोन तयार केला, 9 स्क्वेअर तयार केले आणि मग आता फुल्ली, मग फुल्लीला त्यातल्याच 2 छोट्या काड्यांचा क्रॉस तयार केला आणि गोळ्यासाठी मला वाटतं गाजरचा चकती तिथे ठेवली, असा माझा फुल्ली गोळाचा गेम तयार झाला. किंवा आणखीन एक गमतीचा म्हणूनच सांगते की कॅरम बोर्ड मध्यंतरी मी तयार केला होता
1: भाज्यांचा,
0: तर ते काय झालं होतं की अळूची देठ असतात ना ती, ती लांब काड्या, तर त्या अळूची देठ जी होती ती काळी, तर त्याचा मी चौकोन तयार केला आणि खाली आपला माझा भाजीचा कटिंग ट्रे साधा सुद्धा अगदी असा होता आणि मग तिथे असे
1: पॉकेट्स
0: केले 4 आणि आपल्या मधल्या कॉइन्स तयार केल्या पांढऱ्या आणि हळ्या, तर ते बेबी कॉर्न होता त्याचे व्हाईट कॉइन्स झाल्या आणि ब्लॅकला मला वाटतं की जांभूळ किंवा करवंद किंवा ब्लॅकबेरी काहीतरी असे त्याचे ते कॉइन्स तयार झाल्या आणि अशा पद्धतीने माझा कॅरम बोर्ड तयार झाला. पण हे म्हणजे मी कधीच ठरवत नाही की आज मला आता काहीतरी हे करायचं आहे वगैरे,
1: त्या वेळेला सुचलं तर सुचलं
0: नाही तर नाही, मग 2-3 दिवस काहीच नसतं, मग कधीतरी होतं
1: बरोबर.
0: तर त्यामुळे फक्त एकच लक्षात ठेवण्यात म्हणजे मी हे जाणीवपूर्वक करते की कुठलीही भाजी किंवा आपण जे बाहेर बघतो सॅलड डेकोरेशन जो प्रकार असतो तो भाज्यांना असं तासून मग त्याला काहीतरी वेगळे आकार द्यायचे मग अमुक करायचं, तर तसा माझ्याकडे काहीही प्रकार नसतो. माझी घरातली साधी भाजी कापायची सुरी असते आणि जे खाली डायनिंग टेबल किंवा जे काय असेल ते माझं बॅकग्राऊंड असतं,
1: किंवा फुकट घालवत नाही त्यात.
0: नाही अरे ते झालं रे झालं, मग आजचा जो मी म्हटला तुम्हाला चेस बोर्ड किंवा फुल्ली गोळ्याचा, तर ती देठ कोथिंबीरची गेली आणि ते गाजर बिजर मी कोशिंबिरीला वापरलं की सगळं नंतर माझ्या फोडणीला जातात त्यानंतर.
1: अनेकांना आपल्याकडे सवय असते की एकमेकांना गुड मॉर्निंगचे मेसेजेस काहीतरी निसर्ग दृश्य कुठची तरी गुगलवरनं घेऊन पाठवायची, त्यापेक्षा स्वतः काहीतरी केलेलं असं अलकनंदा ते ज्यावेळेला व्हॉट्सअपवरती पाठवतात तेव्हा खरंच खूप आनंद वाटतो आणि कसं यांना हे सुचत असेल ह्याचंही कौतुक वाटतं आम्हाला.
0: तर धन्यवाद. मी स्वतः व्हॉट्सअप तसं खूप कमी वापरते, म्हणजे कुठलेही फॉरवर्ड शक्यतो नाहीच करायचे, तर माझं एक असं होतं की पूर्वी असे ते मेसेज आणि खूप मोठे तत्वज्ञान सांगणारे वगैरे ते असे मेसेजेस असतात फिलॉसॉफी की मला वाटत नाही कोणी वाचत असती, तर मी असं म्हटलं आधी मी सुरुवातीला फक्त माझ्या ग्रुपवर 1-2 जणांना पाठवली, मग नंतर विचार केला की आपण हे सुप्रभात म्हणून सगळ्यांना ज्या दिवशी मी ते करते तेव्हा मी सुप्रभात म्हणून पाठवते, अन्यथा काही नाही.
1: बरं
0: असा असतो तो प्रकार.
1: खूप छान आहे. आता आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी तुम्ही काही आणखी सोपे सोपे व्यवसाय, तुम्ही त्याला व्यवसाय शब्द वापरता म्हणून म्हणते तर सांगाल का?
0: तसं ना मी पहिल्यांदाच म्हटलं तसं की इवन व्हॉट्सअपच्या वर सुद्धा तो मेमरी हे वेगळा असतो प्रकार आणि प्रत्यक्ष घेणं वेगळं असतं आणि इथे तर समोरचे कुठले श्रोते माझ्यासमोर नाही येत आता आकाशवाणीचे आणि तरीसुद्धा मग मी त्यांना काय सांगायचं, तर हा मला जरा
1: खराब
0: टाकणारा प्रश्न आहे पण तरी मी बघते. आपण असं करूया आता म्हणजे मला आताच इतक्यात बोलता बोलता सुचलंय वसंत ऋतू, तर ही आता पंचेंद्रियांसाठी आपल्या मोठी पर्वणी आहे की नाही हे बघा. आता तिथे जर तुम्ही आता पंचेंद्रियांचा जर विचार केला तर आधी आपल्या डोळ्याला दिसतंय की तपकिरी फांद्यातून आलेली हिरवट हिरवट छोटीशी पानं आणि त्याच्या पुढे मग तो आंब्याचा मोह

0: और ते म्हणजे ते मड्यांसारख्या लागलेल्या त्या छोटूसे डॉट ते हिरवे ते दिसतंय आपल्याला. मग हळूहळू त्याच्या बाळ कैऱ्या झाल्या, मग त्याचा रंग बदलला, त्याचं कैऱ्यात रूपांतर झालं, आणि मग शेवटी तो पिवळा धम्म आंबा. हा जो सगळा बदल आहे हा मी माझ्या डोळ्यांनी बघितला आहे. किंवा सुगंध, त्या मोहराचा सुगंध, आंब्याचा सुगंध, कच्च्या कैरीचा सुगंध, हे सगळे वेगळे वेगळे होते. नुसताच आंब्यामध्ये सुद्धा किती फरक आहे. आता या वसंत ऋतू म्हणजे आजूबाजूला कोकिळेचं कुजन चाललेलं आहे, हापूसची स्वर्गीय चव आहे. हा जो ऋतू मी माझ्या कल्पनेत आता माझ्या डोळ्यासमोर येतोय, तसा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा सगळ्यांनी, आणि तो इमॅजिन करा, बघा, अनुभवा. कानावर पडलेलं ते कुजन जे काही असेल तो अनुभवा. आणि मला खात्री आहे हा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार आहे. मला जे दिसतंय ते समोरच्याला दिसतंय, त्याला आणखीन काहीतरी याच्याहून छान दिसणार.
1: बरोबर, म्हणजे वसंत ऋतूत तुम्ही एक आंबा पाहिला, हा बाकीच्याला आणखी काही वेगळं दिसू शकेल.
0: अगदी बरोबर, म्हणूनच म्हटलं की जेवढी माणसं आहे त्याला वेगळं वेगळं अनुभवता येईल.
1: कोणाला मध्ये लाल फुललेला पळस दिसेल,
0: पांगारा दिसेल. तर त्यामुळे असे अनेक गोष्टी आहेत. किंवा आणखीन कोणाला कसली आठवण येईल की चैत्रगौरीच्या डाळ पाण्याची आठवण काहीही असू शकत. तर थोडक्यात ते सगळं अनुभवलेलं असेल त्याचं शब्दांकन करा.
1: अच्छा,
0: हा तुमच्यासाठी ते ठेव. आपल्याला काही कुठे मोठे साहित्यिक मूल्य नकोय त्या सगळ्यासाठी, स्वतःसाठी ते शब्दांकन करा. आणि फक्त वसंतच कशाला, असे आपले सहा ऋतूंचे सहा सोहळे जे आहे त्या ऋतूंबद्दल तुम्ही विचार करा. तुम्हाला वसंत नसेल, तुम्ही दुसरा कुठल्याही वर्षा ऋतूबद्दल विचार करा, आणखीन कुठल्याही शिशिराबद्दल विचार करा. ते म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येत आहे, मग त्या ऋतूमधले सण, त्या ऋतू संबंधातली गाणी कुठली असती ते लिहून काढा. गाणी गुणगुणा स्वतः, पाहिजे तर तुम्हाला जमत असेल तर निसर्गाचं चित्रही तुम्ही त्या ऋतूतलं काढा. काहीही करू शकता.
1: कविता आठवू शकते,
0: त्याही आठवा. त्या ऋतू संबंधातली कितीतरी गाणी आठवा, म्हणा, काही हरकत नाही. आणि जे सुचेल ते करा, लिहून काढा. हा एक व्यवसाय आहे.
1: छान आहे.
0: म्हणजे तुम्ही एकावर लिहा आणि याचं सहा ऋतूंवर लिहा, आणि हे सगळं वैयक्तिक.
1: किंवा एका वेळेला सहा ऋतूंचं करण्याची गरज नाही,
0: झालं, काहीच हरकत नाही. जेव्हा सुचेल तेव्हा. पण असं एक ती चालना फक्त तुम्हाला कल्पना दिली की तुम्ही याच्यातनं काहीही करू शकता.
1: बरोबर, म्हणजे एखाद्या महिन्यावरती सुद्धा असा काही विचार करता.
0: सहा ऋतूच कशाला, 12 महिन्यावर करा. मग त्या महिन्यातला येणारा सण त्याबद्दल बोला काहीतरी. हे मी आम्ही जेव्हा ग्रुपमध्ये घेतो तेव्हा मी असा व्यवसाय त्यांना दिला होता. त्या एक एक ग्रुपला एक ऋतू दिला होता आणि काही सांगितलं नव्हतं कुणाला, आणि फक्त त्यांना ती चिठ्ठी दिली. आणि त्या ग्रुपनी असं काहीतरी परफॉर्म करा की ज्याच्यातनं बाकी सगळ्यांना कळेल की तुम्ही वर्षा ऋतू बद्दल बोलता.
1: अरे वा,
0: तुम्ही वसंत ऋतू बद्दल बोलताय. मग सगळ्यांनी भरभरून अगदी त्याला प्रतिसाद दिला आणि खूप छान हा
1: आवडला सगळ्यांना.
0: सगळ्यांना खूप आवडला होता तो. तर हा आता तुम्ही इथे घरी बसून सुद्धा हे सगळं करू शकता.
1: आपले आपले ग्रुप सुद्धा तुम्ही तयार करू शकता यासाठी.
0: अगदी.
1: हे जसं सांगितलं तसं आणखी एखादा व्यवसाय आम्हाला सांगाल का?
0: जरूर. आपला एक स्वर्गीय स्वर खरोखरच स्वर्गवासी झाला आपल्या आशाताई. तर आता आशाताई अशा होत्या की त्यांनी संगीतातल्या कुठल्याही गायन प्रकार त्यांना वर्ज नव्हता. अगदी पॉप पर्यंत त्यांनी सगळा त्यांचा आवाका होता गाण्याचा. पण आपण बरेचदा हिंदी आणि मराठी चित्रपट गीतं आणि भावगीत यावरच आपण बोलतो किंवा आपण गुणगुणतो.
1: बरोबर, ती गाणी
0: अगदी पटापट
1: म्हटल्यानंतर पाण्यातले
0: अगदी सगळे सगळे ही सगळी आपल्याला गाणी आठवत. पण त्याच्यापेक्षा आता आपल्याला आपण आपला हेतू काय आहे, मेंदूला सतत सजग ठेवायचा आहे ना, तर त्यामुळे आपण थोडासा त्याला ट्विस्ट देऊया. तर आपण काय करूया, आशाताईंनी गझल प्रकार पण अतिशय समर्थपणे गायल्या होत्या. आशाताई खूप गझला आहेत त्यांच्या. तर आपण ना 10 गझला आठवायचा प्रयत्न करूया.
1: कठीण आहे हो जरा.
0: अशा वेळेला गुगल मावशीची मदत घेतली तरी चालेल बरं का. म्हणजे परत आपल्याला हिंदी चित्रपट सृष्टीतल्या आठवतात की उमराव जान मधल्या किंवा ह्या आठवतात, पण त्याच्यापेक्षा थोड्या आणखीन वेगळ्या आठवायचा प्रयत्न करू.
1: गैरफिल्मी.
0: हा, त्यांनी काय होईल की तुम्हाला नवीन काहीतरी माहिती मिळेल की आशाताईंच्या हा पण गझला होत्या. त्या कदाचित तुमच्या खूप आवडीच्याही होतील. 2-3 कानावर पडल्या, तुम्ही नवीन काहीतरी ऐकलंय, तुमच्या मेंदूला नवीन काहीतरी माहिती मिळाली, तो सुद्धा प्रकार होईल. तर खरंच आठवून बघा सगळ्यांनी, लिहून काढा. गुणगुणून बघा, आपलं आपल्यासाठी म्हणायचं, कोणी काय आपल्याला हसो

0: काही करू आपण म्हणायचं तर हा एक प्रकार करता येईल आपल्याला हलका फुलका गाण्यासंबंधी. सांगू तुम्हाला आणखीन एखादा?
1: हो हो.
0: बरं, आता ना आपण भाषेबद्दल नेहमी बोलतो की आपली मराठी भाषा शुद्ध झाली आहे किंवा काही, पण खरं म्हणजे भाषेत शुद्ध आणि अशुद्ध असं काहीच नसतं. भाषा ही प्रवाही आहे आणि तिला कुठले कुठले प्रवाह येऊन मिळतात आणि त्यातून वेगवेगळी भाषा नवीन तयार होत असते.
1: म्हणजे वेगवेगळ्या भाषेतले शब्द
0: आपल्या भाषेमध्ये अगदी येतात, ते आपलेच बनून जातात. तर आता एक उदाहरण सांगते तुम्हाला. आता आपण इथे आकाशवाणीवर बसलोय, रेडिओ हा किंवा मोबाईलवर आपण इतक्या वेळ बोलतोय, मोबाईल किंवा पेन, तर हे जे शब्द आहेत मला आता तुम्ही त्याचं मूळ मराठी शब्द सांगा.
1: जसं मागे असायचं की ट्रेनसाठी काय स्टेशन अगदी अग्निरथ जलविश्राम वगैरे वगैरे
0: बरोबर. तसे आता मी तुम्हाला साधी उदाहरणं दिली की असे शब्द
1: आठवायचे,
0: तर तुम्ही आता असे शब्द आठवा सगळ्यांनी की जे आता आपले मराठीच होऊन गेलेले शब्द आहेत आपण ते सर्रास वापरतोय. हा म्हणजे कप ग्लास हे जे असे आहेत असे 50 शब्द तुम्ही आठवायचा प्रयत्न करा.
1: अच्छा,
0: आठवा म्हणजे लिहा.
1: तुम्ही सांगताय उगाच काहीतरी क्लिष्ट मराठी शब्द वगैरे असं नको आपल्याला.
0: कळलं का?
1: म्हणजे वापरतोय तेच.
0: हा म्हणजे आता रेडिओ हा शब्द खरा इंग्रजी आहे पण तो आपण मराठी म्हणून वापरतो. मराठी म्हणजे वापरतोच तो आता. तसे आता लिफ्ट
1: उद्वाहन असं म्हणत
0: नाही म्हणा. असे शब्द लिफ्ट म्हणा, पेन म्हणा, रेडिओ म्हणा, असे 50 शब्द तुम्ही आता आठवायचा प्रयत्न करा आणि शक्य झालं तर ते वही डायरीत उतरवून काढा.
1: बापरे, खूप सोपं आहे.
0: आपल्याला हेच हवंय ना की आपल्या मेंदूला सतत वेगळ्या प्रकारचं खाद्य द्यायचं आहे.
1: खरंच खूप छान सांगितलं तुम्ही. अलकनंदाताई म्हणाल्या तसे असे शब्द 50 शब्द आठवून लिहिण्याचा प्रयत्न करा. मला वाटतं तुम्ही जे वेगवेगळे व्यवसाय आम्हाला गेल्या काही भागात सांगता आहात त्यातून श्रोते सुद्धा अशा काही नवीन उपक्रमांचा विचार करू शकतील, तर श्रोते हो असा प्रयत्न तुम्ही सुद्धा करा आणि त्यामध्ये तुम्हाला कसा आनंद मिळाला, कशी गंमत आली हे सुद्धा आम्हाला नक्की लिहून कळवा. अलकनंदा पाध्ये आपण इथे आलात आणि स्मृतीवर्धन मेंदूला एक तरतरी ताजं करण्यासाठीचे छान छोटे छोटे सोपे सोपे व्यवसाय तुम्ही सांगितलेत. मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मंडळी, आताच आपण ऐकत होतात स्मृतीवर्धन. अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 4 आणि शेवटचा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक. अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग, फिटिंग

0: अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही.
2: याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी सुहिता चेतना आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष, या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदन.
0: दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळेत ऐकूया हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
4: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा.
5: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचा 1 वाजला आहे. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: जिल्हा वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।
1: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब। झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा। झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू। देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आणि युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली। मात्र नीट पेपरफुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पीठासीन अधिकारी एन के प्रेमचंद्रन यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला। विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या आवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली। विरोधकांच्या गदारोळातच कायदेमंत्री

अर्जुनराम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 सादर केलं. या विधेयकाचा उद्देश न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या पात्रता, नियुक्ती, सेवाशर्ती आणि कामकाजात कार्यक्षमता, स्वातंत्र्य, पारदर्शकता आणि एकसमानता आणणं हा आहे. राय यांनी लोकसभेत मांडलं तसंच केरळ राज्याच्या नावातल्या बदलाशी संबंधित विधेयक नित्यानंद राय यांनी लोकसभेत मांडलं. मात्र आपल्या मागणीसाठी घोषणाबाजी करणाऱ्या विरोधकांचा गदारोळ वाढल्यामुळे प्रेमचंद्रन यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा वित्त, गृहनिर्माण आणि नगरविकास, रेल्वे, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवालही सादर करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. भाजपचे तरुण चुग यांनी पंजाबमधली ढासळती कायदा आणि सुव्यवस्था तसंच अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याचा मुद्दा उपस्थित केला. अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे पंजाबमध्ये 1 वर्षात 89 जणांनी आपला जीव गमावला असूनही पंजाब सरकारनं अंमली पदार्थांविरुद्ध कोणतीही पावलं उचलली नाहीत अशी टीका त्यांनी केली. भाजपचे बाबूभाई जेसंगभाई देसाई यांनी गुजरातमधल्या चांदीपुरा विषाणूरोगाचा मुद्दा उपस्थित केला. या दरम्यान विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीमुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच आम आदमी पक्षाच्या 6 आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. आपचे आमदार विधानसभेत घालून आलेल्या टी शर्टवर उपसभापती मोहन सिंह बिष्ट यांनी आक्षेप घेतल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी या आमदारांना त्यांचे आक्षेपार्ह टी शर्ट काढण्यास सांगितले. मात्र आपच्या आमदारांनी भाजप सरकारच्या काळातल्या कथित सायकल घोटाळ्याबाबत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. भारतातल्या आशियाई सिंहांची संख्या वाढत असून त्यांचा अधिवासही वाढत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक सिंह दिनानिमित्त आज सांगितलं. या प्रजातीच्या संवर्धनासाठी सरकारची अतूट बांधिलकी आणि त्याला मिळणारा मजबूत लोकसहभाग हे देशातलं वन्यजीवांचं संरक्षण करण्याचं आणि सिंहांच्या भावी पिढ्या जतन करण्याचं प्रेरणादायी उदाहरण आहे असं प्रधानमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक करत सांगितलं. भारतीय विणकर आणि डिझायनर्सनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी बाजारपेठेच्या बदलत्या मागण्या आणि संधी ओळखून त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलम शमी राव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय हातमाग डिझायनर संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. हातमाग क्षेत्रात डिझायनर्सची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय विणकर आपल्या उत्पादनाच्या डिझाईनमध्ये सुधारणा करून विक्री वाढवू शकतात असंही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात राष्ट्रीय हातमाग डिझाईन स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियमहून झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात केली आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 17वा दिवस आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकारांची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापैकी जवळपास 98% मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारनं केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाविषयी राजकीय भूमिका घेणारा काँग्रेस पक्ष आता झारखंडमधल्या आंदोलनावर मौन बाळगत असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सक्तवसुली संचालनालयाच्या झारखंडमध्ये झालेल्या विविध भरती परीक्षांमध्ये विशेषतः JSSC CGL परीक्षेच्या आयोजनात झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या FIR सह इतर तक्रारींची स्वतःहून दखल घेत केंद्रीय तपास संस्थेनं मनी लॉन्ड्रिंग

0: प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी गेल्या 16 दिवसांपासून विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततांची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या आहेत. भारतीय हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम मध्य प्रदेशामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसंच आज हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, विदर्भ आणि ईशान्य भारतात काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं आज जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, रायलसीमा, तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्येही अशीच हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. युक्रेननं रशियाच्या निझ्नेकाम्स्क शहरावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला आणि इतर 39 जण जखमी झाले. आज सकाळी युक्रेननं औद्योगिक आणि नागरी सुविधांवर हा हल्ला केला. युक्रेननं गेल्या काही महिन्यात जवळपास दररोज रशियातल्या तेल सुविधांना लक्ष्य केलं आहे. हे शहर रशियातलं महत्वाचं तेल शुद्धीकरण केंद्र आहे. इंडोनेशियामधल्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हेलिकॉप्टर, शेकडो अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तैनात करण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. सर्वात मोठी आग पूर्व जावा प्रांतातील ब्रोमो टेंगर सेमेरू राष्ट्रीय उद्यानात लागली असून सुमारे 743 हेक्टर क्षेत्र जळून खाक झालं आहे असंही प्रशासनानं सांगितलं आहे. इंडोनेशियाच्या वन मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार एल निनोच्या परिस्थितीमुळे ऐन कोरड्या हवामानाच्या काळात जंगल आणि जमिनीला अधिक आग लागण्याचा धोका वाढला आहे. शिकागोमध्ये काल झालेल्या गोळीबाराच्या विविध 8 घटनांमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तसंच परवा पहाटे एका 35 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली, त्याची प्रकृतीही चिंताजनक आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता. आणि युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो, 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: जालना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 547.97 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध. आणि पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातल्या 18,792 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
3: जालना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वर्ष 2026-27 साठीच्या 547.97 कोटी रुपयांच्या आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूर विकास कामं विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीत सर्वसाधारण योजनेसाठी 470 कोटी, अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी 75 कोटी आणि एकात्मिक आदिवासी विकास कार्यक्रमासाठी 2.97 कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली. मागील 3 वर्षातील रखडलेल्या कामांचा आढावा घेत कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी संबंधित विभागांना दिले. जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या उच्चस्तरीय

0: बैठकीत जालना आणि घनसावंगी परिसरातल्या सुमारे 112 हेक्टर जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. भरपाई निश्चित करताना झालेल्या त्रुटींची विभागीय आयुक्तांनी तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला मिळवून द्यावा असे निर्देशही देण्यात आले. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राहुल लोणीकर यांची तर उपाध्यक्षपदी निर्मला मरकड यांची बिनविरोध निवड झाली. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात 18,792 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची 116,04,88,000 रुपये रक्कम संबंधित बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या 2,03,283 पीक कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती कर्जमाफीसाठी विकसित करण्यात आलेल्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या यादीत 1,07,505 शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणं बंधनकारक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातल्या 68,347 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं आहे. जालना जिल्ह्यात सुमारे 6,500 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसानं ओढ दिल्यामुळे खरीपातली पिकं कोमेजू लागली होती. मात्र मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरीपातल्या पिकांना मोठा आधार मिळाला आहे. आता पावसानं उघडीप दिल्यानं शेतकरी आंतरमशागतीच्या कामात व्यस्त आहेत. दरम्यान जिल्ह्याचं वार्षिक सरासरी पर्जन्यमान 603.10 मिलीमीटर असून आतापर्यंत 384.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या 68% इतकं आहे. जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय बैठक झाली. शासनानं 28 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या जलसंधारणांच्या कामांबाबत मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. विभागामार्फत जालना जिल्ह्यात सुरू असलेली सर्व कामं विहित मुदतीत पूर्ण करावीत, तसंच एलनिनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत प्रस्तावित कामं आणि अतिवृष्टीमुळे बाधित योजनांची कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. दरम्यान राज्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बदनापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन बायोमिक्स प्रयोगशाळा, माती परीक्षण प्रयोगशाळा, कृषी प्रदर्शन स्टॉल आणि संशोधन उपक्रमांची पाहणी केली. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं अबकडे उपवर्गीकरण रद्द करून एससी समाजाला 20% आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी जालन्यात आंबेडकरी समाजाच्या वतीनं संघर्ष मोर्चा काढण्यात आला. मस्तगड इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झालेला मोर्चा शहरातल्या प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. याच मागणीसाठी जाफराबाद, परतूर, भोकरदन, अंबड, बदनापूर इथंही काढण्यात आलेल्या मोर्चात आंबेडकरी समाजानं मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. जालना शहराचं आराध्य दैवत आणि प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या श्री आनंदी स्वामी महाराजांच्या आषाढी एकादशी पालखी सोहळ्यानिमित्त जिल्हाभरातल्या भाविकांनी शहरात मोठी गर्दी केली होती. दरम्यान जालना शहरासह जिल्ह्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रम पार पडले.
1: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आलं. 2:15 वाजले आहेत.

आलेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यावरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. झारखंड मध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाभ वितरित. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपर फुटीप्रवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले. गदारोळ सुरू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पीठासीन अधिकारी एन के प्रेमचंद्रन यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या अवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली. विरोधकांचा गदारोळ वाढल्यामुळे प्रेमचंद्रन यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली तेव्हा कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 सादर केलं. विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या कारवाईसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज राज्यसभेच्या कामकाज

कामकाजातही अडथळे आले. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा वित्त, गृहनिर्माण आणि नगरविकास, रेल्वे, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. या दरम्यान विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीमुळे 2:15 वाजेपर्यंत वारंवार तहकूब होत राहिलं. दुपारी 2:15 वाजल्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी द बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सभागृहात चर्चा आणि संमतीसाठी मांडलं. दुपारी 2:15 वाजल्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी द बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सभागृहात चर्चा आणि संमतीसाठी मांडलं. राज्यसभेत सध्या या विधेयकावर चर्चा सुरू आहे. दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवसाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच आम आदमी पक्षाच्या 6 आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. आपचे आमदार विधानसभेत घालून आलेल्या टी शर्टवर उपसभापती मोहन सिंह बिष्ट यांनी आक्षेप घेतल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियममधून झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात केली. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 17 दिवस आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकारांची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापैकी जवळपास 98% मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारनं केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. सक्तवसुली संचालनालयानं झारखंडमध्ये झालेल्या विविध भरती परीक्षांमध्ये विशेषतः JSSC CGL परीक्षेच्या आयोजनात झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या FIR सह इतर तक्रारींची स्वतःहून दखल घेत केंद्रीय तपास संस्थेनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तपास सुरू केला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी गेल्या 16 दिवसांपासून विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततांची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड या 4 जिल्ह्यातल्या 61,216 शेतकऱ्यांना एकूण 462,81,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. सहकार विभागाचे लातूर विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ही माहिती दिली. यात लातूर जिल्ह्यात सुमारे 160 कोटी, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकी सुमारे 106 कोटी तर बीड जिल्ह्यात सुमारे 91 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यातल्या कर्ज खात्याचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला असून खरीप पीक कर्ज तातडीनं वितरित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. देशभक्तीचं वातावरण निर्माण व्हावं आणि विकसित भारताचं ध्येय साकार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं या उद्देशानं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. आज मुंबईत, उद्या पुण्यात तर 13 तारखेला संभाजीनगर इथल्या तिरंगा रॅलीत आपण उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर आणखी 3 विद्यार्थिनींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एकीची प्रकृती गंभीर असून इतर 15 विद्यार्थिनींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अकोला जिल्ह्यात यंदा समतल पातळी पद्धतीनं 16,519 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी करण्यात आली आहे. ही पद्धत पावसाचं

0: वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि पिकांची चांगली वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात केवळ 2280 हेक्टर क्षेत्रावर समतल पातळी पद्धतीनं पीक पेरणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं हे या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या होत्या. बीड जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 2025 साली झालेल्या निवडणुकीत रेखा अंबुरे यांनी खोट्या कुणबी जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवल्याचा आरोप मराठा आरक्षण समितीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यानंतर अंबुरे यांचं प्रमाणपत्र रद्द केल्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. मात्र रेखा अंबुरे यांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाही असं स्पष्टीकरण बीड जिल्हा प्रशासनानं दिल्यामुळे या प्रकरणावर सध्या तरी पडदा पडला आहे. जगभरातल्या विविध देशांनी विकसित केलेल्या शेतीविषयक तंत्रज्ञानाबाबत माहिती करून देण्याच्या दृष्टीनं आयोजित केलेल्या युरोप आणि चीनच्या अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी 22 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे. भारतातल्या आशियाई सिंहांची संख्या वाढत असून त्यांचा अधिवासही वाढत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक सिंह दिनानिमित्त आज सांगितलं. या प्रजातीच्या संवर्धनासाठी सरकारची अतूट बांधिलकी आणि त्याला मिळणारा मजबूत लोकसहभाग हे देशातलं वन्यजीवाचं संरक्षण करण्याचं आणि सिंहांच्या भावी पिढ्या जतन करण्याचं प्रेरणादायी उदाहरण आहे असं प्रधानमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक करत सांगितलं. भारतीय विणकर आणि डिझायनर्सनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी बाजारपेठेच्या बदलत्या मागण्या आणि संधी ओळखून त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलव शमी राव यांनी केलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. पुण्यश्लोक अहिल्या देवळ होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लातूर नांदेड धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाभ वितरित. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: अच्छा लगेगा. कथा सुधा में आइए सुनते हैं मुंशी प्रेमचंद की लिखी कहानी तेतर. कहना न होगा कि प्रेमचंद ने अपने समय के समाज में जो कुछ भी देखा उसका हूबहू सजीव चित्रण भी किया, जो आज के समय में हमें रास्ता दिखाने का भी काम करता है. लड़कियों के जन्म को लेकर बनी हुई मानसिकता और घोर निराशा व चिंता को देखते हुए एक लेखक ने इस कहानी के माध्यम से सभी को आगाह करने का प्रयास किया है. तेतर नाम की कहानी में लेखक ने 3 लड़कों के बाद जन्म लेने वाली लड़की का उल्लेख किया है, जिसे पहले से ही हमारे पुरुष प्रधान समाज में एक आफत और चिंता के रूप में देखा जाता है. कहानी में मुख्य रूप से समाज में एक तेतर लड़की को लेकर फैले हुए अंधविश्वास पर चोट की गई है, जो कहीं न कहीं हमारे बीच के कुछ लोगों द्वारा प्रसारित किया जाता है और इस अंधविश्वास को पुख्ता करने के लिए तरह तरह का स्वांग किया जाता है. जो व्यक्ति इन अंधविश्वासों में यकीन नहीं करता, उसे भी इन अंधविश्वास से भरे समाज में डर लगने लगता है. जैसे कि कहानी में लड़की का पिता, जिसका नाम दामोदर है, वो इन अंधविश्वास पर यकीन नहीं करता, थोड़ा घबराया हुआ था. तो आइए सुनते हैं मुंशी प्रेमचंद की लिखी कहानी तेतर. आज आपको सुनवा रहे हैं इस कहानी का पहला भाग.

FM 101 1.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. श्रोते हो, मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेले विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकले. सायंकाळचे ठीक 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन.

कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात समीर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं अन्नू मलिक यांचं आणि चित्रपट सोल्जर. श्रोतेहो कार्यक्रमामध्ये यानंतर गुलजार यांची गीतरचना ऐकूया उदित नारायण आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरात. संगीतकार आहेत ए आर रहमान आणि चित्रपट दिल से

पुकार या चित्रपटासाठी शंकर महादेवन आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरामध्ये मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं AR रहमान यांचं. श्रोते हो, गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये यानंतर प्रेम कैदी या चित्रपटातील गीत ऐकूया. गीत आहे समीर यांचं, संगीत आहे आनंद मिलिंद यांचं आणि गायक कलाकार आहेत SP बालसुब्रमण्यम आणि कविता कृष्णमूर्ती.

नलिन दवे यांनी गायलेली आनंदबक्षी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट प्रेम. आणि श्रोत्याहो, या गीताबरोबरच आजचा गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.

आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सायंकाळचे 5:30 वाजत आहेत. युववाणी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर ठीक 6 हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तेव्हा सुरुवातीला ऐकूया युववाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

मंडळी, आजचा आपला विषय हा ऐकायला थोडासा मजेशीर आहे, पण तितकाच विचार करायला लावणार आहे. आणि आपला विषय आहे, जर आपल्या सर्च हिस्ट्रीला आपल्याशी बोलता आलं असतं तर. म्हणजे कल्पना करा, एक दिवस तुमचा मोबाईल तुमच्या समोर आला आणि हसत म्हणाला, आज मी नाही बोलणार, आज तुझी सर्च हिस्ट्री बोलेल. काय होईल? कदाचित आपण थोडेसे गोंधळून जाऊ, कारण सर्च हिस्ट्री म्हणजे फक्त इंटरनेटवर शोधलेले शब्द नसतात. ती आपल्या कुतूहलाची डायरी असते, आपल्या भीतीची साक्षीदार असते, आपल्या स्वप्नांची पहिली पायरी असते. आणि अनेकदा आपल्या मनातले असे प्रश्न तिला माहीत असतात जे आपण कुणालाही कधीही विचारलेले नसतात. मित्रांनो, तुम्हाला आठवत आहे का की लहानपणी आपण किती निरागस प्रश्न विचारायचो? म्हणजे आकाश निळं का दिसतं? चंद्र आपल्या मागे का येतोय? मासा झोपतो का? इंद्रधनुष्यात सातच रंग का असतात? पूर्वी हे प्रश्न आईबाबांना, आजी आजोबांना किंवा शिक्षकांना विचारले जायचे. पण आज अनेक मुलांचा पहिला शिक्षक म्हणजे इंटरनेट. कुतूहल बदललेलं नाहीये, फक्त प्रश्न विचारण्याचं माध्यम बदललंय. आणि खरं सांगायचं तर कुतूहल ही माणसाच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. वैज्ञानिक शोध असो, नवीन कला असो किंवा एखादा छोटासा घरगुती प्रयोग, प्रत्येकाची सुरुवात ही एका साध्या प्रश्नापासूनच होतं. हे असं का? पण जर तुम्ही नोटीस केलं असेल तर जसजसं आपलं वय वाढत जातं ना, तसतशी सर्च हिस्ट्री सुद्धा बदलत जाते. म्हणजे एकेकाळी डायनोसॉर किती मोठे होते असं प्रश्न विचारणारी व्यक्ती काही वर्षांनी 10वीचा अभ्यास कसा करायचा, करिअर कोणतं निवडायचं, इंटरव्ह्यूमध्ये आत्मविश्वासानं कसं बोलायचं किंवा पहिल्या पगाराचं नियोजन कसं करायचं, आणि कधी कधी तर रात्री उशिरा, हा झोप का लागत नाहीये, स्ट्रेस कसा कमी करू, एम आय गुड इनफ, हे प्रश्नही सर्च हिस्ट्रीमध्ये दिसतात. आणि इथेच लक्षात येतं, मोठं होणं म्हणजे फक्त वय वाढणं नसतं, तर मोठं होणं म्हणजे प्रश्न बदलत जाणं. मंडळी, काही वेळा तर सर्च हिस्ट्री इतकी मजेशीर असते की आपण पुन्हा जेव्हा ती पाहतो तेव्हाच असायला येतं. म्हणजे चहा पटकन थंड कसा करावा, भजी कुरकुरीत कशी बनवायची, प्रोजेक्ट आहे पण तो 5 मिनिटात पूर्ण करायचा आहे, कसा करू, ट्रेन चुकली आहे आता काय करू, आज पाऊस पडणार आहे का, सुट्टीच्या दिवसाचे काही तास वाढवून मिळतील का, हे प्रश्न ऐकले तरी हसू येतं. पण याच प्रश्नांमध्ये आपलं रोजचं आयुष्य दडलंय. कारण सर्च हिस्ट्री परिपूर्ण माणसाची नसते, ती खऱ्या माणसाची असते, ज्याला भूक लागते, जो उशीर करतो, जो चुका करतो आणि जो शिकत राहतो. आज सोशल मीडियावर प्रत्येकाचं आयुष्य खूप सुंदर दिसतं, पण सर्च हिस्ट्री मात्र वेगळीच गोष्ट सांगते.

ती सांगते की प्रत्येक जण काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येकाला काहीतरी समजून घ्यायचंय. प्रत्येकाच्या मनात न बोलले गेलेले अनेक प्रश्न आहेत आणि हीच गोष्ट आपल्याला एकमेकांशी जोडते. आपण सगळे वेगवेगळे असलो तरी शिकण्याची इच्छा मात्र सारखीच असते. म्हणूनच पुढच्या वेळी सर्च बॉक्स उघडाल ना, तेव्हा एक क्षण थांबा, स्वतःला विचारा, आज मी काय शोधतोय? फक्त उत्तर की स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न? कदाचित दोन्ही.

मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही प्रश्न असे असतात जे आपण कुणालाच विचारत नाही. मित्रांनाही नाही, आईबाबांनाही नाही, शिक्षकांनाही नाही. पण रात्री सगळे झोपल्यानंतर खोलीत शांतता असताना मोबाईलचा पडदा उजळतो आणि आपण ते प्रश्न सर्च बॉक्समध्ये टाईप करतो. मी एवढा थकल्यासारखा का वाटतोय? चांगला मित्र किंवा चांगली मैत्रीण कसं बनायचं? अपयश कसं पचवायचं? लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? हे प्रश्न केवळ माहिती मिळवण्यासाठी नसतात, ते आपल्या मनाचा आरसा असतात. प्रत्येक सर्चच्या मागे एक भावना असते, कधी भीती, कधी आशा, कधी गोंधळ, तर कधी नव्यानं सुरुवात करण्याची तयारी. काय ना, वाढत्या वयाचं एक वैशिष्ट्य असतं, प्रश्न बदलतात पण उत्तरांचा शोध कधीच थांबत नाही. बालपणी आकाश निळं काय हा प्रश्न असतो, तर तरुणपणी माझं भविष्य कसं असेल हा प्रश्न असतो, आणि त्याही पुढे जाऊन मी समाधानी आहे का हा प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजेच आयुष्याचा प्रवास हा उत्तरांचा नसून प्रश्न अधिक अर्थपूर्ण होत जाण्याचा प्रवास असतो. आपण अनेकदा असं समजतो की ज्यांचं आयुष्य व्यवस्थित दिसतं त्यांना कोणतेच प्रश्न नसतात, पण वास्तव अगदी वेगळं आहे. प्रत्येक व्यक्ती काही ना काही शोधत असते. एखादा स्वतःची ओळख शोधत असतो, तर एखादा योग्य करिअर मार्ग, एखादा मनःशांती, तर एखादा फक्त कोणीतरी त्याला समजून घेईल ही भावना. मित्रांनो, कुतूहल ही केवळ माहिती मिळवण्याची सवय नाहीये, तर ती जगण्याची वृत्ती आहे. जगातील अनेक मोठे शोध, नवनवीन कल्पना, वैज्ञानिक संशोधन, साहित्य, कला, संगीत या सगळ्यांची सुरुवात एका साध्या प्रश्नापासून झाली आहे. हे वेगळं करता येईल का, किंवा यामागचं कारण काय असेल बरं? पण आजच्या डिजिटल युगात आणखी एक गोष्टही आपण लक्षात ठेवायला हवी. इंटरनेट आपल्याला हजारो उत्तरं देऊ शकतो, पण योग्य प्रश्न विचारण्याची कला मात्र आपल्यालाच शिकावी लागते. प्रत्येक माहिती खरी असेलच असं नाही, म्हणून जिज्ञासेसोबतच विवेकही तितकाच महत्वाचा. विश्वासार्ह स्रोतांचा वापर करणं, माहितीची पडताळणी करणं आणि स्वतः विचार करणं ही सवय आजच्या तरुणांसाठी, म्हणजेच आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. पण खरंच जर आपल्या सर्च हिस्ट्रीला आवाज असता, तर ती कदाचित आपल्यावर हसली असती. काही गोष्टींवर तर आपली खिल्लीही उडवली असती, पण त्याचवेळी तिनं आपल्याला एक प्रेमळ आठवणही करून दिली असती. तू प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केलास, काही वेळा चुकलीस, काही वेळा पुन्हा सुरुवात केलीस, पण प्रश्न विचारणं कधीच सोडलं नाहीस, आणि म्हणूनच तू सतत प्रगतीच्या मार्गावर चालतेस. मित्रांनो, आपण अनेकदा असं म्हणतो की मोबाईलला आपल्याबद्दल सगळं माहीत असतं, पण खरं पाहिलं तर मोबाईलला आपल्याबद्दल काहीच माहीत नसतं. त्याला माहीत असतात ते फक्त आपण टाईप केलेले शब्द, त्या शब्दांमागची भावना, भीती, आशा आणि स्वप्न, ती मात्र फक्त आपल्यालाच माहीत असतात. म्हणजे कल्पना करा, जर आपल्या सर्च हिस्ट्रीला भावना असत्या, तर ती कदाचित असं म्हणाली असती, मी तुझी मार्कशीट पाहिली नाहीये, पण परीक्षेच्या आदल्या रात्री लास्ट मिनिट रिव्हिजन किती वेळा शोधलं होतंस हे मला नक्की आठवत आहे. किंवा मी काही तुझा रेझ्युमे लिहिला नाहीये, पण इंटरव्ह्यू मध्ये

मग विश्वासानं कसं बोलावं हा प्रश्न तू मला किती वेळा विचारलायस हे मलाच माहिती आहे. किंवा मी तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहिले नाही आहेत, पण अपयशातून पुन्हा सुरुवात कशी करावी हा शोध मला अजूनही आठवतोय. आणि कदाचित ती हसत हेही म्हणाली असती, तू जितकी स्वतःला कमकुवत समजतेस ना तितकी तू कधीच नव्हतीस, कारण हार मानणारी व्यक्ती ही प्रश्न विचारत नाही आणि प्रश्न विचारणारी व्यक्ती ही कधीच हार मानत नाही, कायम पुढे जाण्याचा मार्ग शोधत असते. मंडळी, आपल्या सर्च हिस्ट्रीमध्ये केवळ माहिती नसते, तिथे आपल्या आयुष्याचा प्रवास दडलेला असतो. एक दिवस आपण शोधतो बेस्ट स्कूल्स नियर मी, काही वर्षांनी बेस्ट कॉलेजेस, नंतर बेस्ट करिअर ऑप्शन्स, मग होम लोन कॅल्क्युलेटर, बेबी नेम, रिटायरमेंट प्लॅनिंग. वय बदलतं, पण त्याबरोबर सर्च हिस्ट्री सुद्धा बदलत जाते. म्हणूनच ती केवळ डिजिटल नोंद नसते, ती आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याची शांत साक्षीदार असते. आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं काही क्षणात देतं, पण अजूनही काही प्रश्न असे आहेत ज्यांची उत्तरं कोणतंही सर्च इंजिन देऊ शकत नाही. मी खरोखर आनंदी आहे का? माझं खरं स्वप्न काय आहे? मी कोणासाठी जगतेय? या प्रश्नांची उत्तरं इंटरनेटवरही नाही आहेत, ती आपल्या अनुभवांमध्ये, नात्यांमध्ये, चुका स्वीकारण्यात आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्यात सापडतात. काय आहे ना, आज माहिती मिळवणं सोपं झालंय, पण शहाणपण मिळवण्यासाठी अजूनही अनुभवांची गरज असते. एका क्लिकवर हजारो उत्तरं मिळू शकतात, पण योग्य उत्तर निवडण्यासाठी विचार करण्याची सवय लागते. म्हणूनच डिजिटल युगात जगताना कुतूहल जपा, पण त्यासोबत विवेकही जपा. माहिती घ्या, पण तिची पडताळणी करा. नवीन तंत्रज्ञान स्वीकारा, पण माणसांशी संवाद साधणं विसरू नका, कारण सर्च हिस्ट्री तुमचे प्रश्न जपेल, पण तुमच्या आयुष्याच्या कथा तुमची माणसंच जपतील. तेव्हा आज रात्री मोबाईल हातात घेतल्यावर एक गोष्ट आपण नक्की करूया, ती म्हणजे आपली सर्च हिस्ट्री पाहूया. म्हणजे असं हसण्यासाठी किंवा वाईट वाटून घेण्यासाठी नाही आ, तर आपण किती शिकलोय, किती बदललोय आणि किती पुढे आलोय याची स्वतःला आठवण करून देण्यासाठी. कदाचित तिथे आपल्याला आपली बालपणीची उत्सुकता दिसेल, तरुणपणातली धडपड दिसेल, एखादं अपयश दिसेल, एखादं मोठं स्वप्नही दिसेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची आपली सातत्यपूर्ण इच्छा दिसेल. कारण सर्च हिस्ट्री आपल्या व्यक्तिमत्वाची व्याख्या करत नाही, ती फक्त हे सांगते की आपण आयुष्यभर शिकणारी, शोध घेणारी आणि स्वप्न पाहणारी व्यक्ती आहोत. त्यामुळे प्रश्न विचारणं थांबू देऊ नका, कुतूहलता जिवंत ठेवा आणि स्वप्न पाहणं कधीच सोडू नका, कारण प्रत्येक शोध आपल्याला फक्त उत्तरांपर्यंत नेत नाही तर स्वतःपर्यंतही घेऊन जात असतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापेनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

श्रोतेहो, या रूपरेषेनंतर 6:10 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये पंडित राजेंद्र प्रसन्ना यांनी बासरीवर वाजवलेला राग मारवा. 6:30 संध्याछाया हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम. यामध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कमलताई नलावडे यांची सुवर्ण

वर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखत. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:30 घर शिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये सोयाबीन पिवळी पडण्याची कारणं आणि उपाय याविषयी माहिती, त्यानंतर अतिवृष्टी बाधित लोळलेल्या ऊसाचं नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना याविषयी माहिती, संकलन आणि निवेदन अश्विनी पाटेकर यांचं, आणि आरोग्य बळीराजाचं यामध्ये मानसिक ताणतणाव व्यवस्थापन याविषयी डॉक्टर स्मिता शहापूरकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 6. त्यानंतर हवामान अंदाज आपण ऐकाल, वाचक स्वर अश्विनी पाटेकर यांचा. 7:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये बिरुदेव विठ्ठल एडके आणि सहकारीने गायलेल्या धनगरी ओव्या. रात्री 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 9 ते 10 यावेळेत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 10:00 संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासाचं ध्वनीमुद्रण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:20 हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन अनघा पुराणिक यांचं, तांत्रिक सहाय्य श्याम माळी आणि जीवन क्षीरसागर यांचं, सादर करते किशोर पवार. श्रोते हो, असे होते आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम.

आता जाणून घेऊया उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. आमची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी 5:50. 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 कार्यक्रम कृषीवाणी, यामध्ये ट्रॅक्टर चलित रोटरी खुरपणी यंत्र याविषयी माहिती, संकलन आणि निवेदन अश्विनी पाटेकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 6:55 मराठी चित्रपट संगीत. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम चैतन्य टेस्ट टू बेबी. 7:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी. 8:40 संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त समन्वित रूपक संत सावतामाळी कर्मयोगी भक्तीचा सुवास सेवा कीर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक तृषी अरुण धाकडे हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. 10:00 कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे, यामध्ये ऑगस्ट क्रांती याविषयी माहिती, संकलन आणि निवेदन सुषमा लोंढे यांचं. 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 11:00 हॅलो आपकी पसंत या फोन इन कार्यक्रमाचा उर्वरित भाग सूत्रसंचालन अणघा पुराणिक यांचं, तांत्रिक सहाय्य श्याम माळी आणि जीवन क्षीरसागर यांचं, सादर करते किशोर पवार. 11:30 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. 1:00 ते 5:00 यावेळेत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दरम्यान 1:40 ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल.

सायंकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन, 5:30 वाजता युववाणी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 6:05 आणि कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 आणि मैफिले गझल. 6:30 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम स्वयंसिद्धा, यामध्ये स्वप्नांची भरारी याविषयी आशा जयंत देशमाने यांच्याशी शीतल कुलकर्णी यांनी केलेली खास बातचीत, सादर करते किशोर पवार. 6:15 वाजता वृत्तविशेष कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित होईल. 7:30 वाजता शेतकरी बांधवांसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. 7:45 वाजता लोकसंगीत

त्याचा कार्यक्रम लोकरंग. यामध्ये एडेश्वरी आराधी मंडळ मोहा तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी. साडेआठ वाजता संसद समीक्षा दिल्ली केंद्रावरून, 9 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि रात्री 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासाचं ध्वनीमुद्रण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. याशिवाय दिल्ली मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिलं जाणारं हिंदीतून मराठीतून आणि इंग्रजीतून बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. श्रोते हो, असे होते आमचे आजचे उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. यामध्ये ऐकूया पंडित राजेंद्र प्रसन्ना यांनी बासरीवर वाजवलेला राग मारवा.

0: पंडित राजेंद्र प्रसन्ना यांनी बासरीवर वाजवलेला राग मारवा आपण ऐकलात. याबरोबरच नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सायंकाळचे 6:30 होत आहेत. थोड्याच वेळात संध्याछाया हा कार्यक्रम. त्याआधी ऐकूया काही जाहिराती.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
1: आणखी एक?
2: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा. आली आहे मोठी. आता जाग बाई.
3: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
4: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव. कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत. साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली, सोलापूर.
0: श्रोते हो, प्रसारित करत आहोत संध्या छाया हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूया सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कमलताई नलावडे यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखत.
5: नमस्कार श्रोते हो. श्रोते हो, संध्या छाया या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात मी सुवर्णमाला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आणि गेली 36 शिक्षकी पेशामध्ये काम करणाऱ्या कमलताई नलावडे त्यांच्यासोबत आज आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांचा जीवन प्रवास त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कमलताई, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत.
6: नमस्कार. मी आपली सर्वांची अतिशय ऋणी आहे. या ठिकाणी मला आकाशवाणीमध्ये आपण मुलाखत घेत आहात, संधी दिली, याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करते.
5: तर कमलताई, तुमचा जन्म कधीचा? बरं,
6: जन्म 1943.
5: 1943 चा. बरं, आणि बालपण कुठलं?
6: पण सगळं धाराशिव शहरामध्येच झालेलं आहे. आत्ता ज्या ठिकाणी काळ्या मारुतीजवळ बँक आहे ते माझं स्वतःचं माहेरचं घर आहे.
5: बरं,
6: ते बँक तिथे झालेली आहे.
5: अच्छा, कसं होतं बरं तेव्हाचा काळ
6: सांगू का? एकतर 1948 मराठवाडा मुक्ती संग्राम झालेला आहे.

आणि त्या अगोदर या ठिकाणी परकियांचं राज्य होतं, त्यामुळे थोडंसं दबाव वातावरणामध्ये असायचाच. मग वडिलांचं म्हणणं असं की घराच्या बाहेर पडायचं नाही, फक्त शाळा आहे की शाळा करा, घर आणि शाळा एवढंच माहीत होतं, बाकी मुलींना काही संधीच नव्हती. आणि तेव्हाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर माझ्या वडिलांचं धाडसच आहे की त्यांनी आम्हाला शाळेमध्ये घातलं.

0: करी होते ते. एकतर ते गाडगे बाबांचे अनुयायी असल्यामुळे मुलांना शिक्षण दिलं पाहिजे यावर त्यांचा विश्वास होता, म्हणून त्यांनी आम्हाला शाळेत टाकलेलं होतं.
1: अरे वा, खरंच खूप छान. आणि खरंच तुम्ही म्हणालात की शेतकरी, पण शेतकरी असून पण त्यांचे किती प्रगत विचार होते की त्यांनी मुलींना शाळेत पाठवलं. तुमच्या बालमैत्रिणींविषयी काय सांगाल?
0: बालमैत्रिणी म्हणजे माझ्या बालमैत्रिणीचं असं होतं की माझ्या वडिलांवर त्यांचा खूप विश्वास होता. आणि आमचं घर कसं आहे, तांबरी विभाग जो आहे या ठिकाणचा, तिथे एक दगडी इमारत आहे, आज तिथे तांदूळ वगैरे विकला जातो. ती इमारत म्हणजे कन्याशाळा होती, चौथीपर्यंतचं शिक्षण, दहावीपर्यंतचं शिक्षण तिथे. आणि तिथून मग गावातून मुली याच्या दर्गा रोडपासून, कसब्यातून किंवा सांजा वेसपासून, मग पायी प्रवास त्यांचा असायचा. कधी कधी उन्हाळ्यात तहान लागलेली असायची, मग पाणी पिण्यासाठी किंवा काही, आमचं शेत असल्यामुळे शेतातले काही खाऊ असायचा, शेंगा असायच्या, डाळे असायचे, बोरं असायची, ते खायला मुक्काम एक मुलींचा टप्पा एक त्या ठिकाणी विश्रांतीचा असायचा. आणि अतिशय खेळीमेळीत आमचे वडील सगळ्या मुलींना सांभाळून घ्यायचे, गप्पा मारायचे, त्यांना खाऊ द्यायचा, असं सगळं बालपण खूपच चांगलं झालं. एकतर त्याला वडिलांची साथ होती, वडिलांना असं वाटायचं की अरे या मुली शिकतायत, यांचं आपण कौतुक केलं पाहिजे असं होतं. आम्हाला शाळेमध्ये खेळाला खूप प्राधान्य दिलं जायचं. तालुका पातळीवर क्रीडा सामने भरायचे, जिल्हा पातळीवर क्रीडा सामने भरायचे. त्या क्रीडा सामन्यामध्ये आमच्या कन्याशाळेचा सहभाग असायचा. मग अगदी लंगडी, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, लॉंग जम्प आणि हाय जम्प यामध्ये पण आम्ही भाग घेत होतो आणि पारितोषिक मिळवत होतो. जेणेकरून आम्हाला खेळामुळे ऍक्टिव्ह राहण्याची एक सवय लागली. अभ्यास काय अभ्यास मुळातच नव्हता आमचा, अभ्यासाबरोबर खेळ असल्यामुळे तंदुरुस्ती वाढली, आमची आत्मविश्वास वाढला, अरे आपण हे करू शकतो, हा यातला महत्वाचा भाग होता असं मला वाटतं.
1: खरंच खूप छान, तेव्हाच बालपण निराळच होतं, आता तसं नाहीये. शाळेमध्ये कसं होतं, आपण कुठला विषय आवडायचं आपल्याला?
0: बालपणीला म्हणजे विचार केला तर माझं गणित चौथीपर्यंत खूपच चांगलं होतं. माझ्या शिक्षिका ज्या होत्या, अंकगणित खूप छान पद्धतीने त्यांनी करून घेतलं. आणि चौथी बोर्डाची परीक्षा होती, मला 100 पैकी 100 मार्क पडलेले आहेत बोर्डामध्ये. आणि मराठी पण त्यांचं चांगलं होतं, हस्ताक्षर चांगलं होतं बाईंचं आमच्या, आणि त्यामुळे हस्ताक्षरावरही त्यांनी भर दिला, भाषाशुद्धीवर भर दिला, कसं बोलायचं हे शिकवलं, आणि व्याकरणदृष्ट्या मराठी लेखन कसं करायचं चौथीच्या वर्गापर्यंत ते पण त्यांनी शिकवलं. त्यामुळे मराठी विषय पक्का झाला. पण पुढे पाचवीला जेव्हा आम्हाला इंग्रजी आलं, त्यावेळेला इंग्रजीला माझं इंग्रजी कायम कच्चंच राहिलं. त्याचे कारणं अनेक असतील, पण त्यातलं मी स्वतः समजते की मला इंग्रजी नाही समजलं तेव्हा, त्या काळात तरी माझा म्हणजे तो ड्रॉबॅक समजायचा. पण बाकी सगळे विषय माझे खूपच चांगले होते आणि वर्गामध्ये नेहमी पहिली असायची मी.
1: अरे वा,
0: कधीच पहिला नंबर सोडला नाही.
1: मग आपलं शिक्षण इथेच झालेलं असणार आहे धाराशिवमध्येच?
0: ग्रॅज्युएशन वगैरे इथेच झालं माझं धाराशिवमध्ये. आरपी कॉलेज जे आहे, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, तिथे बी ए पर्यंत झालं. त्यानंतर बी एड पण 2 वर्षांनी तिथेच केलं मी. लग्नाच्या अगोदर हे सगळं झालेलं आहे.
1: लग्नाच्या अगोदर शिक्षण झालं पूर्ण, बी एड वगैरे. पण नोकरी कधी लागली आपल्याला पहिली?
0: नोकरी मला 1965 बी ए झाल्याबरोबर नोकरी लागली, कारण त्यावेळेला नोकऱ्या लवकर सहज मिळत होत्या, त्यामुळे जिल्हा परिषदेची नोकरी लागली.
1: बरं,
0: त्या काळामध्ये नोकऱ्या मिळायला म्हणजे पदवीधर झाला की लगेच शोध घ्यायचे एज्युकेशन ऑफिसर कोण आहे, कसे आहेत, घेतकुर आहेत का, त्यामुळे पटकन घेतलं. म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे नंतर झाले आमचे, खरं सांगायचं आधी नोकरी सुरू झाली.
1: तुम्हाला या क्षेत्रामध्ये यावं असं काय वाटलं? बरं,
0: वडिलांचा विश्वास होता. एकतर करायची नोकरी तर कन्याशाळेत करायची जिथे मुली शिकतायत, हा विचार त्यांचा महत्वाचा होता. त्यामुळे
1: धाराशिवमध्येच पहिली अपॉइंटमेंट मिळाली आपल्याला.
0: हा,
1: कुठली शाळा?
0: कन्याशाळा करोडगिरी विमारत जी आहे धाराशिव मधली, सिव्हिल हॉस्पिटलच्या आधीची, जे कलेक्टर बंगला ओलांडला की एक इमारत लागते जुनी, त्या करोडगिरीमध्ये कन्याशाळा भरायची. आणि ती दगडी इमारत तांबरी मधली इथे शाळा भरायची.
1: किती मुली होत्या शाळेमध्ये?
0: मुली भरपूर होत्या, तरी पण भरपूर होत्या, म्हणजे हळूहळू संख्या वाढत गेली ना. शाळेमधले माझे विषय मुख्य प्रामुख्यानं म्हटलं तर मराठी हा विषय होता, आणि त्याला जोड भूगोलाची असायची. आणि सांगायचं कारण असं की जी सरकारी शाळा असल्यामुळे एखाद्या विषयाच्या शिक्षिका नसतील, अपॉइंटमेंट झाली नसेल, तर तोही विषय शिकवावा लागायचा, ऍडजस्टमेंट करावीच लागायची. पण प्राधान्यानं मराठी आणि भूगोल हे दोन विषय आणि त्या काळामध्ये इन्स्पेक्शन

0: व्हायचं आणि महिला इन्स्पेक्टर असायच्या औरंगाबादहून त्या यायच्या. मराठवाडा विभाग पूर्ण त्यांच्या ताब्यात असायचा आणि तिथून त्या यायच्या. अशा त्या मॅडम आल्यानंतर एकदा म्हणजे मला नुकतीच नोकरी लागलेली होती आणि इन्स्पेक्शन आलं त्यावेळेला. मग आमच्या मुख्याध्यापिका होत्या त्या म्हणाल्या, कमल तू भूगोलाचं एखादं मॉडेल तयार करून दाखव. ठीक आहे म्हटलं, मला तेवढंच समज पण नव्हती. मग मी जो डेल्टा आहे गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश याचं मॉडेल तयार केलं आणि ते मॉडेल ठेवलं आणि मुलींना ते शिकवलं की ते हे कसं बोलायचं. ते मॉडेल इतकं त्यांना आवडलं, त्या म्हणाल्या तुला अनुभव नसताना तू एवढं कसं करतेस. म्हटलं मला भूगोलाची खरंच जात्याच आवड आहे म्हणून हे झालं असेल. असा एक चांगला अनुभव त्यावेळेस आहे. खर तर तेव्हा मी ट्रेंड पण नव्हते.
1: आणि पगार किती होते सुरुवातीला आपल्याला?
0: पगार जर विचारलं तर तुम्ही आज असाल 110 रुपये.
1: बापरे, 110 रुपये.
0: 110 रुपये आणि फर्स्ट क्लास असल्यामुळे 10 रुपये जास्तीचे मिळायचे. वेतनामध्ये 10 रुपये वाढ फर्स्ट क्लास होता म्हणून.
1: बरोबर, पहिला पगार वडिलांनाच दिला असणार आहे.
0: नक्कीच, आई वडिलांनाच दिला आणि आमच्या घरात शेती असल्यामुळे बाकीचं काही फर्निचर म्हणा असला काही प्रकार नव्हताच ना. मग पहिल्यांदा फर्निचर घेतलं. एक विशेष
1: आठवणीत राहण्यासारखा प्रसंग.
0: मग आपण खुर्ची घेतली पाहिजे, तेव्हा खुर्च्या खूप चांगल्या मिळायच्या असं घेतलं.
1: लग्न कधी झालं आपलं?
0: 1968 ला माझं लग्न झालं.
1: बर.
0: आणि लग्नानंतर आमची बदली पण लातूरला झाली. साधारणतः 12 वर्षांचा काळ आमचा लातूरमध्ये गेला. मुलं लहान असायची, त्यांचा सांभाळ, नोकरी, थोडासा त्या काळामध्ये त्रासही झाला पण तो त्रास होतच असतो, कोणालाही होतो.
1: बरोबर आहे. मी हाच प्रश्न विचारणार होते की घर, संसार आणि नोकरी कसं सांभाळलं आपण हे सगळं?
0: ती एक कसरत असते खरं सांगायचं म्हणजे. आपलं जर नियोजन असेल, समजा मला असं वाटलं की उद्याचं काय काम आहे हे आधी ठरवलं, आदल्या दिवशी त्याची तयारी झाली तर मग तेवढा त्रास होत नाही. एखाद्या वेळेला अचानक काही गोष्टी येतात, कामाच्या स्वरूपावर अवलंबून असतं. अचानक काही घडलं तर मग त्यावेळेला तारांबळ होते. मग मुलांचं आजारपण असायचं, मग त्याच्यासाठी रजा मागणं असायचं, मग चिडचिड थोडी व्हायचीच त्या काळामध्ये. मुलांचा सांभाळ हा खूपच महत्वाचा होता मला, कारण घरामध्ये दुसरं कोणी नव्हतं मुलांना सांभाळण्यासाठी, म्हणून त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचं. आणि अगदी बालवयापासून मुलांना मी स्वतः शिकवलेलं आहे घरामध्ये. एक वेगळी बालगीतं घ्यायची, श्लोक घ्यायचे, गीता पठण घ्यायचं, असं करत माझा वेळ त्यांच्यामध्ये जायचा. थोडंसं मी देवधर्म करते, पूजा अर्चा करते, मग मुलांना बरोबर घेऊन ते काम करायचं.
1: आणि मग नोकरीच्या दरम्यान वेगवेगळ्या गावी बदल्या वगैरे काय असं झालं का? मग
0: बदली लातूरहून पुन्हा उस्मानाबादला झाली माझी बदली. 1980 मी उस्मानाबादला परत आले, कारण तेव्हा गरज इथे मराठी विषय शिकवायलाच कोणी नव्हतं अशी स्थिती झाली होती. आणि आम्हाला पण उस्मानाबादला यायचंच होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, माझ्या यजमानांना नगरपालिकेनं शिक्षण विभाग तेव्हा सुरू झाला नगरपालिकेत नुकताच, म्हणून त्यांना तिथे अपॉइंटमेंट दिली. डेप्युटेशनवर जिल्हा परिषदेकडून नगरपालिकेकडे डेप्युटेशनला घेतलं आणि त्याच्यानंतर 2 महिन्यांनी माझी बदली पुन्हा उस्मानाबादला झाली. आधी सर आले इथे, नंतर मी आले. गरज होती इथे येण्याची. आणि सांगायची महत्वाची गोष्ट की नगरपालिकेचा शिक्षण विभाग माझ्या यजमानाने खूप पुढे नेला, खूप खूप बदल केला, कायापालट जवळपास झालेला आहे. आज ती माणसं सांगतात की नलारोडे सरांमुळे हे घडलं.
1: विद्यार्थी आणि शिक्षक यांचं एक अतूट असं नातं असतं. आपल्या पण हातून बरेच विद्यार्थी घडलेले असते, तर एखादा काही प्रसंग?
0: कन्याशाळेतल्या ज्या विद्यार्थिनी होत्या, म्हणजे मी नुकतीच नोकरीला लागल्यानंतर मला 9वी अ चा वर्ग देण्यात आला आणि अतिशय हुशार होत करू मुली होत्या, संस्कारी मुली होत्या. त्या मुली अजूनही माझी आठवण ठेवतात. आणि आमचं गेट टुगेदर होतं विशेष सांगायचं असं, त्या विद्यार्थिनींच्या ग्रुपवर मला त्यांनी प्राधान्याने घेतलेलं आहे आणि दरवर्षी त्या गेट टुगेदरला मी जाते. एवढा जिव्हाळा मुलींमध्ये आणि माझ्यामध्ये आजही आहे. त्यांनी सुद्धा साठी ओलांडलेली आहे, तरी सुद्धा त्या म्हणतात की मॅडम तुमच्या, म्हणजे आता त्या काळात त्या मला बाई म्हणायच्या, बाई तुमच्यामुळे आम्ही असं घडलो. त्याही ऍक्टिव्ह आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये, पण तुम्ही जे काम करत होता, तुम्ही जी दिशा दिली, तुम्ही जे मराठी शिकवलं, कविता शिकवल्या, निबंध लेखन विशेष मी घ्यायची, व्याकरण विशेष घ्यायची त्यांचं, त्याच्यामुळे त्या म्हणतात की आज आमचं मराठी खूप चांगलं झालेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने व्याख्यानं देतात, लेखन करतात त्या सुद्धा. म्हणजे विद्यार्थिनीशी माझं जे नातं आहे ना, ते अजूनही तसंच आहे 1965 सालापासून आजपर्यंत. हे विषय

0: मराठी आपली मातृभाषा आहे आणि मराठी विषयाच्या जर शिक्षिका असतील तर एक जवळीकता थोडीशी निर्माणच होते.
1: 11वी 12वीला जेव्हा मी मुलांच्या शाळेत आले बदलून अधिव्याख्याता म्हणून, त्यावेळेला 11वी आणि 12वीचे मराठी विषय मला खास करून देण्यात आला. त्यावेळेला मराठी विषय शिकवत असताना खरं तर सायन्स साईडची मुलं असू देत, आर्ट साईडची मुलं असू देत, मनोवृत्ती वेगवेगळी असते, पण सायन्स साईडचे जे विद्यार्थी होते आणि आर्ट साईडचे कॉमर्स साईडचे त्याच्यामध्ये आज माझे 4-5 विद्यार्थी वृत्तपत्र लेखनामध्ये वर्तमानपत्राचं संपादक म्हणूनही काम करतात. उत्तम मराठी भाषा त्यांची आहे हे मला अतिशय अभिमानानं सांगावं असं वाटतं. असे चांगले विद्यार्थी घडलेले आहेत, पुष्कळ डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, शेतकरी आहेत, पण याच्यामधले विशेष वृत्तपत्र लेखन मराठीतून करायचं हे कौशल्य आहे, ते करतात म्हणून मला अभिमानाची गोष्ट वाटते ते.
0: अगदी. धाराशिवमध्ये किती वर्ष सर्व्हिस केली आपण?
1: माझी 39 वर्ष सेवा झालेली आहे. माध्यमिक शिक्षिका, 11वी 12वीला कनिष्ठ अधिव्याख्याता, डीएड कॉलेजला कनिष्ठ अधिव्याख्याता, त्यानंतर क्लास 2ची पोस्ट मला मिळाली.
0: बरं.
1: क्लास 2 होऊन मी रिटायर झालेली आहे.
0: अच्छा. मुलांविषयी एक जिव्हाळा होता आणि मुलांना तुम्ही कसं घडवलं, तर मला असं वाटतं की म्हणूनच महाराष्ट्र शासनाने आपल्याला आदर्श शिक्षक पुरस्कार दिलेला असणार आहे, तर तो कधी मिळाला आपल्याला?
1: मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार 1991ला मिळाला. त्यावेळेला माझं काम काय होतं की शिक्षकांची अधिवेशनं मराठी विषयाची घेतली, शिक्षकांची कृती सत्र घेतली, उद्बोधन वर्ग घेतला, हा एक प्लस पॉईंट होता. शहरामध्ये पालक मेळावे घेतले, हा एक प्लस पॉईंट होता त्याच्यामध्ये. आणि विद्यार्थ्यांचे रिझल्ट सतत चांगले, त्या बेसवर आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झालेले आहे.
0: बरं.
1: मला आणखी पुरस्कार म्हटल्यानंतर 2006 साली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळालेला आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे जिजाऊ पुरस्कार मिळालेला आहे, सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे, आणि साहित्यरत्न हा तुकारामांची जी एक संघटना आहे त्याच्याकडून मिळालेला आहे साहित्यरत्न हा पुरस्कार. खरं पुरस्कारापेक्षा सुद्धा पुरस्कार हे एक निमित्त असतं, पण आपल्या कामाला उत्स्फूर्तपणे आपण जी सेवा दिलेली असते, झोकून दिलेलं असतं, कामाचा ध्यास घेतलेला असतो, तोच खरा महत्वाचा आहे.
0: अगदी खरंच, खूपच छान तुम्ही आता म्हणालात की पुरस्कारापेक्षा आपण काय दिलं
1: हे
0: महत्वाचं आहे, काय केलं आपण, काय करायला पाहिजे हे महत्वाचं आहे. तर तुम्ही आता म्हणालात की तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये पण काम करताय, तर कुठल्या प्रकारचं काम करताय?
1: सामाजिक क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं 1981ला आम्ही कुमार कला केंद्राची स्थापना केली. कुमार कला केंद्र म्हणजे 4 ते 14 वयोगटातली जे विद्यार्थी आहेत, शालाबाह्य त्यांना काही शिक्षण हवं असतं, पाठ्यपुस्तकी शिक्षणापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी मग बालगीतं त्यांच्याकडून पाठ करून घ्यायची, श्लोक पाठ करून घ्यायचे, योग शिकवायचा, त्यांना व्यायाम करायला शिकवायचं, बौद्धिक त्यांच्यासाठी आयोजित करायचं, वेगवेगळे छंद वर्ग चालवायचे. छंद वर्गामध्ये अगदी शिवणकाम आहे, चित्रकला आहे, मातीकाम आहे, कागदकाम आहे, पुठ्ठा काम आहे, याच्यातून निर्मितीकडे मुलांना वळवलेलं आहे. झाडांचं महत्व वाढवण्यासाठी वृक्षदिंडी काढायची, वृक्षारोपण करायचं, मुलांना वृक्ष लावून ते त्यांच्या घरी लावायला सांगायचं. असं जवळपास कुमार केंद्राचं काम खूप मोठ्या प्रमाणात शहरामध्ये चालत होतं. आज ते चालू नाहीये, पण तरी सुद्धा एक काळ होता आमचा 20 वर्षाचा काळ असा होता की सगळे पालक उत्सुकतेने वाट बघायचे, दिवाळी कधी येते, दिवाळीच्या सुट्टीमध्ये उद्बोधन वर्ग आहे मुलांचा, व्यक्तिमत्व विकास शिबिर आहे, उन्हाळ्यामध्ये वासंतिक शिबिर आहे, आणि याच्यामध्ये मग प्रदर्शनं भरवायची, पालकांना बोलवायचं, सांस्कृतिक कार्यक्रम करायचा, त्या कार्यक्रमामध्ये पण मुलांचं नृत्य आहे, गाणी आहेत, व्याख्यान म्हणजे भाषण आहे, हस्तकला स्पर्धा आहेत, हस्ताक्षर स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, निबंध स्पर्धा आहे, असं वेगवेगळ्या माध्यमातून, आणि क्रीडा स्पर्धा पण भरवायचो, ह्यातून काम पुढे गेलेलं आमचं. बाल शिक्षणामधला हा जो एक भाग आहे तो त्या काळामध्ये केला. त्याच्यानंतर 2004-06 या काळामध्ये असं लक्षात यायला लागलं की महिलांचं वाचन खूप कमी आहे. घरी असणाऱ्या किंवा इन सर्व्हिस असणाऱ्या वर्किंग वुमन म्हणा वाचत नाहीत फारसं, मग त्यांच्यासाठी काय करायचं, मग वाचक मंडळाची स्थापना केली. पुस्तकं वाचायला शिकवलं, म्हणजे एका पुस्तकाचा परिचय द्यायचा आणि त्यांना म्हणायचं हे पुस्तक वाचा, अशातून पुस्तक वाचनाची आवड निर्माण केली. मग त्यांना म्हटलं की तुमच्या मनामध्ये काही विचार असतात, काही दुःख असतं, अबोध असतात, तुम्ही बोलत नाहीत, दुसऱ्यांसमोर व्यक्त व्हावं असं वाटत नाही, तुम्ही लिहा. मग लिहायला प्रवृत्त केलं, आणि उत्तम पद्धतीने आज लेखिका तयार झाली.

0: झालेले आहेत. आज जवळपास 20 वर्ष आमचं हे काम चालू आहे. स्वतंत्रपणे एकूण महाराष्ट्रामध्ये महिलांची महिलांसाठी चालणारी साहित्यिक चळवळ एकमेव आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.
1: खरंच खूप छान. म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये पण तुम्ही काम केले आणि महिलांसाठी खास करून, कारण
0: खास महिलांसाठीच काम.
1: आताच तुम्ही म्हणालात काही महिला पेपर देखील वाचत नाही, तर त्यांना वाचनाची कला निर्माण केलेली आहे आणि वाचन संस्कृती पुढे नेण्याचं काम आपण केलेलं आहे. तर हे सर्व आपण विनामूल्य केलेले.
0: विनामूल्य कुठलीच गोष्ट पैसा म्हणून कुणाकडून कधीच मानधन मागितलं नाही ना, विद्यार्थ्यांकडून कलेक्शन केलेलं नाही, हे तर नक्कीच आहे.
1: तुम्ही
0: माझी स्वतःची जी पुस्तकं आहेत, एक महिलांच्या कथा, कथा व्यथा नावाच्या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत महिलांच्या व्यथा, आणि त्याही काल्पनिक नाहीत, सत्य घटनावर आधारित कथा लिहिलेल्या आहेत. त्यानंतर कौटुंबिक पातळीवर माझ्यावर प्रभाव पाडणारे जे कोणी व्यक्ती होते त्यांच्यावरचं दुसरं व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक तयार केलेले, गोष्टीतील चेहरे असं त्याचं नाव आहे. आणि तिसरं पुस्तक ललित लेख म्हणून आहे, लहरी हे त्याचं नाव आहे. निसर्गामधल्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे निरीक्षण करून त्यावर लिहिलेलं आहे, लेख लिहिलेले.
1: अरे वा, मग सेवानिवृत्तीनंतर आपण लिहिलात का अगोदर पुस्तक प्रकाशित?
0: सेवानिवृत्तीनंतरच हे सगळं काम. सेवानिवृत्त
1: कधी झालात? सेवानिवृत्त
0: 2001 साली झाले.
1: 2001 साली. खरं तर सेवानिवृत्त झाल्यानंतर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आता राहिलेला वेळ आपण कसा घालवायचा किंवा राहिलेल्या वेळाचा आपण उपयोग कसा करायचा. तर आपण खूप छान पद्धतीने वेळेचा उपयोग केलेला आहे आणि मुलं आपल्याला दोन आहेत आपण म्हणालात, तर मुलांचं संगोपन वगैरे कसं केलं?
0: मुलांचं संगोपन छान पद्धतीने झालेलं आहे. एकतर मुलांच्या शिक्षणामध्ये मी रस घ्यायची आणि त्यांचं शिक्षण जिथे ते कमी असतील ते त्यांना मार्गदर्शन कर. ट्युशन हा प्रकार कधीच माझ्या मुलांना नाही, अगदी 12वीपर्यंत सुद्धा नाही. त्यानंतर विशेष सांगायची गोष्ट अशी, माझी नात आज इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहे, IIT पवई सारख्या ठिकाणी, म्हणजे ऑल इंडियामधलं पहिल्या रँकचं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिचा नंबर लागलेला आहे, मेरिटवरती लागलेली. तिलाही ट्युशन हा प्रकार 12वीपर्यंत नव्हता. मेहनत आणि अभ्यास, अभ्यासाची जी दिशा आहे ती दिशा, जो बेस जो आहे पाया, तो मी तयार केलेला आहे मुलांचा. मी का म्हणते, कारण त्यांना मी सतत मार्गदर्शन करत राहिलेली. मुलगा नातू माझा आज बेंगलोरला या ठिकाणी MBA करतो, तोही मेरिटवर तिथे ऍडमिशन त्याची झालेली आहे. उत्तम मार्क दोन्ही मुलांना माझ्या मिळालेले आहेत, माझ्या स्वतःच्या मुलांना आणि नातवंडांना पण मिळालेले आहेत. एक नातू माझा स्वीडनमध्ये स्वतःच्या करिअरवर मेरिटवर तो गेलेला आहे.
1: बरं,
0: हे का झालं की जाणीवपूर्वक मुलांच्या शिक्षणाकडे, त्यांच्या विचाराकडे, घडण्याकडे, त्यांचं ध्येय निर्माण करण्याकडे लक्ष दिलं. हे जर दिलं तर आपण पालक म्हणून यशस्वी नक्कीच होऊ शकतो, हे मला या ठिकाणी सांगायचं होतं.
1: नेमकं काय पालकांची भूमिका काय ठेवावी?
0: पालकांची भूमिका म्हणजे मुलांकडे तुम्ही वय वर्ष 13, 14, 15 हे जे वय असतं मुलांचं, त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. त्या काळात भले मोबाईल नव्हता, पण आज मोबाईलमुळे फार मोठा म्हणजे समस्या निर्माण झाली, प्रश्न निर्माण आहेत पालकांसमोर. मुलांच्या हातात मोबाईल कधी द्यायचा, कितपत द्यायचा आणि त्याचा वापर त्यांनी कशासाठी करायचा, हे जर एकदा मुलांना ठरवून दिले ना, मग मुलं विचलित होत नाहीत, उगीच इकडचं तिकडचं काही बघत नाहीत. आणि त्या मोबाईलचा वापर फक्त ज्ञान मिळवण्यासाठी कसा करता येतो हे जर त्यांना सांगितलं तर भरपूर मुलं माहिती मिळवतात. आज माझ्यापेक्षा माझ्या नातवंडाचं ज्ञान खूप पुढं गेलेलं आहे. केवळ कशामुळे? हा मोबाईल गुगल सर्च ते करतात त्याच्यामुळे झालं. मोबाईल वाईट नाही आहे, माझं म्हणणं असं की मोबाईल वाईट नाही, दुर्गुण आपण निर्माण केले त्याच्यासाठी.
1: बरोबर आहे, म्हणजे त्याचा वापर कितपत करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. तर सध्याचा दिनक्रम काय चालू आहे मग आपला?
0: दिनक्रमाच्या संदर्भात बोलायचं झालं तर सकाळी साधारणतः सकाळचं काम आवरून माझं स्वतःचं, मी सगळं स्वतः काम करते, कुठल्याही कामाला बाई नाही आहे, मी अवलंबून नाही राहत कोणावर.
1: बरं,
0: 9 वाजता शाळेमध्ये म्हणजे उतरते. माझं बालशिक्षणाचा जो प्रयोग चालू आहे 20 वर्षापासून त्यामध्ये मी मुलांमध्ये मिसळते अगदी प्रेयरपासून, ज्याचं असेंब्ली आपण म्हणतो, तिथपासून दुपारी 3 वाजेपर्यंत माझं शाळेचं काम चालू असतं. त्याच्यानंतर मग थोडी विश्रांती आणि मग संध्याकाळी लेखन वाचन किंवा सामाजिक कामामध्ये मी स्वतःला झोकून देते. झोप कधी लागते हे मला कळत पण नाही, इतकं मी दमून गेलेली असते कामात.
1: खरंच आता वय आपलं 82 वर्ष वय चालू आहे आणि एखाद्या तरुणीला लाजवेल एवढ्या उत्साहाने आपण काम करताय आणि सेवानिवृत्तीनंतर देखील न थकता आपण आपलं काम सुरूच ठेवलेलं आहे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये. तर

0: हे खूप वाखाणण्याजोगं आहे, कौतुकाचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये एखादा आनंदी क्षण कोणता सांगता येईल बरं?
1: आनंदाचा क्षण का? माझी नात जेव्हा सिलेक्ट झाली आय आय टी पवईसाठी, तेव्हा तो अत्युच्च क्षण होता माझ्या आयुष्यामधला. जे काही आजपर्यंत मी करत गेले, श्रम म्हणा, कष्ट म्हणा, किंवा माझे जे विचार होते, माझ्या वडिलांचे जे विचार होते, त्या पद्धतीनं ती तयार झाली. आणि तिने खूप मेहनतही घेतली आणि तिला जेव्हा प्रवेश मिळाला, आणि आजही मला सांगायला अभिमान वाटतो, अजून तिचे 6 महिने राहिलेत पण तिचं प्लेसमेंट एका मोठ्या कंपनीमध्ये झालंय. हा अत्युच्च क्षण आहे ना माझ्या आयुष्यातला.
0: निश्चितच. खरंच आपला जीवन प्रवास उलगडत असताना आपल्याकडून बरंचसं शिकण्यासारखं आहे. पण असं म्हणतात की संसार रथाला 2 चाकं असतात, एक नवरा आणि एक बायकोचं. तर सरांविषयी काय सांगायला, पण त्यांची साथ कशी होती आपल्याला?
1: मी तर सरांच्या बद्दल म्हणजे माझ्या अजिमानाबद्दल बोलेल, ते आयडल मॉडेल माझ्यासाठी होतं. मी जे काही करेन त्याला सपोर्ट तर कायमच होता. आणि खूप गोष्टी त्यांनी मला दृष्टी दिली, खूप गोष्टींमधली, की हे असं नाही असं करायचं आहे. वडिलांनी तर दिलीच दिली, पण यजमानांनी पण मला दिलेली आहे. त्यामुळे मग सामाजिक क्षेत्रामधलं काम माझं खूप चांगल्या पद्धतीनं झाले. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कुठे अतिरेक नाही करायचा, समतोल राखला पाहिजे, सगळ्यांची मनं आपण सांभाळली पाहिजेत, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि तो समतोल साधत असताना काम पण झालं पाहिजे.
0: निश्चित.
1: या गोष्टी माझ्या मिस्टरांकडून मला मिळालेल्या आहेत.
0: बर, मागे वळून पाहताना काही करायचं राहिले असं वाटतं का आपल्याला?
1: आज मागे वळून बघताना माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या होत्या किंवा मला सांगितलं होतं की तू अमुक कर, तमुक कर, ते माझ्याकडून पूर्ण झालेलं आहे. असं आपण पूर्ण झालं आहे म्हणू शकत नाही, पण बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडून घडून गेलेल्या झालेल्या पण आहेत. आता काही राहिलेला जो भाग असतो, माझा देवधर्म प्रवास हा थोडासा कमी झालेला आहे, तो करा असं वाटतो, पण तो नाही होणार. आता शारीरिक क्षमता थोडी कमी होत गेलेली आहे. केलंय माझं असं तर मला नक्कीच जाणवतं. तीर्थयात्रा करावीशी वाटते, पर्वतावर चढावं असं वाटतं, डोंगर दऱ्या पहाव्याशा वाटतात, पण नाही होणार आता तेवढं.
0: खर तर वेळेचा अभाव असतो किंवा जबाबदाऱ्या असतात, ज्या त्या वयामध्ये आपण जे ते जीवन जगलं पाहिजे. तर शेवटी जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी आपण काय संदेश द्याल?
1: खरं सांगू का, तरुण वयामध्येच खूप काही गोष्टी आपल्या हातून घडत असतात, होत असतात. फक्त एक ध्येय आपल्या मनाशी बाळगलं पाहिजे की आपण मला ह्या 40 पर्यंत या गोष्टी करायच्या आहेत, 40 नंतर मी अमुक करेन, असं जर ठरवलं तर आयुष्य यशस्वी होतं असं मला वाटतं. शिक्षकी पेशामध्ये काम करत असताना माझं एकच ध्येय होतं की मुलांना फक्त घडवायचंय, तिथे मग माझ्या रजा पण कधी नसायच्या. अशा पद्धतीने जर आपण ठरवलं तर काम होतं व्यवस्थित आणि यशस्वी जीवन होतं. सेवानिवृत्तीनंतर मात्र जो काही आपल्याला वेळ मिळतो तो वेळ आपण आपल्या कामामध्ये घालवला पाहिजे. नुसतं घरामध्ये बसून न राहता मला अमुक काम करायचंय किंवा हे क्षेत्र मी निवडतो, ते काम मी पूर्ण करीन, मग साधं बागकाम असू दे, शेतीकाम असू दे, त्याच्यामध्ये तुम्ही रमत राहा. कंटाळवाणं जीवन जगण्यापेक्षा कृतिशील जीवन जगलं तर जीवनातला आनंद छान आपल्याला घेता येतो, मिळवता येतो. माणसात राहा,
0: हे महत्वाचं आहे.
1: माणसात राहा, नातवंडामध्ये पण रमलंच पाहिजे आपण, त्यांच्यामध्ये जिव्हाळा निर्माण केला पाहिजे आपण. आजचं वातावरण कसं झालंय सांगू का, मुलं ध्येयनिष्ठ आहेत, आपला अभ्यास, आपलं करिअर यावर ते खूप भर देतात, मग आपल्याला साधा फोन पण कधी करत नाहीत ते. हे दुःख आहे आई वडिलांचं आहे, आजी आजोबांचं, पण तो जो काही त्यांचा वेळ आहे, रिकामा वेळ, त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण वेळ तुम्ही सहकार्य करा. आज आत्ताची परिस्थिती अशी आहे की माझ्या घरात आज माझी नात आलेली आहे, मला तिला वेळ द्यायचा आहे, म्हणून मी घाई करत होते आपल्याशी. त्यांचा वेळ महत्वाचा आहेच आहे, कारण त्यांचं करिअर घडायचं त्याच्यावर. जेवढा त्यांचा वेळ मिळतो तो आपला मानायचा आणि त्यात समाधान मानायचं. ती वेळच देत नाहीत, फोनच करत नाहीत, अशी तक्रार बिलकुल नाही करायची. कारण खूप घरामध्ये याच्यावरून वाद होत आहेत.
0: बरोबर आहे, म्हणजे एकमेकांना समजून घेतलं पाहिजे.
1: समजून घेतलं पाहिजे.
0: खरंच खूपच छान. तर कमलताई, आपण इथं आलात आणि आपला जीवन प्रवास अगदी थोडक्यात, खरं तर सांगण्यासारखं आणि बोलण्यासारखं भरपूर आहे, पण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपल्याला मुलाखत आता थांबवावी लागणार आहे. आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभारी आहे.
1: मी पण आपले आकाशवाणीचे खूप मनापासून आभार मानते, कारण माझा जीवन प्रवास कसा आहे हा श्रोत्यांपर्यंत पोहोचवणार आहात, त्याबद्दल आपले आभार, मनस्वी आभार.
0: धन्यवाद.
2: सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कमलताई नलावडे यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली.

याबरोबरच संध्या छाया हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत. दरम्यान जाहिरात प्रसारण सेवा मुंबई केंद्रावरून.

0: कॉलेजला
1: काळजी करू नकोस.
2: फीस पाहिलीस का?
3: काय कसे आहात?
2: काय झालं?
1: फीस अटेन्शन.
2: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: RBI सांगते,
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
6: PM फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
7: मी काका सुमूर्ती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
8: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
9: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
10: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444-7 वर कॉल करा.
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
11: हो, घर खर्चासाठी पैसे द्या.
12: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
11: आणि लाईट बिलाचे.
12: आता 0 रुपये कसे देऊ?
11: अरे हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
12: हो नक्की. PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 4थ्या आणि शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले. गदारोळ सुरुच राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 आज संसदेनं मंजूर केलं. राज्यसभेनं चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं. लोकसभा

0: भेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं होतं. या विधेयकाद्वारे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स ऍक्ट 2007, आयकर कायदा 2025 आणि वित्त कायदा 2026 यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितलं की बाह्य आर्थिक धक्क्यांचा प्रभाव कमी करणं, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत स्थिरता सुनिश्चित करणं आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या प्रमुख क्षेत्रांना आधार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. या व्यतिरिक्त या विधेयकाद्वारे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांना सरकारी रोख्यांमधल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरण्यापासून सूट मिळेल. तसंच या विधेयकाद्वारे युपीआय वापरकर्त्यांवर कोणताही कर किंवा व्यवहार शुल्क लादलं जाणार नाही आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींना शुल्काबाबतचं कायदेशीर संरक्षण यापुढेही मिळत राहील. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मंजूर झालं. विविध न्यायाधिकरणांमधल्या सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका, प्रशासन आणि कारभारात पारदर्शकता आणि सक्षमता तसंच सुधारणा तसंच स्वतंत्रपणाची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग नेमण्याचा प्रस्तावही या विधेयकात आहे. या कायद्याद्वारे राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही यात आहे. 2047 विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर छोट्या गोष्टींमध्ये जाती धर्माच्या भेदांमध्ये अडकून चालणार नाही तर एकत्र चालायचा मंत्र अंगीकारायला हवा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वरळीत आज त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारक फासावर गेले, सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं, भारतवासियांनी मोठा संघर्ष केला, तो तिरंगा आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत खाली उतरणार नाही असं ते म्हणाले.
1: आज जरी तिरंगा यात्रा आपण काढत असलो तरी तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे.
0: भारतानं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. काही शक्ती देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबुड करून भारताची घोडदौड रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना थोपवायची ताकद आजच्या भारतात आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. नागपूर जिल्ह्यातल्या अस्थिव्यंग आणि कर्णबधीर दिव्यांगांना फडणवीस यांच्या हस्ते मोफत जयपूर फूट आणि इतर साधनांचं वाटपही करण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज तिरंगा यात्रा काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व 8 खासदारांच्या शिष्टमंडळानं कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यासह आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली. दुष्काळ, कांद्याचे दर, चंद्रभागा नदीतलं प्रदूषण इत्यादींसह आपापल्या मतदारसंघातले प्रश्न या खासदारांनी प्रधानमंत्र्यांसमोर मांडले अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. नीट परीक्षेबाबतच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या समस्या, पाण्याचं व्यवस्थापन तसंच शिक्षण क्षेत्रात अडचणींबाबत प्रधानमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक आणि ठोस पावलं उचलू असं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिल्याचं पवारांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर चिंताजनक प्रकृती असलेल्या एका विद्यार्थिनीला पुढच्या उपचारासाठी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवलं आहे. इतर 2 जणींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून इतर 15 जणींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच जखमी विद्यार्थिनींच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. युवकांनी आधुनिक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेत नवा भारत घडवावा असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज नाशिक इथं आयोजित चतुर्वेद संमेलन आणि राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. वेद हे केवळ प्राचीन ज्ञानाचं भांडार नसून विकासाची दिशा देणारं आणि भारताची समृद्ध सांस्कृतिक विरासत जपणारं अमूल्य ज्ञान आहे असंही ते म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या

0: हा खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या होत्या. कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स यांनी आज विविध मागण्यांसाठी नागपुरात संयुक्त जेल भरो आंदोलन केलं. नागपूरच्या संविधान चौकात आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी विनंती केल्यानंतर त्यांनी रस्ता मोकळा केला आणि जेल भरो आंदोलन केलं. शाळा आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मागण्यांसाठी शालेय विद्यार्थ्यांनी आज यवतमाळ जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. वणीच्या परमडोह इथल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांची तातडीनं नियुक्ती करावी आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबवावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. राज्यातले कामगार, शेतकरी, शेतमजूर वर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय ट्रेड युनियन आणि अखिल भारतीय किसान सभेनं आज धुळ्यात जेल भरो आंदोलन केलं. यामुळे धुळे शहरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालयानं 24 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींची त्यांच्या पोलीस कोठडीच्या काळात स्वतंत्र चौकशी केली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत महानवर यांना आज ब्रिगेडियर एस पी एस रौतेला यांच्या हस्ते मानद कर्नल ही पदवी प्रदान करण्यात आली. उच्च शिक्षण क्षेत्राचं उत्कृष्ट नेतृत्व, प्रदीर्घ समर्पण तसंच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि शिस्त रुजवण्यात योगदान दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. अकोला जिल्ह्यात यंदा समतल पातळी पद्धतीनं 16,519 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी करण्यात आली आहे. ही पद्धत पावसाचं वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि पिकांची चांगली वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात केवळ 2,280 हेक्टर क्षेत्रावर समतल पातळी पद्धतीनं पीक पेरणी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. मात्र या पद्धतीनं पीक पेरणी करायला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. पेरणीचं प्रमाण वाढलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. करनिर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ताई, हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
4: आरबीआय सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, जंत संसर्गाबाबत समाजात व्यापक जागृती घडवून आणण्यासाठी आज देशभर राष्ट्रीय जंत निर्मूलन दिन पाळला जात आहे. याच पार्श्वभूमीवर जंत संसर्गामागची कारणं, उपचार, आरोग्यविषयक आव्हानं आणि इतर संबंधित पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, सुदृढ आणि सक्षम पिढीच्या जडणघडणीसाठी बालकांचं आरोग्य आणि योग्य पोषण अत्यंत महत्वाचं असतं. मात्र याच बालकांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीला जंत संसर्ग छुपं आव्हान ठरू शकतो. खरं तर लहान मुलांच्या पोटात जंत निर्माण होणं ही तशी सामान्य बाब मानली जाते. मात्र जंत संसर्गाची समस्या केवळ लहानच नाही तर 19 वर्षापर्यंतच्या मुलांमध्येही आढळू शकते. दुसरीकडे बहुतांश मुलांसाठी ही समस्या तशी तात्पुरतीच ठरते, त्यामुळेच या समस्येकडे दुर्लक्ष होण्याचा धोकाही वाढतोच. काही बालकांसाठी ही समस्या गंभीर देखील ठरू शकते. याच अनुषंगानं या समस्येचं स्वरूप आणि संभाव्य परिणाम

0: कामांविषयी अधिक मार्गदर्शन करत आहेत बालरोग तज्ञ डॉक्टर प्रकाश वैद्य.
1: जंत असण्याचं प्रमाण म्हणजे जंताचा प्रादुर्भाव किंवा कुर्मीचा प्रादुर्भाव हा आपल्या देशात बऱ्याच प्रमाणात अजूनही आढळतो. अशी एक एस्टिमेशन आहे अंदाजे की ऑलमोस्ट 27-30% मुलांना पोटात जंत असतात आणि ही जी समस्या आहे हा प्रादुर्भाव जो आहे तो कमी होत चाललाय पण अजूनही बऱ्याच प्रमाणात तो दिसतो. जिथे जिथे सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता चांगली आहे शौचालय चांगली आहे तिकडे हा प्रादुर्भाव निश्चित प्रमाणात कमी होतो. आणि एक नॅशनल डिवर्मिंग डे म्हणजे प्रत्येक मुलाला जंतुनाशक औषध द्यायचं हा प्रकल्पामुळे सुद्धा हा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी कमी झालाय पण तरी सुद्धा अजूनही मोठ्या प्रमाणात अजून आपल्या देशात हा प्रादुर्भाव दिसतो. आता ह्याची कारण मेनली 2-3 आहेत. एक मी म्हटलं तसं जिथे जलनिसरण चांगलं नाहीये जिथे ओपन अजून बऱ्याच ठिकाणी गावामध्ये उघड्यावर जिथे शौचालय असतात शौच केली जाते म्हणजे शौचालयाचं नीट सोय नसते ते एक कारण असू शकतं. आणि ते जेव्हा पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होतं तर त्यांनी जंतांची अंडी पसरण्याचे चान्स जास्त असतात. दुसरं आहे की मुलं बेअर फूट काही न घालता जेव्हा चिखलात जातात तेव्हा ती अंडी त्यांच्यातून लार्वे निघतात आणि ते त्यांच्या स्किन मधून त्यांच्या चामडीतून आत जाऊन जंत होऊ शकतात. आणि तिसरं कारण आहे की आपण उदाहरणार्थ हे पाणी भाज्या वगैरे कल्टिवेट करण्यासाठी वापरलं जातं आणि जेव्हा त्याची अंडी अस्वच्छ प्रमाणात जेव्हा त्या भाज्या वापरल्या जातात तेव्हा ती अंडी कधी कधी त्या भाज्यांमध्ये अडकलेली असतात आणि ती माणसांच्या पोटात जातात. तर बेसिकली हे जे ट्रान्समिशन होतं जंताचं हे अस्वच्छ कंडिशन्समुळे जास्त होतं आणि जिकडे स्वच्छताकडे जातीने लक्ष दिलं जातं तिकडे हे प्रमाण निश्चित कमी आहे. आता ह्या जंतूंचा परिणाम आपल्या शरीरावर काय होतो. बेसिकली जंत हे पॅरासाइट आहे ते मुलांच्या आतडीमध्ये असतं आणि जेव्हा जे काही न्यूट्रियंट गोष्टी आहे जे काही त्यांना जे अन्न खातात त्याच्यातला एक भाग हे जंतू नष्ट करतात त्याच्यामुळे मुलाला ते न्यूट्रिशन कमी मिळतं मुलाला तो आहार कमी मिळतो आणि त्यांच्या वाढीवर डायरेक्ट परिणाम होऊ शकतो. दुसरी गोष्ट काही स्पीसीज ऑफ जंत आहेत की ज्याच्यामुळे ते रक्त ते शोषतात आतडीमध्ये आणि त्याच्यामुळे मुलांना आयर्न डेफिशियन्सी अनिमिया होतो. भारताने एक मोठा प्रोग्राम हाती घेतलाय म्हणजे अनिमिया मुक्त भारत त्याच्यामुळे त्याचा एक महत्वाचा पैलू आहे की जंतुनाशक औषध द्यायचं आणि त्यांनी जी जंत असतात की ज्याचे जे आपलं रक्त शोषतात त्यांचा नष्ट केला तर हिमोग्लोबिनचं प्रमाण मुलांमध्ये वाढू शकतं. एक भाग तो झाला. दुसरा भाग आहे की जंत जर जिथे बऱ्याच बहुसंख्य प्रमाणात असतात आणि तेही काही काही मुलांमध्ये असतं तिकडे आतडीमध्ये ब्लॉक होऊ शकतो आणि एवढं ब्लॉक होतं की मुलांना पोटात उलट्या सुरू होणं पोट फुगणं पोटात दुखायला लागणं तर हे सगळं राऊंड वर्म्समुळे होत असतं. पण त्याचा सोपा उपाय आहे की नेमाने जंतुनाशक औषधं म्हणजे जे राऊंड वर्म्स म्हणतो आपण म्हणतो त्यांच्यासाठी औषधं रेग्युलरली द्यायला पाहिजेत. ह्याच्यावर गव्हर्नमेंटनी नॅशनल डिवर्मिंग डे नावाचं सुरू केलंय की दर 6 महिन्यांनी प्रत्येक मुलाला दर 6 महिन्यातून एकदा जंताचं औषध दिलं जातं. जसं मूल मोठं होतं ते 6 ऐवजी 12 महिन्यांनी देऊ शकतो पण नेमाने आपण ते औषध दिलं पाहिजे 23-24 महिन्याच्या एज पर्यंत जास्त महत्वाचं आहे. कमीत कमी वर्षातून एकदा किंवा दोनदा हे जंतनाशक औषध अल्बेंडाझॉल हे देणं गरजेचं आहे. जर आपण या गोष्टीवर लक्ष दिलं आणि आपलं सॅनिटेशन म्हणजे आपलं जल निसरण चालू केलं स्वच्छता ठेवली आणि शौचालयाचा वापर अधिकाधिक केला तर हा जंतांचा जो प्रश्न आहे हा बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल. पण तोपर्यंत तरी हे महत्वाचं आहे की जी मुलं त्या वयोगटातली आहेत त्यांना जंतुनाशक औषध रेग्युलर इंटरवलने देणं गरजेचं आहे.
0: श्रोते हो, लहान बाळांसाठी जसं जन्मापासून नियोजित लसीकरण असतं तशी जंतावर सध्या तरी कोणतीही प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. मात्र तरीही यावर अल्बेंडाझोल या अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी गोळीचा औषधोपचार केला जातो. महत्वाचं म्हणजे पोटातले जंत अॅनेमिया म्हणजेच रक्ताच्या कमतरतेलाही कारणीभूत ठरू शकत असल्यानं केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं अॅनेमिया मुक्त भारत आणि राष्ट्रीय जंतनाशक मोहिमा देखील परस्परांसोबत जोडून राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जंतसंसर्गावरील औषधोपचाराविषयी सविस्तर माहिती देत आहेत बालरोग तज्ञ डॉक्टर आरती किणीकर.
2: जंत विरोधातील औषधोपचार हा सरकारच्या माध्यमातून मोफत औषधाद्वारे उपलब्ध आहे आणि हे औषध आहे टॅबलेट अल्बेंडाझॉल ज्याची स्ट्रेंथ 400 मिलीग्रॅम आहे आणि ही गोळी तोंडावाटे घेणे जरुरीचे असते. वयाप्रमाणे त्याची योग्य ती मात्रा घेणे आवश्यक आहे. जर मुलाचं वय 1-2 वर्षापर्यंत असेल तर अर्धी गोळी म्हणजे 200 मिलीग्रॅम मात्रा दिली जाते. ही गोळी चावून खाणे अपेक्षित आहे किंवा त्याची पावडर करून ती देणं जरुरीचं आहे. गोळी ही गिळायची नाही आणि जर वय 2 वर्षापासून 19

0: वर्षापर्यंत असेल तर त्याची मात्रा 400 मिलीग्रॅम एवढी दिली जाते. जर एखादं मूल 2 वर्षाच्या वरती वयानी असेल पण वजन 10 किलोच्या पेक्षा कमी असेल तर अशा मुलांना 200 मिलीग्रॅम म्हणजे अर्धी गोळीच दिली जाते. तसेच हे जशी गोळी आहे तसं आपल्याकडे लिक्विड प्रेपरेशन पण आहे आणि त्याच्यामध्ये 5 ml मध्ये 200 मिलीग्रॅम असतं आणि 10 ml मध्ये 400 मिलीग्रॅम असतं. तर ज्यांना गोळी चावून खाणं जमत नसेल तर अशांना आपण हे लिक्विड दिलं तरी चालू शकतं. आता हे औषध देण्यासाठी आपल्याकडे जो लसीकरणाची फॅसिलिटी आहे की जे भारत सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या सेंटर सरकारी यंत्रणेमध्ये लस टोचली जाते अशा ठिकाणीही दर 6 महिन्यांनी हे औषध दिले जाते. जेव्हा ते बाळ लसीकरणाला येते आणि त्याच्यामध्येही अल्बेंडाझॉल हेच औषध दिलं जातं आणि ते द्रव रूपामध्ये म्हणजे लिक्विड मध्ये उपलब्ध आहे. ज्या मुलांना जंताचा त्रास असतो त्याच्या बरोबरीने अनिमिया होण्याची शक्यता वाढते. मग अशासाठी भारत सरकारने पोषण अभियाना अंतर्गत 2018 मध्ये अनिमिया मुक्त भारत हा कार्यक्रम कार्यान्वित केलेला आहे आणि त्याच्यात वेळोवेळी सुधारणा होत गेल्या आहेत आणि आता राष्ट्रीय जंत निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो फेब्रुवारी 10 आणि ऑगस्ट 10. त्याच्या बरोबरीनेच नॅशनल आयन प्लस इनिशिएटिव्ह हे सुरू केलेलं आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वयातील मुलांना म्हणजे 6 महिने ते 5 वर्ष 5 वर्ष ते 9 वर्ष आणि 10 वर्ष ते 19 वर्ष आणि त्याचबरोबर कमी वजनाची जी मुलं असतात जन्माला आलेली त्यांना आयर्न रिच फूड आणि त्याचबरोबर आयर्न आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या या प्रतिरोधक म्हणून दिल्या जातात. तर या अंतर्गत जर ते बाळ 6 महिने ते 5 वर्षाच्या वयोगटात असेल तर त्यांच्यासाठी सिरप आहे की ज्याच्यामध्ये 20 मिलीग्रॅम आयन आणि 100 मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड असतं आणि यातलं 1 ml आठवड्यातनं 2 वेळा दिलं जातं. असे मिनिमम 8 डोसेस दिले जातात आणि हे कोण देतं तर अंगणवाडी वर्कर्स आशा हे ते औषध मुलांना देतात. त्याचबरोबर 5 ते 9 वर्षाच्या वयोगटाच्या मुलांना 1 गोळी दर आठवड्याला 45 मिलीग्रॅम आयन आणि 400 मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड दिलं जातं जे अंगणवाडीमध्ये किंवा शाळेत दिलं जाईल आणि 10 ते 19 वर्षाची जी मुलं आहेत त्यांना 1 गोळी दर आठवड्याला 60 मिलीग्रॅम आयन आणि 500 मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड हे शाळांमध्ये किंवा शाळेच्या व्यतिरिक्त पण वेगवेगळ्या अंगणवाडी वर्कर सेंटर्स असतात तिथे मिळत. आणि आता नवीन जे 2026 साली त्याच्यात सुधारणा झाली आहे तर ते म्हणजे जे कमी वजनाची बाळं जन्माला येतात तर त्यांना वयाचे 2 महिने झाल्यानंतर आयर्न सप्लिमेंट लोह हे दिलं जातं लोहाच्या गोळ्या किंवा सिरप आणि ते 2 मिलीग्रॅम पर केजी पर डे असं दिलं जातं. आणि हे सगळं करताना मुक्त भारत अभियाना अंतर्गत लोकांनी त्याही प्रोग्रॅमचा फायदा घ्यावा.
1: श्रोते हो, अनेकदा औषधोपचार पूर्ण झाल्यानंतरही मुलांमध्ये जंत संसर्गाची समस्या पुन्हा उद्भवताना दिसते. म्हणूनच केवळ औषध देण्यापुरतं मर्यादित न राहता बालकांच्या वागण्या बोलण्यातले सूक्ष्म बदल वेळेत टिपणं आणि संसर्ग पुन्हा होऊ नये म्हणून कौटुंबिक पातळीवर खबरदारी घेणं तितकंच महत्वाचं ठरतं. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करत आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर आरती किणीकर.
0: दरवर्षी प्रमाणे आज 10 ऑगस्ट 2026 रोजी भारतामध्ये राष्ट्रीय जंत निर्मूलन दिन साजरा केला जातो. आपल्याला जर जंताची समस्या आपल्या मुलांमध्ये होऊ नये असं वाटतं तर ह्याच्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे ह्या प्रादुर्भाव होतो आपल्यामध्ये हे जाणून घेणं गरजेचं आहे. माणसांमध्ये जर त्यांचा संबंध दूषित माती पाणी किंवा अन्नाच्या माध्यमातून व त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छता न बाळगल्या कारणाने होतो. राऊंड वर्म, हुक वर्म, विप वर्म आणि पिन वर्म या दूषित मातीतून आणि पाणी आणि अन्नातून जाणाऱ्या जंतांपासून आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वात प्रथम स्वतः स्वच्छ राहून व आपल्या मुलांना काही सोप्या गोष्टी करण्या

0: साठी समजावून सांगणे गरजेचे वाटते. या गोष्टी अशा की हात स्वच्छ धुणे, बाहेर जाताना अनवाणी न जाता पायात चप्पल किंवा बूट घालणे, जेवणा आधी हात स्वच्छ धुणे, उघड्यावर ठेवलेले जे अन्न असतं त्याचं सेवन न करणं किंवा माशा बसत असतील असं ते अन्न न खाणं, त्याचबरोबर आपण बाजारातून ज्या भाज्या आणि फळं घेतो तर त्याचं सेवन करण्याआधी त्या स्वच्छ धुणे गरजेचे वाटते. उघड्यावर शौच न करणे, स्वच्छ पाणी पिणे, तसंच हाताची व पायाची जी नखं वाढलेली असतात ती योग्य रीते वेळोवेळी कापणे, शक्यतो शिळे अन्न न खाणे आणि त्याचबरोबर शौच करून आल्यावर हात स्वच्छ धुणे. जर पिनवर सारख्या जंत झाले असतील तर घरात वापरत असलेले ज्या चादर आहे, गोधडी आहे, या सर्व आपल्याला स्वच्छ धुणे आणि घरातील सर्व व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने त्यांनी स्वच्छता बाळगून योग्य ती औषधोपचार करणे गरजेचे आहे. जर एखाद्या मुलाला जंताच्या प्रादुर्भावामुळे अंगातलं रक्त कमी होत असेल तर त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने रक्ताची चाचणी करून जर लोहचं प्रमाण कमी दिसत असेल तर त्याच्यावर जे उपाय योजना आहे लोहयुक्त गोळ्यांची ती घेणं जरुरीचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जो आपण राष्ट्रीय जंत निर्मूलन दिवस साजरा करत आहे त्याच्या अंतर्गत शाळांमध्ये व अंगणवाडीमध्ये मोफत औषध जे मिळतं ते औषध घेणं गरजेचं आहे. कधी कधी जंताचं प्रमाण आतड्यांमध्ये खूप जास्त झालं तर आतड्यात अडकून त्याचा गोळा होऊन मुलांना त्रास होऊ शकतो आणि ही एक बाब अशी आहे की त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये नेणं मुलांना अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच पालक, शिक्षक व घरातील तसेच आरोग्य यंत्रणेतील सर्व संबंधित व्यक्तींना याबाबत जागरूक राहून योग्य ते समुपदेशन व इलाज करणे गरजेचे वाटते. अशा गुंतागुंती टाळण्यासाठी सर्वात सोपा, सुरक्षित व प्रभावी उपाय म्हणजे राष्ट्रीय जंत निर्मूलन दिनी जंतनाशक औषध वर्षातून 2 वेळा घेणे व तंदुरुस्त राहणे हाच संदेश देता येईल.
1: श्रोते हो, आजची लहान मुलं हेच देशाचं भविष्य घडवणारे उद्याचे सुदृढ नागरिक आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या आरोग्याशी संबंधित अगदी छोट्या छोट्या समस्याही गांभीर्यानं सोडवणं हेच आपलं कर्तव्य आहे. इतकंच. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत.
2: प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींचा कार्यक्रम घरशिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

नमस्कार मंडळी. मंडळी, घर शिवार या कृषी कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी अश्विनी पाटेकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 19 श्रावण 1948, अर्थातच 10 ऑगस्ट 2024. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सोयाबीन पीक पिवळं पडण्यावरील उपाययोजना याविषयीची संकलित माहिती. शेतकरी बंधूंनो, वेळेत पेरणी झालेली सोयाबीन पिके सध्या 25 ते 35 दिवसांच्या अवस्थेत

प्राप्त होत आहेत. पिकांमध्ये पिवळेपणा नेमका कोणत्या कारणांमुळे येत आहे हे ओळखून त्यानुसार योग्य उपाययोजना कराव्यात. सध्या काय करावं तर पीक हे 20 ते 30 दिवसांचं असून सतत पावसामुळे पिवळेपणा दिसत असेल तर घाईघाईने वारंवार फवारण्या करू नये. प्रथम शेतातून अतिरिक्त पाण्याचा निचरा करा. त्यानंतर 2 ते 3 दिवस उन्हाची उघडीप मिळाल्यावरच विद्राव्य खतांची किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी. पांढरी माशी आणि रसशोषक किडी दिसल्यास त्याचं त्वरित नियंत्रण करावं, कारण याच किडी पुढे पिवळा मोजॅक रोगाचा प्रसार करतात. चुनखडयुक्त जमिनीचा पीएच वाढल्यामुळे काही अन्नद्रव्यांचा जमिनीतून ऱ्हास होतो आणि पिकांना उपलब्ध होत नाही. चुन्यामुळं नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशियम, जस्त, तांब, मॅग्नेशियम आणि लोह यांच्या उपलब्धतेवर परिणाम होऊन सोयाबीन पीक पिवळं पडू शकतं. सोयाबीन पिकामध्ये प्रामुख्यानं गंधक, जस्त आणि लोह यांची कमतरता असल्यामुळे सुद्धा सोयाबीन पीक पिवळं पडताना दिसतं. गंधक हरितद्रव्यांचा घटक नसला तरी हरितद्रव्य तयार होण्यास गंधकाची आवश्यकता असते. जर गंधक कमी पडल्यास 18% हरितद्रव्य तयार होतं. गंधक हे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढण्यास मदत करतं. यामुळे पिकाच्या अन्न निर्मितीला चांगली चालना मिळते. शेतकरी बंधूंनो, जमिनीचा साम वाढला की नत्र आणि स्फुरद पिकाला उपलब्ध होत नाही, तसंच सोडियम या घटकाचं प्रमाण वाढतं. त्यामुळं अन्नद्रव्य सहजासहजी झाडाला उपलब्ध होऊ देत नाही, त्यामुळं पिकाची वाढ होत नाही आणि पीक पिवळं पडतं. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं कमी झालेलं प्रमाण आणि शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा असलेला नगण्य वापर यामुळं सोयाबीन पीक पिवळं पडतं. शेतकरी बंधूंनो, आता पाहूया पीक पिवळं पडण्याची कारणे आणि त्यावरील उपाय. सततचा पाऊस आणि शेतात पाणी साचल्यामुळं पिकांना प्राणवायू कमी मिळणं, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी असणं आणि सूक्ष्म जीवाणूंची झालेली क्रियाशीलता, नत्र, गंधक, लोह, जस्त यासारख्या अन्नद्रव्यांची कमतरता. शेतकऱ्यांनो, चुनखडीयुक्त किंवा जास्त सामू असलेल्या जमिनीत अन्नद्रव्य उपलब्ध न होणं, पांढरी माशी, मावा, तुडतुडे यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव, पिवळ्या मोजॅकसारख्या विषाणूजन्य रोगाचा संसर्ग, सतत ढगाळ वातावरणामुळे प्रकाश संश्लेषण कमी होणं. शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही सेंद्रिय शेती करत असाल, त्यामध्ये जर तुमचं सोयाबीन पिवळं पडत असेल तर त्यावर उपाय कोणते करायचे, तर सेंद्रिय घटकांचा शिफारसीनुसार वापर करून जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढवावी. शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत आणि हिरवळीच्या खतांचा वापर करून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवावा. 5% निंबोळी अर्क आणि ॲझॅडिरेक्टिन 1000 PPM 3 ते 4 ml प्रतिलिटर पाणी याप्रमाणे रसशोषक किडींसाठी आलटून पालटून फवारणी करावी. ट्रायकोडर्मा आणि इतर जैविक घटकांचा वापर करून मुळांच्या रोगांचं व्यवस्थापन करावं. शेतात पाणी साचू न देता योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी. रोगग्रस्त आणि विषाणूग्रस्त झाडे त्वरित उपटून नष्ट करावीत. पिवळे चिकट सापळे लावून पांढरी माशी आणि इतर रसशोषक किडींचं निरीक्षण आणि नियंत्रण करावं. पिकाची नियमित पाहणी करून पिवळेपणाचं कारण निश्चित झाल्यानंतरच आवश्यक उपाययोजना करावी. योग्य निदानानंतर जैविक निविष्ठांचा संतुलित वापर, जमिनीचे आरोग्य सुधारणा आणि एकात्मक पीक व्यवस्थापनाच्या माध्यमातून पिकाचा जोम पुन्हा वाढविता येतो. शेतकरी बंधूंनो, पिकाची आरोग्य जमिनीच्या आरोग्यावर अवलंबून असतं. आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी पेरणी करतानाच उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक असतं. पेरणी आटोपली असल्यास पुढील उपाययोजना करणं गरजेचं आहे. शेतामध्ये ज्या भागात सोयाबीन पिवळं पडलं असेल त्या भागात कमतरतेची लक्षणे ओळखून योग्य त्या विद्राव्य खताची फवारणी करावी. हे विद्राव्य खत प्रति 10 लिटर पाणी यात मिसळावं. सर्वात पहिले नत्र अन्नद्रव्याची कमतरता असेल तर युरिया खत हे 20 ग्रॅम टाकावं. गंधक अन्नद्रव्याची कमतरता असेल तर सल्फेटयुक्त खत हे 50 ml या प्रमाण वापरावं. लोह अन्नद्रव्याची कमतरता असेल तर सूक्ष्म अन्नद्रव्य हे 5 ml या प्रमाण वापरावं. जास्त अन्नद्रव्याची कमतरता असेल तर सूक्ष्म अन्नद्रव्य ही 5 ml या प्रमाण वापरावं. शेतकरी बंधूंनो, तुमच्या शेतात जर तुम्ही तणनाशकाचा अयोग्य वापर केला तर तुमचं सोयाबीन पिवळं पडू शकतं. शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही तुमच्या शेतात तणनाशक अयोग्य वापरलं तर अयोग्य तणनाशक आणि अयोग्य प्रमाणात वापर यामुळे सुद्धा सोयाबीन पिवळं पडू

शकतं. दुसरं कारण, फवारणीसाठी कमी अधिक प्रमाणात पाण्याचा वापर, तणनाशक, खत किंवा टॉनिक एकत्र फवारणी, त्याचबरोबर तणनाशक आणि कीटकनाशक अनावश्यक एकत्र फवारणी यामुळे सुद्धा तुमचं सोयाबीन पिवळं पडू शकतं. शेतकरी बंधूंनो, तणनाशकामुळे जास्त स्कॉचिंग आलं असल्यास पिकाला कुळप्याची पाळी देणं, त्यानंतर DAP अधिक युरिया खत देणं हे गरजेचं आहे. त्यासोबत झिंक सल्फेट सुद्धा द्यावं लागेल. फवारणी शक्य असल्यास 19-19-19 100 ग्रॅम प्रति अमोनियम ऍसिड याप्रमाणे प्रति मिलीलिटर तणनाशक वापरताना कोणतीही एकच एक किंवा शिफारशीतील असेल तरच 2 एकत्र करून फवारणी करावी, त्यापेक्षा जास्त करू नये. तणनाशक, कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांची एकत्र फवारणी करू नये. कोणतेही रसायन शिफारसीनुसार दिलेल्या प्रमाणातच वापरावं. तणनाशक, टॉनिक आणि खत एकत्र मिसळून फवारणी करू नये. शेतकरी बंधूंनो, 30 दिवसांपर्यंत तण नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि शेत तण विरहित ठेवावं. विशेषत 25 ते 30 दिवसानंतर तणनाशकाची फवारणी करणं शक्यतो टाळावीच. आताच आपण ऐकली सोयाबीन पीक पिवळं पडण्यावरील उपाययोजना याविषयीची संकलित माहिती. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकूया एक भक्तिगीत.

या भक्ती गीतानंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अतिवृष्टीबाधित लोळलेल्या ऊसाचं नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना याविषयीची संकलित माहिती. शेतकरी बंधूंनो, यावर्षी एल निनो परिस्थितीमुळे अस्थिर हवामान अनुभवास येत आहे. मोठ्या प्रमाणात वादळी वारे आणि कमी कालावधीत झालेली अतिवृष्टी तर काही ठिकाणी अपेक्षित पाऊस नसल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. जोराचा पाऊस आणि वादळामुळे अनेक ठिकाणी सर्वच पिकांचं कमी अधिक प्रमाणात नुकसान होत आहे. ऊस पट्ट्यात वादळी पावसामुळे पीक लोळण्याचं तर तसेच काही ठिकाणी ऊसाचं बूड उन्मळून पडणं अशी समस्या दिसून येत आहे. अशा स्थितीत ऊस पीक लोळण्याबाबत निरीक्षण नोंदवून त्वरित उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, ऊस पिकात दिसून येणाऱ्या समस्या कोणकोणत्या? लागवण हंगामातील आडसाली आणि पूर्व हंगामी ऊस पिकात लोळण्याचं प्रमाण सुरू आणि पुढवा पिकापेक्षा जास्त असल्याचं दिसून येतं. अतिवादळामुळे झालेल्या ठिकाणी आणि ज्या पिकात वाळवी, बडखा काडी तसंच हुमणी किडींचा आणि उंदरांचा उपद्रव आहे अशा ठिकाणी ऊस पिकाचं पूड उन्मळून पडलेलं पाहायला मिळतं. ऊस लोळण्याचं प्रमाण जातीनिहाय कमी अधिक असू शकतं. शेतकरीबंधूंनो, काळ्या आणि भारी जमिनीतील वरचेवर जास्त पाणी दिलेला ऊस मोठी भरणी योग्य प्रमाणे न झाल्यास पीक लोळण्याचं प्रमाण अधिक राहतं. साधारणपणे चांगली वाढ झालेले ऊस लोळणे ही बऱ्याच प्रमाणात नैसर्गिक बाब असली तरी पाऊस आणि वादळ यामुळे ऊस लोळण्याची तीव्रता वाढते. जे ऊस पीक लोळलेलं आहे परंतु जमिनीस टेकलेलं नाही अशा पिकाचं नुकसान कमी प्रमाणात दिसून येत आहे. याउलट जो ऊस उन्मळून पडलेला आहे आणि लोळलेला ऊस जमिनीस टेकल्यानं कांड्यांना मुळ्या फुटतात तसंच कांड्या सूर्यप्रकाशास उघड्या पडल्यास कांडी किडींचा आणि पोक्का बोंग रोगाचा प्रादुर्भाव होऊन डोळ्यांतून पांक्ष फुटण्याचं प्रमाण वाढत आहे. त्यावर उपाययोजना म्हणजे 10 महिन्यांपेक्षा कमी वयाचं ऊस पीक शक्य असेल तर जमिनीत पुरेशी ओल असताना आणि पाणी देऊन मजुरा करवी उभं करावं. आडसाले आणि पूर्व हंगामात लागवणी झालेल्या पिकांची वाढ जास्त झालेली असल्यानं असा लोळलेला ऊस उभा करताना मुळांना इजा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे असा ऊस उभा करताना मर्यादा येतात. मागील हंगामात लागवण झालेले ऊस पिकास वेळापत्रकानुसार रासायनिक खतांच्या मात्रा दिलेल्या असल्या तरी लोळलेल्या ऊसाच्या मुळांची कार्यक्षमता वाढण्याच्या दृष्टीनं 1 किलो या प्रमाणे स्फुरदाची मात्रा देणं फायदेशीर ठरतं. यासाठी डायअमोनियम सल्फेट 1:50 प्रति 200 लिटर पाण्यात विरघळून प्रवाही सिंचनासोबत द्यावं. ठिबक सिंचन असलेल्या लागवडीत फॉस्फेरिक ऍसिडची 1:40 या प्रमाणे डीपद्वारे सोडावी. 10 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या पिकास अमोनियम सल्फेट 1:50 प्रमाणे मात्र स्फुरदा

0: मावेत. प्रति 200 लिटर पाण्यात विरघळून द्यावे. उभ्या असलेल्या पिकात वादळी वाऱ्यामुळे लोळण्यापासून संरक्षण करण्यासाठी 4 ते 5 सऱ्यांचा ऊस 45 अंशांपर्यंत एकमेकांवर दाबावा, जेणेकरून ऊस पिकातून वारे निघून जाण्यास मदत होते आणि ऊस लोळण्याचं प्रमाण कमी राखता येतं. आता आपण अतिवृष्टीबाधित लोळलेल्या ऊसाचं नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना याविषयीची माहिती. आपण ऐकत आहात घर शिवार हा कृषी कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरोग्य बळीराजाचं हे सदर. यामध्ये आज मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन या विषयीच्या माहितीचा भाग 6 आणि ही माहिती आपल्याला सांगत आहेत डॉक्टर स्मिता शहापूरकर.
1: श्रोतहो नमस्कार. व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ताणतणावाचं एक प्रमुख कारण त्याचं अर्थकारण आहे.
2: नक्कीच.
1: ते बिघडलं की ताणतणाव प्रचंड वाढतात.
2: अगदी.
1: तर ते कसे मॅनेजमेंट करावं त्याचं?
2: जर चांगला संवाद असेल तर आई वडील जे काही मिळवून आणतील किंवा वडील जे काही मिळवून आणतील त्याच्यामध्ये समाधानाने राहायला घरातले बाकीचे शिकतात. अशी आपण उदाहरणं शेकडो उदाहरणं आजूबाजूला बघतो की अक्षरशः एकाच वेळेला जरी जेवायला मिळालं किंवा अर्ध्या भाकरीत पण बायका राहायला तयार असतात असं आपण जे म्हणतो ना, कशाच्या बळावरती राहतात त्या? कोणीतरी धाकधपटशा दाखवलं तर नाही राहणार, पण ते प्रेमाने जर राहायचं असेल, हे आपलं आहे, हे तुझं माझं मिळून आहे, हे आपल्या सगळ्यांचं मिळून आहे, म्हणून निर्णय घेताना सुद्धा सगळ्यांना मिळून घेतले. छोटे छोटे निर्णय असतात कुटुंबामध्ये, ते सुद्धा सगळ्यांनी मिळून घेतले, मुलांचाही विचार केला. आपल्याला वाटतं की 5 वर्षाच्या मुलाला काय कळतं, पण तो मत सांगतं, ते मूल 10 वर्षाचं मूल मत सांगतं, त्याचा काहीतरी विचार असतो आणि त्याला आपलं मत विचारलं जातं याचा आनंद इतका असतो, तो जो आपलेपणा असतो त्याच्यामध्ये. मग फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स जे असतात, मग मुलं हट्ट कमी करतात किंवा हट्ट केला तरी समजून घेतात, समजून सांगितलं तर ऐकतात मुलं. त्याच्यामुळे आपलेपणाचा संवाद निर्माण करणं, हे आपलं आहे, आपल्याला मिळून सगळ्यांना हे सांभाळायचं आहे, ही भावना निर्माण केली की फायनान्शियल जे अडचणी असतात त्यातनं थोडंसं तगून जायला मदत होते.
1: डॉक्टर स्मिता शहापूरकर मॅडम, मी पुन्हा एकदा पालक आणि पाल्यांकडे येतो. मुलांना करिअर निवडताना बहुतांश पालक त्यांच्या आवडीचं करिअर सुचवतात आणि मुलांचा कल वेगळ्या करिअरकडे असतो, याच्यातून पण ताणतणाव निर्माण होतो. आणि मुलाखत घेताना शक्यतो जी मंडळी मुलाखत देत आहेत मी त्यांच्या आयुष्यातले व्यक्तिगत प्रश्न विचारत नाही, पण या ठिकाणी तुमचा प्रश्न मुद्दा विचारतो कारण मला माहिती आहे तुमची एक मुलगी आज परदेशात आहे आणि मुलगाही परदेशात शिकतोय. तुम्ही डॉक्टर आहात, तुमचे आयुष्याचे जोडीदार डॉक्टर अभय शहापूरकर डॉक्टर आहेत, पण तुमची मुलगी डॉक्टर नाही. म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारला की मुलांना करिअर निवडीचं स्वातंत्र्य देताना पालकांनी सावधगिरी काय बाळगावी आणि भूमिका काय घ्यावी.
2: मी पुन्हा एकदा सांगेन की संवाद. आता संवाद साधताना आमच्या मुलांच्या बाबतीमध्ये जर म्हणलं तर काय काय करिअर ऑप्शन्स असतील ह्याची आम्ही दोघं डॉक्टर असूनसुद्धा आम्हाला पूर्ण कल्पना नव्हती. ज्यावेळेला चर्चा करतो आपण त्यावेळेला ह्या गोष्टी लक्षात येतात, कारण ही मुलं आत्ता आधुनिक काळात राहणारी आहेत, त्यांच्या हाताशी इंटरनेट आहे, त्यांच्या हाताशी ईमेल आहे, वेबसाईट्स वगैरे ते बघू शकतात, माहिती घेऊ शकतात, इतर समवयस्क मुलांशी बोलून किंवा त्याच्यातले थोडेसे सिनियर असलेली मुलं मुली कोणी अशा प्रकारचं त्यांच्या डोक्यातलं जे करिअर असेल तशी करणारी मुलं कुठे शोधायची, त्यांना कसं विचारायचं, अनोळखी असतात ते सगळे, त्यांना विचारून माहिती घेणं हे कल्चर आजकालच्या मुलांमध्ये आहे जे की आमच्या पिढीत नव्हतं. त्याच्यामुळे आमच्यापेक्षा जास्त मुलांना करिअर समजू शकतं असं मला तरी वाटत आलेलं होतं. आणि ज्यावेळेला मग आमच्या मुलींनी सांगितलं की मला नाही डॉक्टर व्हायचं, त्याच्या बाबतीत नंतर तिने MBA केलं, नायजेरियासारख्या अतिशय अवघड देशामध्ये स्वतः गेली, तर तिथं म्हणजे ती पुरेशी मोठी झाली होती, त्याच्यामुळे आमची तिने परवानगी घ्यायला हवी असं काही आमचं म्हणणं नव्हतं. तिचं आयुष्य तिला कळतं, तिचं आयुष्य कुठं संकटात सापडली तर कसं बाहेर पडायचं मुलांना यायला हवं. चुका झाल्याशिवाय संकटात सापडल्याशिवाय आपण शिकत नाही, हे आपल्या स्वतःच्या आयुष्यावरनं आपल्याला माहिती असतं, पण त्याच्या भीतीपोटी आपण मुलांना काहीच करू देत नाही आणि त्यातनं मग असे प्रॉब्लेम ते आम्ही आमच्या मुलांच्या बाबतीत ते होणार नाही याची खबरदारी घेतली.

मंडळी, आरोग्य बळीराजाचं या सदराअंतर्गत आताच आपण ऐकले मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन या विषयीच्या माहितीचा भाग सहावा. आणि ही माहिती आपल्याला सांगत होत्या डॉक्टर स्मिता शहापूरकर. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 11 ऑगस्ट 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, उद्या 3 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं राहील. आणि मंडळी, आकाशाची स्थिती अंशतः ढगाळ असेल. सकाळची सापेक्ष आर्द्रता 87% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 57% एवढी राहील. आणि मंडळी, उद्या वारा ताशी 18 किलोमीटर वेगानं पश्चिम दिशेला वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर मंडळी, हा आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 11 ऑगस्ट 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, कार्यक्रमाच्या समारोपाला ऐकूया हे भक्तिगीत.

बरंय तर मंडळी, या भक्ती गीतासोबतच मी आपली रेडिओ भगिनी अश्विनी पाटेकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील घर शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात शेतकरी बंधू भगिनींचा कार्यक्रम घर शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 8 वाजत आहेत.

दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय? आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.

श्रोते हो आमच्या कार्यक्रमाविषयी आज रात्री 10:20 हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल आणि याच कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकाल उद्या सकाळी 11:00. सूत्रसंचालन अणघा पुराणिक यांचं, तांत्रिक सहाय्य श्याम माळी आणि जीवन क्षीरसागर यांचं. सादर करते किशोर पवार.

श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0242 22 29 81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।

श्रोते हो, आज रात्री 10:20 हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल आणि याच कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकाल उद्या सकाळी 11:00. सूत्रसंचालन अनघा पुराणिक यांचं, तांत्रिक सहाय्य श्याम माळी आणि जीवन क्षीरसागर यांचं. सादर करते किशोर पवार.

ओलांडला तिने उंबरठा घेतली उंच भरारी मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी धाराशिव केंद्रावर स्वयंसिद्धा

आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑगस्ट पर्यंत वाढ. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 4th आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपरफुटीबाबत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले. हा गदारोळ सुरू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 आज संसदेनं मंजूर केलं. राज्यसभेनं चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं होतं. या विधेयकाद्वारे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ॲक्ट 2007, आयकर कायदा 2025 आणि वित्त कायदा 2026 यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की बाह्य आर्थिक धक्क्यांचा प्रभाव कमी करणं, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत स्थिरता सुनिश्चित करणं आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या प्रमुख क्षेत्रांना आधार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. याव्यतिरिक्त या विधेयकाद्वारे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि बँक फॉर

0: इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांना सरकारी रोख्यांमधील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरण्यापासून सूट मिळणार आहे. तसंच या विधेयकाद्वारे यूपीआय वापरकर्त्यांवर कोणताही कर किंवा व्यवहार शुल्क लादलं जाणार नाही आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींना शुल्काबाबतचं कायदेशीर संरक्षण यापुढेही मिळत राहणार आहे. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मंजूर झालं. विविध न्यायाधिकरणामधले सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका, प्रशासन आणि कारभारात पारदर्शिता आणि सक्षमता आणि सुधारणा तसंच स्वतंत्रपणाची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग नेमण्याचा प्रस्तावही या विधेयकात समाविष्ट आहे. या कायद्याद्वारे राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही त्यात समाविष्ट आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण 20% जास्त वाढवण्याबाबत सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्यसभेतील एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना दिली. इथेनॉलच्या अधिक मिश्रणाबाबतचा कोणताही भविष्यातला निर्णय हा सविस्तर वैज्ञानिक आणि तांत्रिक अभ्यास तसंच वाहन उत्पादक आणि तेल विपणन कंपन्यांसह अन्य घटकांशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाईल. मात्र प्रत्यक्ष वापराच्या अनुभवावरून E20 इंधनामुळे वाहनांच्या कामगिरीवर कोणताही व्यापक प्रतिकूल परिणाम होत असल्याचं दिसून आलेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. 2047 विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर छोट्या गोष्टींमध्ये जाती धर्माच्या भेदांमध्ये अडकून चालणार नाही तर एकत्र चालायचा मंत्र अधिकारायला हवा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वरळीत आज त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारक फासावर गेले, सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं, भारतवासियांनी मोठा संघर्ष केला, तो तिरंगा आकाशात चंद्रसूर्य असेपर्यंत खाली उतरणार नाही असं ते यावेळी म्हणाले.
1: आज जरी तिरंगा यात्रा आपण काढत असलो तरी तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे.
0: भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्यासह इतर जण यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 रोजी नोटिसा जारी केल्या होत्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालयानं 24 ऑगस्ट पर्यंत वाढवली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींची त्यांच्या पोलीस कोठडीच्या काळात स्वतंत्र चौकशी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर चिंताजनक प्रकृती असलेल्या एका विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवण्यात आलं आहे. इतर 2 जणींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अन्य 15 जणींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच जखमी विद्यार्थिनींच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. अमेरिका जोपर्यंत इराण विरुद्धची नौदलाची नाकेबंदी हटवत नाही तोपर्यंत होर्मुझची समुद्रधुनी खुली होणार नाही असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकेकी यांनी आज स्पष्ट केलं. अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात केलेल्या लष्करी कारवाईमुळे ही समुद्रधुनी बंद करण्यात आली होती आणि आता हे दोन्ही देश इराणवर काय अटी लादतात यावर

0: ती पुन्हा उघडणार की नाही हे अवलंबून आहे असं त्यांनी तेहरान इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. इराण आणि ओमान यांच्यात एका जलमार्गासाठी सुरू असलेली चर्चा हा द्विपक्षीय विषय आहे असंही ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तब्बल 86,000 कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्यात वेतन उद्या 11 ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज दिली. दर महिन्याच्या 7 तारखेला अदा होणारं या कर्मचाऱ्यांचं वेतन प्रशासकीय दिरंगाई आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे यंदा काहीसं लांबलं. त्यामुळे सरनाईक यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून थेट वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार संवाद साधला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रतिपूर्ती रकमेबाबतचा शासन निर्णय आज प्राप्त झाला असून उद्या वेतन जमा होणार आहे. यापुढे वेतन अदा करण्यात कोणत्याही प्रकारचा विलंब होता कामा नये अशा स्पष्ट सूचना सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज विधानसभेला घेराव घातला. बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी पाण्याचे फवारे, लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केल्यानं तणाव निर्माण झाला. काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर बळाचा वापर झाल्याचा दावा पोलिसांनी केला. विद्यार्थ्यांनी शांतता राखावी असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकाराची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. दरम्यान झारखंड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष यल खेंगटे यांनाही अटक करण्यात आली आहे. पश्चिम कोलंबिया आणि इक्वादोरला आज 7.4 रिक्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचं केंद्र शान होजे देल पलमार इथं भूगर्भात 66 मैल खोल असल्याचं कोलंबिया आणि अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागानं सांगितलं आहे. या भूकंपात अनेक जण जखमी झाल्याची आणि इमारतीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती चोकोचे गव्हर्नर नुबिया कोर्डोबा यांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑगस्टपर्यंत वाढ. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 आहेत. थोड्याच वेळात ऐकूया लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. त्याआधी काही जाहिराती.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव. कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत. साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूया विरुदेव विठ्ठल एडके आणि सहकार्याने गायलेल्या धनगरी ओव्या.

0: खेडे गावात दोघ जण मित्र राहत होती त्यावेळेला. एकाच नाव हैबती
1: आणि दुसऱ्याच नाव मैपती बर का.
0: आणि खरोखर वया मनानं दोघ जण खरोखर व्यसना मध्ये गुतली होती त्यावेळेला. एकूणमेकाला काय बोलत आहे.
1: काय मैपती.
0: काय रे हैबती.
1: हो
0: अरे आता किती वर्षे झाली पण माझा लग्नाचा पत्ता नाही.
1: अरे बाबा हे बघ माझ सुद्धा तसंच झालंय बर का.
0: ए मैबती.
1: हो
0: पुरी 45 वर्षे झाली मला.
1: हो
0: पण कुठला पाहुणा नाही आता कारण मी दारूच्या व्यसनामध्ये गुतलं म्हणून पाहुणा अजिबात माझ्याकडे नाही बर का.
1: अरे बाबा माझं सुद्धा पण तसंच आहे बर का.
0: तुझं कसं आहे.
1: अरे मी सुद्धा दररोज मला दारू पिल्याशिवाय काय कटत नाही.
0: आता वय तुझं किती.
1: अरे वय झालं असेल की 46. आता
0: 46.
1: हो
0: लका आपण व्यसनामध्ये गुतल्यामुळं आपल्याला लग्न सुद्धा होईना गेलं.
1: हो
0: पण आपण काय करायचं आता बर का.
1: काय करायचं.
0: हे बघ मला एक जणाची चिठी आली.
1: हो
0: त्या चिठीवर नवरी बघण्यासाठी जायचं.
1: काय हरकत नाही जाऊ
0: म्हणून त्या मित्रा मित्र

0: दादा
1: हो
0: अरे मित्रा
1: हा
0: असं पत्र आलंय
1: हा
0: खरोखर त्या पाहुण्यानं आणि नाव ढेकळे त्याचं नाव कुदळे
1: हो
0: आणि वल्लाचं नाव बेडगे ह्याची मुलगी आहे आणि ती मुलगी पास करण्यासाठी आपण नवरी बघण्यासाठी जायचं तुला आली का एखादी पत्रिका
1: अरे बाबा मला सुद्धा पत्रिका तीच आली बर का
0: असं
1: हो
0: म्हणजे मला आलेली तीच तुला आली
1: हो कुदळ्यानं पत्र पाठवले
0: मग चल दोघ जण मिळून जाऊ बर का
1: जाऊ बर का
0: म्हणून त्यावेळेला दोघ जण निघून कशी चालली.

0: दादा
1: हो
0: माझ्या चिट्ट्या आहे चल
1: चल बाबा चल लवकर
0: पण असं आहे
1: हा
0: म्हणजे मला जी नवरी बघायची आहे ती ह्यालाच पत्रिका आली पण ह्याला आपण दारू पाजून काय तरी ह्याला निशामध्ये करायला पाहिजे
1: आपण दोघ जण चाललाव खरं पण हो का काय सांगायचं मला सुद्धा त्यानं जी चिठ्ठी पाठवली तीच मला बी पोहोचलेली आहे आपण सुद्धा ह्याला काहीतरी आयडिया केली पाहिजे
0: दादा
1: हा
0: अरे जाता जाता घेतल्याशिवाय कशी वाट उरकणार
1: अरे हे बघ थोडी थोडी टाकू की आपण
0: विचार केला दोघ जण मित्रांनी आणि त्यावेळेला घेतली आणि खरोखर निघून चालली
1: हो
0: जाता झाला रात्र

0: घरा पत्रकार आता दारू पेलेला आहे पण झोपी गेला खेर या तोंडाला पावडर लावतो म्हणजे नवरी ह्याला पास करणार नाही मलाच पास करणार बर का
1: आहे मी सुद्धा तसंच करणार आहे ही एकदा झोपी गेला की हे ज्या तोंडाला काळ लावतो आणि मग ह्याला कुठली पोरगी पसंत करते मलाच पसंत करणार
0: अशा या कलयुगामध्ये अशा घटना घडायला म्हणून हाय बती त्यावेळेला
1: हा
0: तवाच्या येळेला झोपी तवा गेला या

0: काय बा ते झोपलेला आहे, आता या तोंडाला चुन्याचा पांढरा लावतो आणि मग आपण झोपी जातो बर का
1: असे
0: म्हणून खरोखर मैपतीनं काय केलं
1: हो,
0: आणि झोपी गेल्यावर घोराय लागल्यावर त्याच्या तोंडाला चुन्याचा पांढरा लावला ना आपण झोपी गेलेला आहे
1: असे
0: अशा वेळेला मैपती झोपी गेला
1: हो,
0: आणि हायबती त्या वेळेला जागा झाला,
1: हायबती जागा झाल्यावर
0: काय लागलं बोलायला, काय लागलं सांगायला,
2: काय लागलं बोलायला.

0: महिपती झोपी गेला इकडे हैवती जागा झाला
1: असे
0: आणि काय बोलतो म्हणाला
1: काय बोलतो बरं
0: आता मला महिपती झोपलाय तर ह्याच्या तोंडाला काळा लावावं
1: असे
0: माझी नवरी आपणाला पास करील म्हणून त्याने काय केलं करकर तव्याचं काळ त्या महिपतीच्या तोंडाला लावलं
1: आणि अगदी आपण निद्रासहीन झाला त्या टायमाला
0: ह्यानं त्याच्या तोंडाला काळ लावलेलं त्याला माहित नाही
1: हो
0: आणि ह्यानं ह्याच्या पांढरा तोंडा लावलेलं त्याला माहित नाही
1: असं
0: असं ही दारुड्याची कथा बरं
1: असे
0: दोघ जण सकाळच्या पाऱ्यात

0: पाटाच्या पऱ्यात हरी चंद्रवाऱ्यात दिन मानू वैल.
1: अगदी दोघ जण जागी झाली त्या टायमाला आणि झोपेत न उठली वर खा.
0: हैवती बघतो मैपतीकड
1: आणि मैपती बघतो हैवतीकड वर खा.
0: लका म्हणला आता तुला कुठली पोरगी पसंत करते.
1: मैपती भी म्हणतो आता तुला कुठली पोरगी पसंत करते.
0: असा दारूच्या निशा दोघ जण एकमेककड बघून हसत निघून चालली.
1: हो
0: जाताना जाताना गेली बेडग्याच्या घरला आणि पाहुण्याच्या घरला वर
1: असे
0: दरवाज्यात उभा राहिलेली आहे ती.
1: हो
0: आणि खरोखर काय लागली करायला बर का.

बिरुदेव विठ्ठल येडके आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या धनगरी ओव्या आपण ऐकल्यात. याबरोबरच लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. रात्रीचे 8:30 होत आहेत. प्रथम संसद समीक्षा मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्यानंतर 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 10 संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा सुरुवातीला ऐकूया संसद समीक्षा मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. रात्रीचे 10:20 होत आहेत. प्रसारित करत आहोत हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन अनघा पुराणिक यांचं, तांत्रिक सहाय्य श्याम माळी आणि जीवन क्षीरसागर यांचं, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार

0: आपकी पसंत या फोन इन कार्यक्रमात मी अनघा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, रिमझिम पावसाची बरसात आणि आपला स्वातंत्र्य दिन या अनुषंगानं आजच्या आपल्या कार्यक्रमाला करूया सुरुवात आणि घेऊया कार्यक्रमातील हा पहिला फोन. हॅलो, आपकी पसंत या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. कोण बोलताय आपण?
1: मी मुक्काम उपचोगा तालुका औसा जिल्हा नागपूरहून आपला नियमित फौजी बोलतो ताई.
0: नमस्कार उस्मान भाई, कसे आहात?
1: एकदम बढिया ताई, आपण कसे आहात?
0: मस्त. बर, पाऊस कसा आहे तिकडे?
1: पाऊस नाही ताई, आता अर्धे झालं पाऊस नाही, फक्त ऊनच पडलेलं आहे बघा. आपल्या इकडे कसं आहे ताई?
0: हो, सगळीकडे सध्या या 8 दिवसामध्ये ऊनच चालू आहे.
1: हो ताई.
0: कसं चालू आहे काम तुमचं?
1: एकदम बढिया आहे ताई.
0: बर, आज कोणतं गीत ऐकायचे मग?
1: आता काही 15 ऑगस्ट जवळ येऊन ठेपलेली आहे.
0: हो,
1: त्या निमित्ताने मी 15 ऑगस्टच्या आपणास आणि पूर्ण आकाशवाणी धाराशिवच्या स्टाफला खूप खूप शुभेच्छा देतो ताई.
0: धन्यवाद. आणि खर तर हा सगळ्यांसाठीच उत्सव आहे.
1: हो ताई.
0: बर, मग कोणतं गीत या निमित्त ऐकायचंय आपल्याला?
1: 15 ऑगस्ट या निमित्ताने मला हिंदुस्थान की कसम या चित्रपटातील जलवा तेरा जलवा जलवा हे गीत ऐकायचं ताई मला आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि या गीतासाठी आपण पण पूर्ण फौजी परिवार या गीताचा आनंद घेईल ताई.
0: धन्यवाद फोन केला त्याबद्दल. ऐकूया तुमच्या पसंतीचं हे सुंदर सगीत.

0: हेलो, नमस्कार मैडम.
1: नमस्कार, कौन बोलता है?
0: शिवाजी चौक तुळजापूर तानाजी मदर बोलतोय.
1: हाँ, कसे आहात तानाजी आपण?
0: हाँ, ठीक आहे.
1: बर, आणि पाऊस पाणी कसा आहे?
0: पाऊस पाणी अजिबात नाही, काय पाऊस पडेना मोठा रिमझिम कधी तरी येतोय.
1: बर, आणि आपलं काम काय आहे?
0: शेतात आता सोयाबीन आहे.
1: बर, मग सोयाबीनची फवारणी झाली?
0: हा, फवारणी झाली, कीटकनाशक मारली, मावा पडलं पडलेली पानाला.
1: बर, अगदीच मोठा पाऊस झाला नाही आपल्या भागामध्ये?
0: हा, मोठा अजिबात झाला नाही, पाणी वाढलं नाही, काय नाही.
1: बर बर
0: बर, आपल्याला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या आणि नागपंचमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
1: तुम्हालाही आणि आपल्या सर्व आकाशवाणी परिवारातील श्रोत्यांना 15 ऑगस्टच्या आणि येणाऱ्या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा.
0: आपल्याला उपकार या चित्रपटातलं गीत ऐकायचं 15 ऑगस्ट निमित्त.
1: ऐकूया, खूप सुंदर असं गीत आहे.
0: कपूर आणि सहकारी निघालेला मेरी देश की धरती, सोना उगले हिरे मोती, मेरी देश की धरती.

0: हेलो, आपकी पसंद कौन बोलता है? नाम क्या?
1: जमील धाराशिव
0: कैसे हाथ जमील भाई अपन?
1: जिल्हा। हो एकदम खूप दिसना मॅडम फोन लागलेला आहे, तास तुम्ही वाट पाहत पाहत आता लागला बघा मॅडम, धन्यवाद।
0: वाट पाहण्यामध्ये पण एक वेगळाच आनंद आहे ना?
1: आनंद म्हणजे काय वाट म्हणजे असं की आता तरी लागल, 1 मिनिट लागल, 2 मिनिट लागल
0: अरे वा
1: लागल पण अशी अपेक्षा।

0: आधीच्या वेळेला पाऊस पडत गेलेला आहे.
1: वा,
0: नुकसान जिल्ह्यासाठी खूपच आनंदाचे.
1: छान, मस्त. आणि शेतकरी आनंदात असेल तर सगळेच आनंदात असतात.
0: गाणं ऐकत होत.
1: हा, कोणतं गीत ऐकायचंय तेच विचारतीये मी.
0: वादा ना तोड, मेरी चढती जवानी तडपे.

0: हेलो, आपकी पसंद।
1: नमस्कार भाई,
0: नमस्कार, कौन बोलते हैं?
1: मैं बलिराम साबे पटेल बोलते, ठीक
0: कसे आहात बळीराम जी? आपण
1: है वो
0: बर आणि काम कसं चालू आहे?
1: ताई? काम चालू, शेतीचे काम चालू, मशागत चालू, आता काम सुटी,
0: बर, कापूस आहे तुमच्याकडे?
1: कापूस आहे आणि ऊस आहे ताई.
0: बर, पाणी चांगलं आहे?
1: पाणी आहे ना आपल्याला, धरणाचं पाणी ताई,
0: वा मस्त।
1: आपल्या गावाला सिंबारोला एक धरण आहे.
0: बर बर, पाणी वाढलं त्यामध्ये?
1: नाही ना, पाऊसच नाही आपल्याकडं, चौकड नाही सध्या पाणी वाढायसारखं.
0: हो नाही, आता इथून पुढे मोठे पाऊस पडतील ना?
1: हो पडण अशी शक्यता आपल्याला परतीच्या पावसाची.
0: बर, कोणते कार्यक्रम ऐकता आपले?
1: आपले संध्याकाळचे 7:30 कार्यक्रम ऐकतो आणि 8:15 एक असतो तो लोकजागरण, काय म्हणते त्याला,
0: लोकरंग.
1: हा लोकरंग, ते एक दररोज ऐकतो आपण.
0: घरशिवाऱ्या कार्यक्रम शेतकरी बांधवांसाठी खूप उपयुक्त.
1: हा शेतकरी बांधवांचा एक कार्यक्रम ऐकतो.
0: बर बर,
1: आपल्याला संध्याकाळी जरा टाइम असतो ते लावित होतो.
0: हा, ऐकायला तुम्ही कुठेही कार्यक्रम ऐकू शकता,
1: पण जरा कामात असे थोडा जमत नाही ते.
0: बरोबर आहे, लक्ष देऊन ऐकू होत नाही,
1: लक्ष देऊन ऐका येत नाही.
0: बर, आज कोणतं गीत ऐकायचंय? मग
1: ऐकायचं आपल्याला चांदनी चित्रपट.
0: बर,
1: गाण्याचे बोली हो मेरे चांदनी.
0: हा, खूप सुंदर गीत आहे.
1: काही आपले 2-4 श्रोते,
0: हा,
1: किल्ले दारूडचे जलाल भाई, अभिमन्यू साबळे, मारुती भोसले, नारायण चिरके आणि राम हरी कदम तुळशीराम शिंपले, सगळेजण मिळून आपले आकाशवाणीचे.
0: वा, तुमच्या आणि तुमच्या मित्रांच्या पसंतीसाठी ऐकूया हे गीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

लाभ निकलिया। बिन पूछे ये काम की

0: हेलो, आपकी पसंद।
1: हेलो, आपकी पसंद
0: हेलो, कौन बोलते हैं?
1: उमेश
0: उमेश कामरे।
1: कामरे।
0: बर कसे आहात? कुठून बोलताय आपण? बर काय चालू आहे सध्या कामकाज आपलं? शेतात जाते का? बर काय आहे सध्या शेतामध्ये?
1: हाँ,
0: आणि पाऊस कसा आहे?
1: भीमगीत
0: मध्यम आहे। बर आज कोणतं गीत ऐकायचंय मग? भीमगीत ऐकायचंय आपल्याला। ऐकूया तुमच्या पसंतीचं हे भीमगीत। मंगल प्रभात या कार्यक्रमामध्ये आपलं बुद्ध गीत असतं,
1: हाँ
0: सोमवारी बुधवारी आणि शनिवारी।
1: हाँ
0: आपण ऐकता कार्यक्रम सगळे?
1: हाँ
0: कोणता आवडतो कार्यक्रम? लोकरंग आवडतो।
1: हेलो,
0: हॅलो, आपकी पसंद। नमस्कार, कोण बोलताय आपण? बर कसे आहात स्वातीताई आपण? बर आणि कोणतं गीत ऐकायचंय आज? भीमगीत ऐकायचंय?
1: भूमगीत ऐकायचंय।

तर श्रोते हो, हा होता हॅलो आपकी पसंद या फोन इन कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्याशी साधलेला संवाद आणि तुमच्याबरोबर ऐकलेल्या गाण्यांचा सुमधुर प्रवास.

हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. सूत्रसंचालन होतं अनघा पुराणिक यांचं, तांत्रिक सहाय्य श्याम माळी आणि जीवन क्षीरसागर यांचं, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. श्रोते हो, या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल उद्या सकाळी 11 वाजता. आता ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पंडित नरेंद्र शर्मा यांची गीतरचना. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट सत्यम शिवम सुंदरम.

आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: Colombia today after a powerful 7.4 magnitude earthquake struck. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. रात्रीचे 11:10 झाली आहेत. याबरोबरच आमची आजची प्रसारण सभा इथे संपवित आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:50. तोपर्यंत नियंत्रण कक्षातून प्रमोद साळुंके आणि दत्ता कुंभार यांच्यासह मी स्वरूपा पोद्दार आपला निरोप घेते. शुभरात्री. जय हिंद.